हा अभंग होता संत नामदेवांचा, गायला होता सुरेश वाडकर यांनी, संगीतकार श्रीधर फडके. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ शके 1948, अर्थात दिनांक 21 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची आमची पहिली सभा सुरू होत आहे. या प्रातकालीन सभेत सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया गणेश स्तोत्र.

मंगल प्रभातमध्ये यानंतर ऐकूया वी जी भाटकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांचा अभंग.

हा अभंग होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा, गायला होता गीतिका वर्दे यांनी. यानंतर ऐकूया प्रसाद शेवडे यांच्या स्वरातली ही रचना.

आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं हे गीत होतं सूर्यकांत खांडेकर यांचं. आणि या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात मी विनय गोरेगावकर आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, विठुरायाच्या भेटीसाठी आतूर झालेले लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतायत. विठ्ठल नामाचा गजर करत वारी पुढे जाते. वारी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा प्रवास. वारीमध्ये चालणारी दिंडी म्हणजे सांघिक भावनेचं प्रतीक. ही वारी आपल्याला सर्वात सुंदर टीम वर्क शिकवते. श्रोते हो, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये फक्त स्वतःच्या वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि मागे राहणाऱ्याला विसरतो. पण कुणीही पुढे धावायचं नाही आणि कुणीही मागे राहायचं नाही असा या दिंडीचा एक अलिखित नियम असतो. जो सर्वात वेगाने चालतो तो आपला वेग कमी करतो आणि जो सर्वात हळू चालतो त्याला इतर लोक हात धरून पुढे नेत असतात. सगळ्या वारकऱ्यांची एकतानता वारीत लख दिसून येते. सगळ्यांची पावलं एकाच तालात एकाच लयीत पडत असतात. कुणीही कुणालाही मागे टाकत नाही. श्रोते हो, रोजच्या धावपळीच्या जगात सुद्धा, म्हणजे कुटुंबामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, आपण हाच दिंडीचा नियम अवलंबला, एकमेकांचा हात धरून पुढे गेलो तर आयुष्य

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 29 अंश सेल्सिअस। किमान तापमान कुलाबा इथे 26, सांताक्रूज इथे 24 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 81, सांताक्रूज इथे 82% नोंदली गेली। पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 45 मिलीमीटर इतकी झाली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी अधूनमधून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 28, किमान 24 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी इशारा, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात 40 ते 50 प्रतितास वेगाचे वारे वाहतील। हा वेग ताशी 60 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे। 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये मन्नारचं आखात, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्या

0: जी शक्यता आहे. हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती या विषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये मेनोपॉज भाग 1 तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. परिसर सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 इंटिरियर डिझायनरची जबाबदारी तज्ज्ञ तृप्ती देशपांडे. ऐसी अक्षरे रसिके यामध्ये भक्तिगाथा या मालेत संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:40 विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:45 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे आज भाग 71. सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगी वादन राग चारुकेशी. सकाळी 11:05 आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात लेखन कोमल कुंभार. त्यानंतर श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम लाईव्ह डायल इन. दुपारी 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसेन यांचं गायन राग मुलतानी. संध्याकाळी 5:02 नादब्रह्ममध्ये पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग गावती. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात हू एम आय ऑफलाईन अँड लाईफ बियॉन्ड सोशल मीडिया गाणी गप्पा. संध्याकाळी 6:30 अमृत कलश यामध्ये मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी ॲडव्होकेट चैतन्य धारूरकर यांच्याशी साधलेला संवाद. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार यामध्ये भात लागवडीच्या विविध पद्धती डॉक्टर नामदेव म्हस्कर यांची मुलाखत. रात्री 8:30 संसद समीक्षा. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 मंथन. रात्री 9:45 मनी टॉक. आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. हे होते अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला जाणून घेऊया शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामान. ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारं पिकांचं वाण आणि पिकं यांच्या आंतरपीक पद्धतीत निवड करणं योग्य ठरतं. आंतरपिकाची निवड करताना ते मुख्य पिकासोबत जमीन हवा सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. ते एकमेकांना पूरक असावेत. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्रस्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग मूग उडीद सोयाबीन यांचा समावेश आंतरपीक पद्धतीत असावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखलं जातं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. अधिक

0: होणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाण्यांचं प्रमाण योग्य ठेवून बीज प्रक्रिया करावी. दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून एकरी रोपांची संख्या प्रमाणात ठेवावी. जमिनीचा प्रकार आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान या दोन बाबींवर आंतरपीक पद्धतीची निवड महत्वाची ठरते. एकात्मिक अन्नद्रव्य कीड आणि रोग व्यवस्थापन वेळेवर करावे. आंतरमशागत करून वेळीच तण नियंत्रण करावे. मका अधिक सोयाबीन घेताना मक्याची पट्टा पद्धतीने लागवड करताना दोन पट्ट्यातील अंतर 75 सेंटीमीटर ठेवून सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात. मक्याची 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करून मक्याच्या दोन ओळींमध्ये मुगाची एक ओळ पेरावी. सोयाबीन अधिक तूर 4:2 प्रमाण असावं. मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्य वर्गीय असून ही हमखास उत्पादन देणारे आंतरपीक पद्धती आहे. मध्यम जमिनीत हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती आहे. कापूस अधिक सोयाबीन 1:1 प्रमाण असावं. भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा क्षेत्रांमध्ये कापूस आणि सोयाबीन ही आंतरपीकं घ्यावीत. सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. उदाहरणार्थ MAUS 71. उशिराने तयार होणाऱ्या वाणांची निवड आंतरपिकांसाठी करू नये. सोयाबीन जलद वाढणारे आणि खादाड पीक असल्यामुळे खताच्या नियोजनात शिफारशीत केलेली 80% खतांची मात्रा कापसाच्या ओळीत द्यावी. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. ज्वारी अधिक तूर आंतरपीक पद्धती 3:3 किंवा 4:2 या ओळीच्या प्रमाणात शिफारशीत करण्यात आली आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी आणि तूर ही दोन्ही पिके एकमेकांना पूरक आहेत. हमखास पावसाच्या प्रदेशातील मध्यम ते भारी जमिनीत कापसाच्या संकरित वाणांसाठी 90 बाय 90 सेंटीमीटर आणि सरळ वाणांसाठी 90 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवून कापसाच्या दोन ओळी घ्याव्यात. या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत उडीद किंवा मुगाची एक ओळ आंतरपीक म्हणून घ्यावी. कपाशीमध्ये चवळी, मका आणि कोथिंबीर ही पिके मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी तर भगर आणि ज्वारी ही पिके कीटकभक्षी पक्षी आकर्षित करण्यासाठी वापरावीत. कपाशीच्या प्रत्येक 8 ते 10 ओळींनंतर एक ओळ या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी. तसेच शेताच्या चारही बाजूंनी झेंडू हे सापळा पीक लावल्यास सूत्रकृमींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती याविषयी माहिती आपण ऐकली. कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 सकाळचे 6:45 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय आहे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना

0: 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटेरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्ट प्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटीरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या

0: प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते तृप्ती देशपांडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM. श्रोते हो, 6:55 PM संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख.
1: वारकरी संप्रदायात भक्तीला लोकजीवनाशी जोडणारे भक्तीचे अनन्यसाधारण महत्व सांगणारे संत म्हणून संत नामदेवांचं नाव आत्मीयतेनं घेतलं जातं. त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलावरील अनन्य प्रेम, नामस्मरणाचा महिमा, ईश्वराची सर्व व्यापकता, भक्त आणि भगवंतातील सख्य भाव, वैश्विक बंधुता यांचं सुंदर दर्शन घडतं. संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीच्या, त्यांच्यातील हृदय नात्याच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. विठ्ठलाला स्वतः रोज प्रत्यक्ष जेवू घालणाऱ्या संत नामदेवांची भक्ती ही कर्मकांड प्रधान नसून प्रेमप्रधान आणि अनुभव प्रधान अशी आहे. संत नामदेवांच्या भक्तीचा केंद्रबिंदू श्री विठ्ठल आहे. मात्र त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या मंदिरात मर्यादित नसून संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला आहे. म्हणूनच ते म्हणतात, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल. या अभंगातून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं अखंड भावनिक नातं, विठ्ठलाची सर्व व्यापकता व्यक्त होते. सर्व चराचरात व्यापलेला देव हा जीवनाच्या प्रत्येक नात्यात किंबहुना चराचरात अनुभवण्याचा विषय आहे ही त्यांची जीवनभूमिका इथं स्पष्ट होते. नामदेवांच्या मते ईश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण. ते म्हणतात, नामा म्हणे नाम गोड, नामेची होय उद्धार. आणखी एका अभंगात ते म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे. या अभंगातून नामदेवांनी भगवंताच्या नामाला अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे. नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद प्राप्त होतो, देवाला अनुभवता येतं ही त्यांची ठाम श्रद्धा आहे. संत नामदेवांच्या सर्वच अभंगांमधून भक्त आणि भगवंत यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालं आहे. विठ्ठल हा त्यांचा सखा, सोबती आणि जीवनाचा आधार आहे. ते भगवंताशी प्रेमानं संवाद साधतात, त्याच्याकडे आर्जव करतात आणि त्याच्याशी आपुलकीनं बोलतात. ही भक्ती भयावर नव्हे तर प्रेमावर आधारलेली आहे. म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये दास्य, सख्य आणि वात्सल्य या भक्तिभावांचा सुंदर संगम दिसतो. संत नामदेव नामाचं महत्व पटवताना अंतःकरणाच्या शुद्धतेला, प्रेमभावाला महत्व देतात. ते म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. शरीर नश्वर असलं तरी मन सतत ईश्वरचरणी अर्पण असावं अशी त्यांची जीवनदृष्टी या अभंगातून व्यक्त होते. भक्ती ही बाह्य आचारात किंवा कर्मकांडात नसून अंतर्मनातील समर्पणात आहे असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सामाजिक समतेचाही पुरस्कार आहे. ईश्वराच्या दरबारात उच्च नीच, श्रीमंत गरीब किंवा जातीभेदाला स्थान नाही, तर निर्मळ मनानं भक्ती करणारा प्रत्येक भक्त ईश्वराला प्रिय होतो हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सत्संगाचं महत्व वारंवार अधोरेखित झालेलं असून संतांच्या सहवासातून विवेक, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा प्राप्त होते अशी त्यांची धारणा आहे. नामदेवांची भाषा अत्यंत सोपी, सरळ आणि लोकाभिमुख असल्यामुळे त्यांचे अभंग सामान्य जनतेपर्यंत सहज पोचले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर थेट पंजाबपर्यंत पोचला आणि त्यांच्या 61 अधिक रचनांचा गुरुग्रंथ साहिब ग्रंथामध्ये समावेश झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड प्रेम, समर्पण, नामस्मरण यांचं महत्व आपल्या अभंगातून सांगत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत त्यांनी अखंड भक्तिप्रबोधनाचं कार्य केलं.
0: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास।
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
2: सकाळी 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून।

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत। थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या।
2: विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं।

0: होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका, येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
8: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
9: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
8: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
10: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
9: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
8: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
10: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
8: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
11: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
12: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.7% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
13: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूं कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूं तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले.

0: संसद की हमारी भूमिका है। मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं।
1: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली। या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे। यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली, तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं। दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली। पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले। अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे। टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे। ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं। स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली। तंजावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15,00,000 ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली। विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला। धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली। आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली, मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला। जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली। अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली। जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे। यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली। शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसांमुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं। ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे। कृषी विभाग शेतकऱ्यांना आंतरमशागत, तण नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत। आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने।
1: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला। नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपरिक जागा

0: वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1000 अधिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा अकलूज इथं झाला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना नव्यानं शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. राज्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले, तर मुंबईच्या मानखुर्द परिसरात काल सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. येत्या रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग, पुणे, कराड, बीड आणि आंबेजोगाई इथं जोरदार वारे वाहिले. आजही कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाली आहेत. दिनविशेष.

सहज सोप्या आणि भावस्पर्शी शब्दात हिंदी चित्रपट संगीताला अजरामर गाणी देणारे ज्येष्ठ गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 या दिवशी. 21 जुलै 2009 या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगळ यांनी या जगाचा निरोप घेतला. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच, पण एक माणूस, विचारी नागरिक म्हणूनही थोर होत्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. त्यांचं शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं योगदान अमूल्य आहे.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरतीय. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ, याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती अॅम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही

तुम्हाला इतर काही दवाखाने इतर काही खाजगी दवाखाने डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात, तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ऍम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील खाजगी दवाखाने असतील याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटासुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती अनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतंच होतं पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्णवर उपचार झाले जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचं उगम कुठं नक्की होतंय आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी तर त्याबरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळ ती उपाययोजना केली जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं
आणि जास्तीत जास्त

लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन, आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढच्या मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्या पूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय, जसं मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्यावेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना, तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो, म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी, समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात 3 महत्वाच्या गोष्टी असतात.

0: आंतर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची, संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: आज आपण ज्यांची केस बघणार आहोत त्यांना अनंत असं म्हणूयात. वय त्यांचं 47 वर्ष, उंची 167 सेंटीमीटर आणि वजन होतं 134 किलो. वयामुळे त्यांना बीपी, टाइप 2 डायबिटीस पण होते आणि या वजनामुळे सुद्धा हे अफेक्ट होत होतं. काय सांगशील यांच्या केस बद्दल?
3: आनंद सरांची केस सांगतो. ही केस म्हणजे आपण ह्याला हायपर ओबेसिटी असं म्हणतो. म्हणजे आता 167 सेंटीमीटरला त्यांचं वजन साधारण 70 ते 75 मध्ये पाहिजे आणि ते होतं 134 किलो. वरचे 34 किलो आणि खालती 100 च्या खालचे 25 किलो, म्हणजे ऑलमोस्ट 60 किलो त्यांचं वजन हे जास्त होतं. वाढलेल्या वजनाबरोबर त्यांना टाइप 2 डायबिटीस नुकताच चालू झालेला. इनफॅक्ट त्यांचं आपल्याकडे येण्याचं कारण हे टाइप 2 डायबिटीस चालू झाला आणि आपले रेडिओचे प्रोग्राम ते ऐकत होते आणि त्यांना माहिती होतं की इकडे गेल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो, म्हणून टाइप 2 डायबिटीस चालू झाल्या लागलीच ते आपल्याकडे बेसिकली आले होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ब्लड प्रेशर होतं आणि वाढलेल्या वजनामुळे प्रचंड त्यांचे लिमिटेशन होते. म्हणजे आपल्या इकडे आपलं फर्स्ट फ्लोअर वरती प्रभात रोडचं जे जिम आहे तर तिकडे येताना सुद्धा त्यांना पहिल्या मजल्यावरती, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे इकडे लिफ्ट नाहीये, तर पहिल्या मजला चढून येताना त्यांना जो काय त्रास झाला मला आठवत आहे. आणि हे वजन वाढण्याला त्यांची कारणही होती. त्यांचं पहिली गोष्ट म्हणजे वजन हे लहानपणापासून 100 च्या वरती होतं हे ते म्हणले होते. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर सुद्धा आयुष्यामध्ये हेल्थ या प्रकाराकडे बरंच दुर्लक्ष त्यांचं झालं आणि त्यामुळे आपल्याकडे आले तेव्हा त्यांचं वजन जास्त, म्हणजे 134 किलो वजन, टाइप 2 डायबिटीस ज्याच्याकरता दुपारी आणि रात्री एक एक गोळी चालू केली होती. फॉर्च्युनेटली ती कमी पॉवरची होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर ब्लड प्रेशर देखील होतं. टाचा दुखणं, गुडघे दुखणं, पायऱ्या चढल्यानंतर गुडघ्यात कळा मारणं, त्याच्यानंतर अगदी उठून थोडंसं चालायचं म्हटलं तरी धाप लागणं, हे सगळे इश्यूज त्यांचे होते.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम.

0: ह्यांना ह्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घ्यायला हरकत नाही, काही छोटे मोठे रिस्ट्रिक्शन होते तेही सांगितले. म्हणजे मग मला काय झालं की व्यवस्थित क्लॅरिटी आली की आपण ह्यांना कुठल्या पद्धतीचे एक्सरसाइज देऊ शकतो. डाएट हे घरचंच होतं, बाकी त्यांचं शेड्यूलही खूप वाईट नव्हतं. सो एक्सरसाइज डाएट त्यांनी आपलं मी जे दिलेलं होतं ते व्यवस्थित सगळं फॉलो करायला चालू केलं आणि पहिल्या आठवड्यात त्यांचं 1.5 किलोनी वजन कमी झालं. ते झाल्यानंतर एकच आठवड्यांनी मला त्यांनी फोन केला होता की हे अमेझिंग आहे जे काय तुम्ही सांगितलंय ते आणि चांगला रिझल्ट येतोय. आणि मग अजून काटेकोरपणे फॉलो करत गेले. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेत आणि या 3 महिन्यातच त्यांचं 13 किलोनी वजन कमी झालेलं आहे. 134 वजन होतं, आज ते 121 वरती आहेत. माझ्या मते ते अजून 4 ते 5 महिन्यात 6 महिन्यामध्ये मे बी 2 डिजिट वेटला येतील. आज त्यांना भरपूर गोष्टी ज्या करायला जमत नव्हत्या, पहिल्यांदा पहिल्या महिन्यात आपल्याकडे आले होते तेव्हा एक मजला चढायला प्रचंड त्रास झाला होता, 10-12 मिनिटं लागली होती एक जेना चढायला. दुसऱ्या महिन्यात आले तर चटकन चढले. तिसऱ्या महिन्यात आत्ता जेव्हा रिसेंटली भेटायला आले होते नॉर्मल माणसासारखे पटापटा पटापटा जिना चढून वरती आले होते. आणि ही जी एबिलिटी त्यांची वाढत वाढत चालली आहे बेसिकली ही त्यांना खूप फ्रीडम देते आणि त्याबद्दल ते बेसिकली मेनली खुश आहेत. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये झाली, लेटेस्ट जो त्यांनी HbA1c चा रिपोर्ट केला होता तो बघितल्यानंतर डॉक्टरांनी डायबिटीस कंट्रोलसाठी ज्या 2 गोळ्या दिल्या होत्या त्यातली 1 गोळी ऑलरेडी बंद केली आहे रात्रीची. दुपारच्या गोळीची पोटेन्सी कमी केली आहे. फॉर्च्युनेटली त्या गोळ्या काही खूप जास्त पॉवरच्या नव्हत्या, पण त्यांचे डॉक्टरही खुश आहेत, तेही खुश आहेत. त्यांची एबिलिटी वाढायला लागली, त्यांना व्यवस्थित खाणं व्यायाम करणं या सगळ्याचं महत्व कळलं आणि सुरुवात माझ्यामध्ये जोरदार झालेली आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9031 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. ऐकूया एक संदेश.
4: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
4: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:45 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
7: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
7: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट डॉक्युमेंट बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी

0: अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे।
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं। तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे। पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते। तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं।
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupviwaha.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 7:51 आणि 20 सेकंद झाली आहेत, प्रसारित करत आहोत भावधारा।

0: सुनील देशपांडे यांची रचना आपण ऐकली मधुरा कुलकर्णी यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात भावधारा.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं इंदिरा कुलकर्णी यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट

पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सहआयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगढ, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक
पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ एसडीआरएफ लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 हून अधिक लोकांची सुटका

केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या FIH युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा FIH युथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि HS प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन अश्विनी वाघमोडे. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो नमस्कार. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरीही आनंद यात्री आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबा राय जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस फोर्स इथं तैनात झालेली आहे. खास करून आमचं आता पालखीसोबत येणारे वाहने ह्यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईकमध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही एआय ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखीसोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती

0: कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
1: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय आहे। यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात, खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। आता पावसाचा सीझन चालू आहे, परंतु पाऊस ऊन वारा याची तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या पेठेसाठी येतात। विठ्ठलकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे, एवढीच एक विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे।
0: वारी

0: जे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे. प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले, पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
1: खूप बरं वाटतंय, म्हणजे मी जो अभंग ऐकला होता, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, ते साक्षात दर्शन मला इथे मिळतंय, बघायला मिळतंय आणि त्यांच्यावर चालायला मिळतंय. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असो का गरीब, हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात, म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो, माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय, सुविधा मिळत आहेत का सगळं, तर सगळे खुश आहेत, आनंदी आहेत. आणि मी आभार मानतो सरकारचे की त्यांनी या सुविधा दिल्या ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता मिळत आहेत, त्यामुळे शिस्तबद्ध लोक आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अजून वाढणार आहेत.

0: विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक। याचा अर्थ कुणी ध्यान मार्गानं, कुणी सांख्य मार्गानं, तर कुणी कर्म मार्गानं आत्मदर्शन साधतात। मात्र हे तिन्ही मार्ग वारकऱ्याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात। या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो। लाईट अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी।
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं आहे, त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे, या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे। कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे। आणि जल्लोषात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे।
0: वारी म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे। नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत। प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो। इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं। हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे। वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो। याविषयी अधिक माहिती दिलीये माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी।
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत यांचा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रोप्लॅनिंग करून आपल्याला मायक्रोप्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत। तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत। त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत। त्यासोबतच 5 ट्रॉमा व आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत। त्यासोबत आपले 11 आरोग्यरथ आहेत। त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण सगळी सेवा लोकल वारकऱ्यांना देत आहे। प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषध उपचार केंद्र आहे। औषध उपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारचे औषध असतील, सर्व प्रकारच्या गोष्टी असतील, आपण त्यांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत। सर्वसाधारण मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत येतात आणि त्यामुळे त्यांच्या गुडघे दुखे असेल, पाय दुखणे असतील, ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस उन्हामुळे उलटी मळमळ असेल, अशा प्रकारचे सर्वसाधारण

0: किरकोळ आजार असतात आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे, धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात, त्यावेळेस आपण तत्काळ सेवा देतो. आपल्याकडे 102 ॲम्ब्युलन्स आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 ॲम्ब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत. प्रत्येक बुथवर एक आपल्या ॲम्ब्युलन्स आहे. त्यासोबतच 108 ॲम्ब्युलन्स आपल्या पालखीसोबत आहेत. एका पालखीमध्ये 5 108 ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो.
1: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला. यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या.
2: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि यावर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजावून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि बाबांनो वायू प्रदूषण आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण, हे इतके गंभीर गंभीर प्रश्न आहेत. परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लॅस्टिक जाळता हवेत सुटती, डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लॅस्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात आणि श्वासा वाटे शरीरात जाती. आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लास्टिक जाळू नका. आणि हे प्लास्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लास्टिक वापरू नका, असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा, ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
3: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्यकर्म माझी पूजा, राब राबुनी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोन्जन्मी सेवा घडावी याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. हे जे गाडगा आहे पिढ्यान पिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही, म्हणून आपण खाऊ न गुटखा, आनंद मिळतो लटका, कर्करोग होणार संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भगवान कर्माचा भोग, खेळ नकोस कधी न मटका, संसार होईल कायमचाच फाटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितलं यंदा? जय हरी बरसाव्या.

0: पातळीवर सरी चंब भिजा वारकरी, वारकऱ्याच्या होई बक्कळ तारामुळे दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, एकतर झाड लावूया दारी, आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी, रामकृष्णारी चला जाऊया पंढरपुरी, रामकृष्णारी बरसाव्या सरी वसरी चंब भिजा वारकरी।
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं। कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं। सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात। नाम गजर चालू होतो। एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात। या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिली आहे वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी।
2: 1998 पासून वारी करत आहे। तर ह्या वारीमध्ये गोर रिंगण 3 होत्यात, उभे रिंगण 2 होत्यात। पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते। पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशी हंडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व एका अश्वावर सत्ता तुकाराम महाराज मोकळा अश्व असतात, या तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते। आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही। माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वर्ष वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99-100 वर्षेवाले पण रिंगणात पळत्यात। तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो। अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही, युट्यूबला याकडे काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देत असतो।
1: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो। चहा, नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते। हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी।
3: हा अनुभव म्हणजे ना, एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकऱ्यांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखीचं दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतूनच माऊलीला आपली सेवा सेवे श्रद्धा भक्ती तिथेच अर्पण करायची।
4: बरेच असे भक्त आहे जे ज्यांना वारी चालणं जमत नाही, पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे।
3: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो संत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत। आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात, त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते, शक्य त्यांना अन्न धान्य मदत जरा असं।
4: वर्षाचे किती वर्षापासून तुम्ही करताय?
3: नाही, मी हे 3 वर्ष झालं करते।
4: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
3: हो हो हो, येतोय।
4: आणि काय वेगळा अनुभव आला का?
3: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे।
4: वर्षदे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून। रामकृष्ण,
3: रामकृष्ण।
1: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत। मुक्ताबाईंची पालखी, संत सोपानदेवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबारायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत। आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची।

0: पायी वारी पंढरीची आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन अश्विनी वाघमोडे, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुदगी, संकलन अभिराम सराफ, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा पहिला भाग.
1: मुंबईच्या सुप्रसिद्ध ताजमहाल हॉटेलच्या समोर उभी असलेली गेटवे ऑफ इंडियाची वास्तू माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळच. या गेटवे ऑफ इंडियाची ओळख जगभरात मुंबईचं प्रतीक अशी आहेच. इंग्लंडचा तत्कालीन राजा पंचम जॉर्ज यानं त्याची पत्नी मारी म्हणजे क्वीन मारी ऑफ टेक हिच्यासमवेत 1911 साली भारताला भेट दिली होती. त्याच्या त्या ऐतिहासिक भेटीची आठवण म्हणून ही वास्तू उभारण्यात आली होती.
2: 6 मे 1910 रोजी इंग्लंडचा राजा 7वा एडवर्ड म्हणजेच आपला प्रसिद्ध काळा घोडा याच्या निधनानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा जॉर्ज हा 5वा जॉर्ज म्हणून इंग्लंडच्या गादीवर आला. 22 जून 1911 रोजी त्याचा राज्याभिषेक समारंभ इंग्लंडमध्ये साजरा झाला. त्यानंतर लगेचच त्यानं इंग्लंडची महत्वाची वसाहत असलेल्या भारताचा दौरा केला. भारताच्या भूमीवर जाऊन स्वतःला भारताचा सम्राट म्हणून घोषित करून तशी द्वाही फिरवणं हा दौऱ्यामागचा उद्देश होता. त्यासाठी 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली इथं भव्य इम्पिरियल दरबार किंवा कोरोनेशन दरबार आयोजित करण्यात आला. या दरबारात भारतातले सगळे संस्थानिक राजे राण्या आणि नवाब बेगम उपस्थित राहणार होते.
1: 11 नोव्हेंबर 1911 रोजी मेदिना नावाच्या जहाजानं भला मोठा लवाजमा आणि आपली राणी मारी हिच्यासह पंचम जॉर्ज यानं इंग्लंडहून भारताच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. आणि 2 डिसेंबर 1911 रोजी भारताच्या भूमीवर मुंबईतल्या अपोलो बंदरात पहिलं पाऊल ठेवलं. इंग्लंडचा राजा आणि भारताचा अघोषित सम्राट पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी अपोलो बंदरावर अभूतपूर्व तयारी करण्यात आली होती. सरकारी आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांच्या कल्पनेतून जन्मलेला पांढरा कॅनव्हॉस आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्यानं तयार केलेला तात्पुरता पांढरा शुभ्र शामियाना उभारण्यात आला होता. हा शामियाना तात्पुरता असला तरी त्याच्याकडे पाहताना तो कायमस्वरूपी उभारलाय की काय असाच भास होत होता. अगदी आग्र्याच्या ताजमहालची कॉपी होती ती.
2: शामियान्याच्या समोर म्हणजेच आता ताजमहाल टॉवर हॉटेल जिथं उभं आहे त्या ठिकाणी निमंत्रितांना बसण्यासाठी भव्य अँफिथिएटर उभारण्यात आलं होतं. अपोलो बंदरावर सर्वत्र लाल रंगाचा गालिचा अंथरण्यात आला होता. बोटीच्या धक्क्यापासून शामियान्यात येण्याच्या राजमार्गावर शोभिवंत खांब उभे करून त्यांच्या डोक्यावर विविध

0: पुतळे बसवण्यात आले होते. केवळ राजाच्या स्वागतापुरती उभारलेली ही वास्तू राजेशाही महालापेक्षा जराही कमी नव्हती. त्रिखंडावर राज्य करणारा तो राजा, त्याचं स्वागत त्याच्या इतमामाला साजेसं व्हायला हवं होतं. राजाचं स्वागत करण्यासाठी ब्रिटिश भारताचे व्हाईसराय म्हणजेच गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज, मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम, मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर, मेयर, इतर बडे मुलखी आणि लष्करी अधिकारी कडक गणवेशात जातीनं हजर होते. त्याचप्रमाणे भारतातल्या विविध प्रांतांचे संस्थानिक, राजे, सुलतान, बेगम, दिवाण असे सगळेजण ठरल्याप्रमाणे राजा राणीच्या स्वागताला अपोलो बंदरावर उपस्थित होते.
1: या भेटीचं महत्व हे की भारताला भेट देणारा तो इंग्लंडचा पहिलाच राजा होता. पंचम जॉर्ज यानं यापूर्वी 1905-1906 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच ब्रिटिश साम्राज्याचा युवराज आणि भावी सम्राट या नात्यानं पत्नीसह मुंबईला भेट दिली होती. साम्राज्याचा वारसदार म्हणून आणि नंतर सम्राट म्हणून अशा दोन वेळा भारतातल्या ब्रिटिश वसाहतीला भेट देणारा तो ब्रिटनचा पहिलाच राजा होता. हा अभूतपूर्व योगायोग साधलेल्या किंग पंचम जॉर्ज आणि क्वीन मारीचं स्वागत याच अभूतपूर्व पद्धतीनं होणं स्वाभाविकच होतं.
0: दोन डिसेंबर 1911 रोजी राजा राणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं. मुंबईत दोन दिवस मुक्काम करून पंचम जॉर्ज आणि राणी रेल्वेनं दिल्लीला गेले. तिथं त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कोरोनेशन दरबार समारंभाला त्यांना उपस्थित राहायचं होतं. 12 डिसेंबर रोजी दिल्ली दरबार थाटात पार पडला. पंचम जॉर्ज यांची ब्रिटिश भारताचे सम्राट म्हणून घोषणा झाली. याच दिवशी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली. राजधानीचं शहर म्हणून नवी दिल्लीची आखणी करण्यासाठी आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स यांची नियुक्ती करण्यात आली.
1: दिल्ली दरबार पार पडल्यानंतर पंचम जॉर्ज मायदेशी इंग्लंडला परत जाण्यासाठी पुन्हा मुंबईत आले. 10 जानेवारी 1912 रोजी त्यांना निरोप देण्याचा समारंभ झाला. यावेळी पुन्हा व्हाईसरॉय हार्डिंग्ज आणि मुंबई प्रांताचे गव्हर्नर सिडनहॅम उपस्थित होते. अपोलो बंदरात नांगरून ठेवलेल्या मेदिना जहाजावर परतीच्या प्रवासासाठी पंचम जॉर्ज यांनी पाऊल ठेवलं. त्यापूर्वी त्यांच्या ऐतिहासिक भारत भेटीची आठवण म्हणून अपोलो बंदरावर उभारलेल्या तात्पुरत्या शामियान्याच्या ठिकाणी एक कायमस्वरूपी भव्य इमारत उभारण्यात यावी अशी इच्छा त्यांनी गव्हर्नर सिडनहॅम यांच्याकडे व्यक्त केली.
0: केवळ आपल्या भेटीची आठवण म्हणून नव्हे तर भारतात प्रवेश करणारा मार्ग मुंबईतून जातो. जगभरात मुंबईची ओळख भारताचं प्रवेशद्वार म्हणूनच आहे. मुंबईच्या या ओळखीचं एक स्थायी प्रतीक असायला हवं आणि त्यासाठी अपोलो बंदरावर स्वागतासाठी उभारलेल्या शामियान्याच्या धर्तीवर गेटवे ऑफ इंडियाची कायमस्वरूपी वास्तू उभारण्यात यावी. ही वास्तू ब्रिटिश साम्राज्यातल्या मुकुटमणी, ज्वेल ऑफ द क्राऊन अशा भारतासारख्या मोठ्या प्रदेशाला शोभेल एवढी भव्य आणि दिमाखदार असावी अशी ही इच्छा व्यक्त करून ते इंग्लंडला जाण्यासाठी जहाजावर चढले आणि गेटवे ऑफ इंडियाच्या उभारणीचं बीज पडलं.

अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश कांगणे यांची रचना ऐकूया, शंकर महादेवन आणि सहकारी यांच्या स्वरात.

शंकर महादेवन, आनंदी जोशी आणि सहकारी यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार शंकर एहसान लॉय. चित्रपट कट्यार काळजात घुसली. यानंतर गीत बहारमध्ये आपण ऐकणार आहात संत तुकाराम या चित्रपटातलं गीत. संगीतकार अशोक पत्की. स्वर आहे ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरुद्ध जोशी आणि सहकारी यांचा.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वा
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा

सकाळचे 9:21 आणि 43 सेकंद झाले आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. यामध्ये आता ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातलं वैभव जोशी यांचं हे गीत. स्वर आहे रसिका गणू, मृण्मयी दडके आणि प्रगती जोशी यांचा.

मृण्मयी दाडके, प्रगती जोशी आणि रसिका गणू यांच्या स्वरात आपण ऐकलं वैभव जोशी यांचं हे गीत. चित्रपट पोस्टर गर्ल, संगीतकार अमित राज. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया उबंटू या चित्रपटातलं हे गीत.

समीर सामंत यांची रचना आपण ऐकली. अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीतकार कौशल इनामदार. चित्रपट उबंटू. याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 10 वाजता. त्यापूर्वी आस्वाद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा भावधारा.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांची रचना पुष्पा पागधरे यांच्या स्वरात.

0: वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकली पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. सकाळचे 9:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: सुरेश भट यांची रचना पण ऐकली निलेश सावरकर यांच्या स्वरात. सकाळचे 9:50 झाली आहेत. आपण ऐकत आहात भावधारा.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भावधारा या कार्यक्रमात स्वागत. सकाळचे 9:51 झाली आहेत. आता ऐकूया रवींद्र साठे आणि शुभा जोशी यांच्या स्वरात विनायक मोहरीर यांचं हे गीत.

कुसुमाग्रज यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं, आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात, संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आस्वाद घेऊया चित्रपट संगीताचा. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं हे गीत. चित्रपट बंध प्रेमाचे, संगीतकार अजय अतुल.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरात, संगीतकार निलेश मोहरीर.

डबल सीट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल आणि सहकारी यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटातलं सौमित्र यांचं हे गीत. स्वर आहे वैशाली सामंत आणि मकरंद अनासपुरे यांचा.

क्षितिज पटवर्धन यांची रचना आपण ऐकली, हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. दगडी चाळ या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर गीत बहार या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं प्रेमाची गोष्ट या सिनेमातलं हे गीत ऐकूया.

या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद लियाकत अली खान यांनी सारंगीवर वाजवलेला राग चारुकेशी प्रसारित करत आहोत. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगी वादन राग चारुकेशी.

आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत तुकाराम यांची रचना. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे ग्रामपंचायत बोरीखुर्द तहसील जाफराबाद जिल्हा जालना मराठवाडा येथून सुधाकर राजे जाधव प्रशांत जगुताई राजे जाधव तसंच संचित वाचाळ प्रथमेश देशमुख प्रणाली सानवी आणि सर्वत देशमुख यांनी.

पुष्पा पागधरे यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीनिवास खळे आणि या गीतासाठी पसंती कळवली होती सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण शिर्के राहुल कृष्णा अक्षय शिर्के तसंच करण गांगरडे आणि समर्थ उमरे यांनी. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत सुधीर फडके श्यामा चित्तार आणि सहकारी यांच्या स्वरात मोसंबी नारंगी या चित्रपटातलं गीत. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे आणि या गीतासाठी पसंती कळवलेली आहे चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून प्रशांत पाटील देवकी पाटील नंदकुमार मोहिनी आणि मंदार पाटील यांनी. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

0: 92 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

कवी ग्रेस यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतकार होते श्रीधर फडके आणि या गीतासाठी पसंती कळवलेली होती जांभरून तालुका अर्धापूर परभणी येथून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी यांनी. बरे तर श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलाय आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मोहिनी बर्डे यांच्या स्वरात राजा वढे यांची रचना.

0: रवींद्र साठे यांच्या स्वरात म बाळ चव्हाण यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

सोनाली कर्णिक यांच्या स्वरात रमण रणदिवे यांची रचना आताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळते आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे. या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: वा वा अगदी विठ्ठलमय झालायस रोहित.
1: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली.
0: हो
1: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होतं. आणि
0: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
1: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे, पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.
0: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
1: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे. ऑलराऊंडर पठ्या, भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
0: हो अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत कामं करायची.
1: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे. तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
0: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही.
1: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
0: वा हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का.
1: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
0: कोणता रे?
1: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते नीरेचं स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
0: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना.
1: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही

0: स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास. खरंच रस्त्यावर लाखो लोक, पण ढकलाढकली चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो.
1: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
0: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी आहे सांग.
1: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
0: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
1: कोण आलं यावेळेला
0: बघ ना, कदाचित आषाढा बरोबर एखादी गोड आठवणही दारा तुम्ही असेल.
1: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
1: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
1: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
1: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
0: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्यासोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
1: खरे, वारीची शिकवण हीच नाही का, सेवा. कोणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
0: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्तहाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
1: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लाटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो. पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
0: तोही 3 स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
1: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
1: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
0: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख. पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
0: बरोबर. मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
1: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
2: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुतेक.
0: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
1: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
0: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या

0: जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
1: मलाही तोच प्रश्न पडला होता, म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली, माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
2: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
1: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
2: वा,
1: म्हणून ते हलक होत.
2: माझे एक काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असत.
0: वा, खरंय ग. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटत. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
1: हो ना, मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
2: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
0: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
1: अगदी.
2: मागे की नाही एक वाचनात आलो होतो माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की? कारण विठ्ठल रखुमाईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन वारीत चालतात ना.
0: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
2: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदुंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
0: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
1: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जात
2: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
0: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
1: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
2: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
0: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
2: हो ना, खरंय.
1: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो, एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
0: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
2: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
0: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
1: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
0: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना, राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
2: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं.
1: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
0: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
2: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
0: मागे बघ, ते दिंडीमधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता.
2: हा,
0: तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हस

0: नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
1: आपण शिकवतो कमी टीका जास्त करतो.
2: अगं आज तू फारच भावुक झाली आहेस.
0: सुखदा काय आषाढाला ना की जरा असं होतच.
1: अगदी. कोणी अभंग गातो, कोणी टाळ वाजवतो, कोणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
2: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही समतेचा.
0: वा वा वा. हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता
1: आणि त्यानंतर प्रेम.
0: चला चला चला आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
2: हा आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
1: रोहित बघितलंस का रे
0: काय
1: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
0: अरे हो
2: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
0: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय वेड लावणारा.
1: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
2: म्हणजे काय ग सुखदा?
1: अगं तुला माहित नाही का आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळणं असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी हा त्यामागचा उद्देश असेल.
2: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
0: अगं हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो आणि त्यासोबत पंढरीची वारी आहेच. सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर, शेंगदाणा, आमटी असा भरगच्च मेनू सुखदाने बनवलेला आहे.
1: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल मी करते सगळं काही.
2: चल मीही मदत करते तुला.
0: चला चला चला.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर म्हणजे आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात. आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं, आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
0: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करते, आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता, 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणतायत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीचा श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप व्हायचा आणि ते आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून वैदवंत कार्यक्रम मला खूप आवडते.
0: अरे वा, धन्यवाद.
1: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोषक, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
1: ताई, जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंतच्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा?
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर
1: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव सांगा.
3: मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: हा बोला.
3: लालचौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
0: बोला.
3: आज असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्व कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विजाणतो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते सुंदर मधली मधुरी का मॅडम पण त्यात पार्टिसिपेट करतात.
2: बरोबर.
3: एक मला धांगे मॅडम, दिनेश आरवतकर, नेहा खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे जिल्ह्यावारी जिल्हा कुठलाही असो आकाशवाणी इकडे वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते इकत आहोत. त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतोच. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या याच्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होतं ते आरोग्य दर्पण.
2: बरोबर.
3: ती सुद्धा आजकाल काळाची गरज आहे कारण असं सगळ्यांना सगळ्या ठिकाणी वाचन होत नाही. माझं कानावर पडलं तर वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो की आजकाल खूप आधार फोफावतात. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन मिळतं म्हणजे कुठेतरी चांगलं हे मिळतं ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात भजन भक्तिगीत भावगीत ते सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून हिंदी मधून विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असं जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक मुंबई पुणे असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं यात काही शंकाच नाही.
0: हो अगदी.
2: किती छान गोष्ट आहे कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानिशी लक्षात आहे जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम या सगळ्यांनीच खूप छान छान कार्यक्रम दिले
3: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
2: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो आजारांवर देत असतो तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या. त्यांनी पण चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.

0: खरंय खरंय.
1: खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात.
2: म्हणजे फक्त तरुणपणापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्टच मिळतात.
3: ऋतू बदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत. धन्यवाद. नमस्कार.
4: नमस्कार, मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा बोला.
4: आकाशवाणीच्या कार्यक्रमाबद्दल काय मला बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही. इतके सुंदर कार्यक्रम असतात ते. आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट आणि ते हे पण आपले दिनेश अडावतकर हे घेत होते निवेदन करत होते तो कार्यक्रम ना. म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून. तो मला त्यांच्याकडून मिळाला विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते. छान झालं तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं. एकमेकांचे एकमेकांचं आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना. हे खूपच सुंदर खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. तुम्ही दिनेश अडावतकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा त्या पण खूप छान छान काम तुझ्या. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल
3: चाललंय. खरं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता. सुचित्रा साठेंना बोलवलं होतं बरोबर ना. धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद.
1: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. अंतक्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमांमध्ये. तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो असे अनेक कार्यक्रम
3: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतू बदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेकानेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
1: तर म्हणजे असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
3: नक्की.

0: हेलो, हाँ नमस्कार, बोला।
1: हाँ मी विशाला खेती चालली आहे। मी आकाशवाणीबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ होतील भाऊ आहे काही भाऊ, परंतु आकाशवाणी तुम्हाला आकाशवाणी
0: आहे ग। किती छान, किती गोड सांगितलं।
1: म्हणजे तर काही भाऊ खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे। आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत। आणि आता या आता 23 तारखेला या गुरुवारी आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, नुसता वाढदिवस शताब्दी आहे। तर त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दीबद्दल एक कविता केल्याची वाचून दाखवू।
0: हो हो, अगदी अगदी
1: ऐका। आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा। सोहळ्याला आनंद आले पाणी आले सर्वांच्या डोळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा। आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम। कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम। आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी। आकाशवाणीवरून ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी, आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे मेळ। म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे, श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे। आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा, उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा।
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल।
2: धन्यवाद।
0: नमस्कार।
3: हॅलो।
0: हा बोला।
3: हॅलो ताई नमस्कार।
0: हा आपलं नाव सांगा।
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिव जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो ताई।
0: हा बोला बोला।
3: लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीराम केळकर फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मी फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो। मन की बात एवढं छान आणि ते दिनावर दिनेश आडवटकर सर त्यांचं बी ऐकतो मी आणि तुमची कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे।
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून, खरोखर खूपच छान।
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली।
3: आकाशवाणी भक्तीवर माझा खूप विश्वास आहे ताई।
0: हो हो, धन्यवाद
2: धन्यवाद।
0: नमस्कार। तर श्रोते हो, खरं तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन।

0: सुखाय निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो. आता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं. जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय. वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं. पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं.
1: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्च मध्ये, तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता. आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं, केवळ महिलाच नाहीत. आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं, जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेअरिंग करते.
0: अगदी खरं आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या. तसंच आपण छाया वारंगी यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती. बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतायत ते.
1: नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: नमस्कार. हा मी डोंगरे बोलते, मोहना डोंगरे बोरिवलीहून. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बाय कुरतडकर, नीलम प्रभू तेच सगळे बोलतात असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत, वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय, त्यामुळे अगदी म्हणजे हॅटसॉप. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात, कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो, विहार आपला बदलतो, तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो. तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
1: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
0: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते. आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळते की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती. आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
0: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयी त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला, आपलं नाव सांगा.
3: हा रोहित कुंभार बोलते सातारा.
0: हा बोला.
3: हा सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याचे कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: ओके.
3: कौटुंबिक शिक्षिका वगैरे आवडतात. सर्व कार्यक्रम छान आहेत.
0: बर, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
4: हॅलो.
0: हा बोला.
4: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोदी गोदी ह्याच्यावरती अज्ञात मुंबई.
0: अज्ञात मुंबई.
4: हा ती मालिका. पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो 9 वाजता नऊ ते 9:20 आहे. त्या कार्यक्रम मी ऐकते ना असं नाही ऐकत पण त्यावेळेला ते
0: बर
4: करत असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे मी स्वतः, त्यामुळे ती पुस्तकं जर समजा विनंती करते मी ती पुस्तकं समजा एखादी भावदारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर

0: फार बरं होईल.
1: ती
0: मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही तर ती तशी लिखित कशी ऐकतोय, पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही, त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल, आम्हाला पुस्तकं वाचल्या तर आनंद होईल.
2: धन्यवाद.
1: खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात, आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: मंडळी अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिटं शिल्लक आहे, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा स्वतः कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यताप्राप्त गायक कलाकार आहे. 1988 सिंगलपासून मी आकाशवाणीला गातोय. मला बी आय ग्रेड आहे.

0: मला निवेदनांची नाव आलं लक्षात येत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते गुंजारव रसधारा रसरंजन बावळ तुषार सप्तरंग गीत सुगंध हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भाऊची चावणी त्याची तयारी करली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या की मनाला वेगळा आनंद होत. आणि आकाशवाणीची मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणीची पण माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवडून एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी पुढचाही नमस्कार होता पत्राद्वारे. आता पत्रे आहेत नाही पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
1: अभिप्राय कळवता येईल. बर बर.
0: तर खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
0: नमस्कार.
1: धन्यवाद. तर मंडळी असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगालपासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही. सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यात.
2: सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे आज कुठला दिनविशेष आहे आज कुठला वेगळा घटना आज असणार आहे घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
1: नक्कीच.
3: श्रोते हो आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.
1: नमस्कार.
0: हॅलो.
1: हा बोला. हा बोला. आपलं नाव सांगा.
0: अनिल नाईक पुन्हा एकदा बोलतोय.
1: हा बोला.
0: मला मंगला घाडीलकर यांनी घेतलेली समंजांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा दादरकर यांनी माणिक वर्मांची माणिक वर्मांचा बोलल्या तेही मला खूप आवडलं.
2: हो हो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: मध्यंतरी पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याविषयी म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे त्यांचे गुरु त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती तीही अतिशय सुरेल झाली होती.
1: आणि आता आपण आकाशवाणीवरनं अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्यांनी सुद्धा सांगितलं की वार कुठला येत तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं. कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्या त्याच्यात ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो.
2: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
1: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. आणि आता तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत, आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
2: ऐकू शकतात. फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत, त्यानंतर काही दिवसांनी.

0: यूट्यूबवर ते कार्यक्रम उपलब्ध होतात आणि ॲप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईलमध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा. तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं.
1: नक्कीच, त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ॲप आहे किंवा वेव्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो, कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात. अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच.
0: आणि परदेशातून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत असतात.
1: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती, तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता. मंडळी विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात. आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे किंवा मग ललितबंध आहे, हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो.

श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम

0: एकदम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, या बरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेहरू
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली वेळ उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद. नमस्कार.

0: झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना होती गौरी माडगुळकर यांची, संगीतकार होते सुधीर फडके.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आशा भोसले यांच्या स्वरामध्ये सर्वसाक्षी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती कवयित्री इंदिरा संत यांची आणि संगीतकार होते भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश केवडकर यांचं, संगीतकार आहेत सुधीर फडके.

सुधीर फडके यांच्या स्वरात संत गोरा कुंभार या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. नीट पेपर फुटीप्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू

विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR वरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर एनआयएनं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळूरमधल्या तरुणांना आयसिसमध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे.
अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 मध्ये या उच्चस्तरीय

0: समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या तिस्ता टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मून जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोचली आहे. परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कोस्टल रोडवर बोगद्यात गाडीला आग लागल्याप्रकरणी आपत्कालीन यंत्रणा सतर्क. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंग मोफत पुरवणार. आणि मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: मुंबई चेंबूर इथं एका शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेसह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या दुर्घटनेची चौकशी अश्विनी भिडे यांच्या आदेशाने नेमलेल्या समितीने केली. चौकशी अहवालात समितीनं संबंधित कंत्राटदार आणि रस्ते उद्यान खाते यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच सल्लागार अभियंते आदींना देखील क्लीन चिट दिली आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या दुर्घटनेचे कारण असू शकते.

0: असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आला आहे. समिती अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. चेंबूर दुर्घटने प्रकरणाचा अहवाल मला मान्य नाही अशा शब्दात प्रशासनाचा अहवाल ऋतू तावडे यांनी फेटाळला. दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला, तसंच समुद्राला मोठी भरती होती. पाऊस काळात मुंबईत आणि उपनगरात 1158 झाडांची पडझड झाल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेने 15,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला कोस्टल रोडच्या हाजी अली येथून वरळी दिशेने जाणाऱ्या बोगद्यात धावत्या कार लागली, त्यामुळे खळबळ उडाली. बोगद्यातील वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ बोगद्यातील वाहतूक बंद ठेवावी लागली. पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण आग विझली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोस्टल रोड मधील बोगद्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अपघातानंतर अधिक सतर्क करण्यात आले आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, या खड्ड्यांमुळे अपघात होतात. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मास्टिक अस्फाल्टने बुजवण्यासाठी 13,52,00,000 रुपये खर्चाच्या कंत्राटाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी खड्ड्यांच्या कामामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मास्टिक अस्फाल्टने खड्डे कामांची व्हिडिओ शूटिंग करावी आणि खड्डे कामांचे ऑडिट करावे अशी मागणी केली आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशावरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी POP गणेश मूर्ती बनवण्याबाबत मूर्तीकारांना मनाई केली आहे. मूर्तीकारानं गेल्या वर्षीपासून शाडू मातीचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून नैसर्गिक रंगांचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका 1,04,00,000 रुपये खर्च करणार असून मोफत रंगांचा पुरवठा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारा बेस्ट उपक्रम सध्या अपघातांमुळे चर्चेत आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, इतर 11 जण जखमी झाले. गेल्या 3 वर्षात बेस्ट गाड्यांचे 815 अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईत 30 जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे. तलाव क्षेत्रात जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या 52% पाणीसाठा सर्व तलावांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरू लागली आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कविवर्य सुरेश भट यांची रचना आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात बबन सरतकर यांची रचना आताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: वारकरी संप्रदायात भक्तीला लोकजीवनाशी जोडणारे, भक्तीचे अनन्य साधारण महत्व सांगणारे संत म्हणून संत नामदेवांचं नाव आत्मीयतेनं घेतलं जातं। त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलावरील अनन्य प्रेम, नामस्मरणाचा महिमा, ईश्वराची सर्व व्यापकता, भक्त आणि भगवंतातील सख्य भाव, वैश्विक बंधुता यांचं सुंदर दर्शन घडतं। संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीच्या, त्यांच्यातील हृदय नात्याच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। विठ्ठलाला स्वतः रोज प्रत्यक्ष जेवू घालणाऱ्या संत नामदेवांची भक्ती ही कर्मकांड प्रधान नसून प्रेमप्रधान आणि अनुभव प्रधान अशी आहे। संत नामदेवांच्या भक्तीचा केंद्रबिंदू श्री विठ्ठल आहे, मात्र त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या मंदिरात मर्यादित नसून संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला आहे। म्हणूनच ते म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल। या अभंगातून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं अखंड भावनिक नातं, विठ्ठलाची सर्व व्यापकता व्यक्त होते। सर्व चराचरात व्याप

0: लेला देव हा जीवनाच्या प्रत्येक नात्यात किंबहुना चराचरात अनुभवण्याचा विषय आहे ही त्यांची जीवनभूमिका इथं स्पष्ट होते. नामदेवांच्या मते ईश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण. ते म्हणतात, नामा म्हणे नाम गोड, नामेची होय उद्धार. आणखी एका अभंगात ते म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे. या अभंगातून नामदेवांनी भगवंताच्या नामाला अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे. नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद प्राप्त होतो, देवाला अनुभवता येतं ही त्यांची ठाम श्रद्धा आहे. संत नामदेवांच्या सर्वच अभंगांमधून भक्त आणि भगवंत यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालं आहे. विठ्ठल हा त्यांचा सखा, सोबती आणि जीवनाचा आधार आहे. ते भगवंताशी प्रेमानं संवाद साधतात, त्याच्याकडे आर्जव करतात आणि त्याच्याशी आपुलकीनं बोलतात. ही भक्ती भयावर नव्हे तर प्रेमावर आधारलेली आहे. म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये दास्य, सख्य आणि वात्सल्य या भक्तिभावांचा सुंदर संगम दिसतो. संत नामदेव नामाचं महत्व पटवताना अंतःकरणाच्या शुद्धतेला, प्रेमभावाला महत्व देतात. ते म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. शरीर नश्वर असलं तरी मन सतत ईश्वरचरणी अर्पण असावं अशी त्यांची जीवनदृष्टी या अभंगातून व्यक्त होते. भक्ती ही बाह्य आचारात किंवा कर्मकांडात नसून अंतर्मनातील समर्पणात आहे असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सामाजिक समतेचाही पुरस्कार आहे. ईश्वराच्या दरबारात उच्च नीच, श्रीमंत गरीब किंवा जातीभेदाला स्थान नाही, तर निर्मळ मनानं भक्ती करणारा प्रत्येक भक्त ईश्वराला प्रिय होतो हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सत्संगाचं महत्व वारंवार अधोरेखित झालेलं असून संतांच्या सहवासातून विवेक, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा प्राप्त होते अशी त्यांची धारणा आहे. नामदेवांची भाषा अत्यंत सोपी, सरळ आणि लोकाभिमुख असल्यामुळे त्यांचे अभंग सामान्य जनतेपर्यंत सहज पोचले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर थेट पंजाबपर्यंत पोचला आणि त्यांच्या 61 अधिक रचनांचा गुरुग्रंथ साहिब ग्रंथामध्ये समावेश झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड प्रेम, समर्पण, नामस्मरण यांचं महत्व आपल्या अभंगातून सांगत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत त्यांनी अखंड भक्तिप्रबोधनाचं कार्य केलं.
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारं पिकांचं वाण आणि पिकं यांच्या आंतरपीक पद्धतीत निवड करणं योग्य ठरतं. आंतरपिकाची निवड करताना ते मुख्य पिकासोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. ते एकमेकांना पूरक असावेत. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्रस्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपीक पद्धतीत असावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखलं जातं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशात जमिनीवर पसरून वाढणारे तसेच कमी उंचीचे पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतात. हलक्या जमिनीत बाजरी, कुळीद, तीळ, कारळा, एरंडी ही पिकं घेता येतात. तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन आणि खरीप ज्वारी ही पिकं योग्य ठरतात. आंतरपिकासाठी लवकर पक्व

0: होणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाण्यांचं प्रमाण योग्य ठेवून बीज प्रक्रिया करावी. दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून एकरी रोपांची संख्या प्रमाणात ठेवावी. जमिनीचा प्रकार आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान या दोन बाबींवर आंतरपीक पद्धतीची निवड महत्वाची ठरते. एकात्मिक अन्नद्रव्य कीड आणि रोग व्यवस्थापन वेळेवर करावे. आंतरमशागत करून वेळीच तण नियंत्रण करावे. मका अधिक सोयाबीन घेताना मक्याची पट्टा पद्धतीने लागवड करताना दोन पट्ट्यातील अंतर 75 सेंटीमीटर ठेवून सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात. मक्याची 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करून मक्याच्या दोन ओळींमध्ये मुगाची एक ओळ पेरावी. सोयाबीन अधिक तूर 4:2 प्रमाण असावं. मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्य वर्गीय असून ही हमखास उत्पादन देणारे आंतरपीक पद्धती आहे. मध्यम जमिनीत हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती आहे. कापूस अधिक सोयाबीन 1:1 प्रमाण असावं. भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा क्षेत्रांमध्ये कापूस आणि सोयाबीन ही आंतरपीकं घ्यावीत. सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. उदाहरणार्थ MAUS 71. उशिराने तयार होणाऱ्या वाणांची निवड आंतरपिकांसाठी करू नये. सोयाबीन जलद वाढणारे आणि खादाड पीक असल्यामुळे खताच्या नियोजनात शिफारशीत केलेली 80% खतांची मात्रा कापसाच्या ओळीत द्यावी. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. ज्वारी अधिक तूर आंतरपीक पद्धती 3:3 किंवा 4:2 या ओळीच्या प्रमाणात शिफारशीत करण्यात आली आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी आणि तूर ही दोन्ही पिके एकमेकांना पूरक आहेत. हमखास पावसाच्या प्रदेशातील मध्यम ते भारी जमिनीत कापसाच्या संकरित वाणांसाठी 90 बाय 90 सेंटीमीटर आणि सरळ वाणांसाठी 90 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवून कापसाच्या दोन ओळी घ्याव्यात. या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत उडीद किंवा मुगाची एक ओळ आंतरपीक म्हणून घ्यावी. कपाशीमध्ये चवळी, मका आणि कोथिंबीर ही पिके मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी तर भगर आणि ज्वारी ही पिके कीटकभक्षी पक्षी आकर्षित करण्यासाठी वापरावीत. कपाशीच्या प्रत्येक 8 ते 10 ओळींनंतर एक ओळ या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी. तसेच शेताच्या चारही बाजूंनी झेंडू हे सापळा पीक लावल्यास सूत्रकृमींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय आहे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात, तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही, तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते, तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय

0: सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं, आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटेरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्ट प्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटेरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटीरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटीरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटेरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आत्ताच आपण ऐकलात. ठीक 2:15 आपण ऐकणार आहात दोपहर समाचार. हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसैन यांच्या गायनात राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली। त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं। मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला, त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला। त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला, त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली। विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्लबागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली। उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली। नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय। यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता। त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती। मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर
आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 3.6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 पेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून

0: लावून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लिओंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयी नसल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर ठाणे मुंबई रायगड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सुरुवातीला जाणून घेऊया मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज. मुंबई आणि आसपासच्या परिसरात उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः ढगाळ राहील, तसंच हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी बरसतील. जोरदार वाऱ्यांसह रात्री मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, पालघर येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज.

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलंय कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे.

0: वा वा अगदी विठ्ठलमय झालायस रोहित.
1: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला
0: आहे.
1: अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली.
0: हो
1: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होतं. आणि
0: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
1: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे. पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.
0: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
1: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे. ऑलराऊंडर पठ्या भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
0: हो अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत कामं करायची.
1: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे, तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
0: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही.
1: पण मला आता कळते बरं का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
0: वा, हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का.
1: तर दिवेघाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
0: कोणता रे?
1: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते निरेचं स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
0: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना.

0: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास. खरंच रस्त्यावर लाखो लोक, पण ढकलाढकली चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो.
1: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
0: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी सांग.
1: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
0: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
1: कोण आलं यावेळेला
0: बघ ना, कदाचित आषाढाबरोबर एखादी गोड आठवणही दारात उभी असेल.
1: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
1: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
1: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
1: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
0: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्यासोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
1: खरे, वारीची शिकवण हीच नाही का, सेवा. कोणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
0: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
1: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लाटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो. पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
0: तोही 3 स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
1: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
1: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
0: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख. पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
0: बरोबर. मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
1: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
2: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुतेक.
0: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
1: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी

0: गप्पा मारू.
1: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
2: मलाही तोच प्रश्न पडला होता, म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली, माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
0: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
2: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
0: वा,
2: म्हणून ते हलकं होतं.
0: माझे एक काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असतं.
1: वा, खरंय ग. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटतं. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
2: हो ना, मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
0: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
1: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
2: अगदी.
0: मागे की नाही एक वाचनात आलो होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की? कारण विठ्ठल रखुमाईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन वारीत चालतात ना.
1: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
0: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदुंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
1: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
2: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जातं
0: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
1: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
2: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
0: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
1: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
0: हो ना, खरंय.
2: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो, एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
1: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
0: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
1: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
2: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
1: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना, राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
0: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं.
2: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
1: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
0: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
1: मागे बघ, ते दिंडीमधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा

0: ताल जरा चुकत होता.
1: हा.
0: तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
1: आपण शिकवतो कमी टीका जास्त करतो.
2: अगं आज तू फारच भावुक झाली आहेस.
0: सुखदा काय आषाढाला ना की जरा असं होतच.
1: अगदी. कोणी अभंग गातो, कोणी टाळ वाजवतो, कोणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
2: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही समतेचा.
0: वा वा वा वा. हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता.
1: आणि त्यानंतर प्रेम.
0: चला चला चला आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
2: हा आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
1: रोहित बघितलंस का रे
0: काय ग
1: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
0: अरे हो
2: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
0: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय वेड लावणारा.
1: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
2: म्हणजे काय ग सुखदा?
1: अगं तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळण असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
2: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
0: अगं हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो आणि त्यासोबत पंढरीची वारी आहेच. सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर, शेंगदाणा, आमटी असा भरगच्च मेनू सुखदानी बनवलेला आहे.
1: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल मी करते सगळं काही.
2: चल मीही मदत करते तुला.
0: चला चला चला कान

आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: अरुणदाते यांच्या स्वरात मंगेश फाळगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत नागेश बोंतेवाड यांच्याशी. सोबतच त्यांच्या काही कविता आणि चारोळ्या आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, नागेश बोंतेवाड यांचं MA मराठीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वाचन, लिखाण, विशेषतः चारोळी लेखन, काव्य लेखन, चारोळी जुगलबंदी हे त्यांचे आवडीचे प्रांत. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. काही प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तशा तर त्यांच्या कविता अनेक ई बुक मधून सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. चारोळी हा प्रकार त्यांचा जास्त जवळचा. चारोळी सम्राट, चारोळी प्रेमी असे अनेक ऑनलाईन कार्यक्रमातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया. नागेश बोंतेवाड सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: आपण चारोळ्या कविता करता आणि आता तर तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. तर तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली काय सांगाल?
2: प्रत्येकाच्या लेखनाची जी सुरुवात आहे ते कोणाला कोणकोणत्या प्रेरणा असतात, पण माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या आजारपणातून झालेली आहे.
1: म्हणजे आजारपणच तुमची प्रेरणा आहे?
2: हो हो, निश्चित मॅडम, निश्चित. कारण जेव्हा मी आजारी पडलो होतो सायटिका या आजाराने, तर मला 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितले होते. तर त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपण या आजारातून बरे होणार का नाही. आणि त्या आजारात असतानाच आता मी प्राध्यापक असल्यामुळे वाचन माझं चालूच होतं, पण वाचता वाचता वाचन करता करता सहज मला वाटलं की आता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. कारण हे आजार जे आहे हे आजार आपला पिछा सोडणार नाही, तर ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे. मग हळूहळू विचार सुचायला लागले. कधी कधी वाटत होतं की या आजारातून बरे होऊ की आपलं काय होईल, आपल्या लेकरा बाळांचं काय होईल, हे मला एकदम चिंताग्रस्त झालो होतो. पण त्यातून ठाणे येथील माझी लेखनी साहित्य मंच चालवतात, त्या साहित्य मंचवर मी आधी जॉईन झालेलो होतो. त्यावेळी त्या साहित्य मंचवर चारोळी लेखन स्पर्धा झाली, त्यातला विषय मला भावला आणि त्या विषयावर मी चारोळी लिहिलो आणि त्या चारोळीला पहिला क्रमांक मिळाला. मग तिथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली.
1: ती चारोळी आपल्या श्रोत्यांसाठी

0: हो निश्चित मॅडम, ती चळवळ मी ऐकवतो. आजवर आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, प्रेमाने एकत्र येऊन, प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचीच गीत गाऊ. ही माझी पहिली चारोळी होती.
1: तुमची पहिली कविता तुम्ही लिहिलीत त्यावेळची परिस्थिती किंवा भावना काय होती?
0: हा, त्या मी जेव्हा पहिली कविता लिहिलो त्यावेळची माझी परिस्थिती म्हणजे मी आजारपणातच होतो. मग त्यावेळेस मी जेव्हा विचार करत होतो की हे आजारपणाचं दुःख हे कधी कळते आपल्याला, जेव्हा आपण अंतरुणावर पडतो, सतत चिंताग्रस्त होऊन जातो आणि एवढं दुःख वाटते की ते दुःख मग कसं टाळायचं. तर मी हे दुःख टाळण्यासाठी मी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहित असताना सहज माझ्या नजरेसमोर विचार आला की हे दुःख कसं आहे. जेव्हा आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी हे दुःख शोधण्यासाठी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्याकडे सर्व काही होतं पण ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना जे दुःख अनुभवायला मिळालं, म्हणलं आपलं तर दुःख लहान आहे, आपलं खूप मोठं दुःख नाही आहे, तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर मी ह्या कवितेचा आधार घेतला.
1: कविता श्रोत्यांसाठी ऐकवा ना.
0: माझी एक कविता आहे जे आजपर्यंत आपण पाहतो आईवर खूप कविता लिहिल्या जातात, पण जो शेतामध्ये राबणारा बाप असतो त्याच्यावरती कविता आपल्या खूप कमी भेटतात. तर त्यातलीच मी एक कविता माझी स्वतःची लिहिलेली, अणवानी माझा बाप, ही कविता तुम्हाला मी ऐकवतो. रोज राबत

कोणाला आयुष्यात कधी ताप देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप रब राबून शेतात आले हातावर फोड रब राबून

करता, बाप माझा झोपी गेला, काम करता करता बाप माझा झोपी गेला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, पिक

अचानक पावसाने असा कहरच केला, पीक पाहून शेतात बाप खचूनच गेला, पीक पाहून शेतात बाप खचूनच गेला, क्षणोक्षणी होते दुःख कसे सांगावे तुम्हाला, क्षणोक्षणी होते दुःख

0: शेत बापाला सांगते इत नाही कोणी वाली, शेत बापाला सांगते सदोदित आई माझी दुःख झाडाला टांगते, सदोदित आई माझी दुःख झाडाला टांगते।
1: तुमच्या कविता लिहिण्याचा प्रकार कसा असतो, तुम्ही कुठल्या विषयावाला धरून कविता लिहिता असं काही आहे का?
0: हा, तर मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे आणि शेती मातीमध्ये राबलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असते आणि खरंच त्याला कोणी जाणून घेते का, मग आपण ते दुःख जगापुढे नेलं पाहिजे यासाठी मी शेतकऱ्यांच्या जीवनावरती, शेतीवरती, मातीवरती, निसर्गावरती हे मी कविता लिहित असतो।
1: तुमची निसर्गावरती एखादी कविता असेल तर?
0: हो, निश्चित
1: ऐकायला आवडेल।
0: निसर्गावर आता आज आपण पाहतोय की वृक्ष संवर्धन आज खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता आज आपण पाहतोय हे काळ बदलत चाललेलं आहे। आता आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू आपल्याला आलेला दिसतोय, जसं की आपण उन्हाळ्यात पाऊस पडताना दिसतो, हे का होत असेल? म्हणजे हे ह्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत। जसं आपण पाहतो की आज सिमेंटचे जंगल अवतीभोवती आपल्या उभं राहिलेले आहेत, बरोबर आहे? तर त्या सिमेंटच्या जंगलावरती मग त्याच्यावर उपाय काय? आता आज आपण एवढ्या तर नुकत्याच आपण काय झालेलं आहे, वटपौर्णिमा झालेली आहे, तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलो आहे, म्हणजे वडाचे मनोगत ह्या कवितेतून मी मांडलेलं आहे। वड म्हणाले बाईला बाई एक झाड लाव, वड म्हणाले बाईला बाई एक झाड लाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव। दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल। वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड। फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल। वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल।
1: तुम्ही कविता लिहिता आणि आता आपण सुरुवातीलाच आपण असं बोललो की तुम्ही चारोळी हा प्रकार तुम्हाला जास्त भावतो, तर चारोळी या प्रकाराबद्दल काय सांगाल? चारोळी म्हणजे नक्की काय असतं?
0: हा, चारोळी म्हणजे चार ओळीचे छोटे काव्य असते, त्यामध्ये आशय, अर्थपूर्णता, नाद, लय हे या चारोळीमधून येत असते। हा, चारोळी लिहित असताना आपल्याला जाणवते की चार ओळीमधून भाव, गर्भ, आशय त्या चारोळीतून आपल्याला पाहायला मिळते। तर मी जेव्हा पहिली चारोळी लिहिलो तर त्यावेळेस मला म्हणजे त्यातून एवढं सुंदर अर्थ अभिप्रेत झाला, त्याच्यानंतर पुढं जेव्हा मी चारोळी लिहिलो ते प्रेयसीवर लिहिलो, मग ते लिहित असताना मी काय म्हणतो पहा। चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले। म्हणजे ह्या चारोळीतून एकदम आशयबद्ध सहज सहज सुचते। आता आपण पाहतो आता जे आजकालची जी परिस्थिती आहे तरुणांची, ती आता खूप काही मेहनत त्यांना करावं लागते, तर हे काय करावं लागते, स्वतःला झिजावं लागते, इतरावर विश्वास ठेवून चालत नाही तर स्वतःचं विश्व आपण स्वतःच निर्माण करावं लागते। यावरती मी तुम्हाला एक चारोळी ऐकवतो। झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, जीवन जगत असताना नेहमी, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे। कारण आपण पाहतो आजकाल धोका कोणाकडून नाही, आपल्याच लोकांकडून आहे, म्हणून ही चारोळीमधून माझा हा विषय प्रतिपादित केलेला आहे। आता हे पर्यावरणावर एक चारोळी आहे, म्हणजे पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे। सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे। आणि असंच आणखी एक तुम्हाला प्रेयसीवर सखीवर ही चारोळी ऐकवतो. छोटीशी चारोळी आहे पण त्यातला अर्थ तुम्ही पहा. थांब जरा सखी करू नको घाई, थांब जरा सखी करू नको घाई, नुकसान होता रागवते आई, नुकसान होता रागवते आई.
1: कविता किंवा चारोळी लिहिण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते असं वाटतं का?
0: हो निश्चित. काय होते, कविता किंवा चारोळी लिहित असताना काही जणांना जन्मजात प्रतिभा लाभलेली असते, तर काही जणांना कविता लिहित असताना तर आपल्याला वाचनाचा आधार घ्यावा लागतो. विविध विषयावरचं वाचन आपण जेव्हा करतो, वाचन केलं की आपल्याला सुचायला लागतं, विविध विषयावर सुचायला लागतं. कारण आपण वाचनाबरोबरच चिंतन मनन करत असतो आणि त्या चिंतनातूनच एखादा विषय आपल्या सहज पुढे येत असतो. मग ह्यातूनच आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाहतो, बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांना जन्मजात प्रतिभा लाभलेली होते. कारण त्यांनी कुठल्या शाळेत शिकायला गेलेले नव्हते, त्या काय वाचले, निसर्ग वाचले, माणसं वाचले, त्यातील दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी सहज स्फूर्तपणे, आपण पाहतो आजही त्यांच्या वेगवेगळ्या कवितेचा आपण आधार

मला आवडता माझा कवी कवी कुसुमाग्रज. जेव्हा त्यांची कविता आम्हाला चौथीच्या अभ्यासक्रमात होती तेव्हापासून मला त्यांच्या कविता खूप आवडतात, कारण ते मानवतेवर, माणसांवर, विविध संकटांवर ते कविता लिहितात. आपण त्यांची एक कविता, पावसाळा सुरू झाली की कणा, ही कविता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला भेटते. कसं म्हणजे सुरुवात ज्या कवितेची कसं आहे, वळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. म्हणजे हे पावसाळ्याचं चित्रण, मग त्यातून त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, गंगामाई आली होती गेली घरट्यात राहून, हे जेव्हा आपल्याला म्हणजे ते पाहतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन तिथं येताना दिसते. अशा पद्धतीनं मी जे चौथीमध्ये पहिल्यांदा त्यांची कविता वाचलं आणि जे लयबद्ध पद्धतीने म्हटलं त्या कवितेची तुम्हाला एक चार ओळी ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे सागर. आवडतो मला आवडतो मज अफाट.

0: रे मिळे ही कविता निसर्गावर आधारित आहे आणि ते वाचता क्षणीच माझ्या मनाला एवढं भावलं म्हणजे ह्या निसर्गाचं चित्रण म्हणजे सायंकाळची संध्या म्हणजे हे वाहणारा समुद्र हे खूप छान वाटलं मला आणि हे तिथूनच मी या कवितेच्या प्रांताकडे वळलो कविता वाचनाकडे वळलो.
1: सर आपल्या कवितांमध्ये वेगळे वेगळे विषय तुम्ही घेता तर तुम्ही आत्ता मला म्हणालात की तुमच्या काही कविता शेतीमातीवर आधारित आहेत तर शेतीमातीशीच जोडलेला असा ऊस कामगार एक वर्ग आहे तर तुम्ही त्यांच्या त्या विषयावर काही एखादी कविता लिहिलेली आहे का.
0: तांडा चाललेला चाललेला शेतकरी कामगारांच्या जीवनावर आधारित कविता आहे ती कविता म्हणजे तुम्हाला तुम्हालाही आवडेल श्रोत्यांनाही आवडेल निश्चितच. कामाच्या शोधात तांडा चाललेला चाललेला बघा कामाच्या शोधात तांडा चाललेला चाललेला बघा कामाच्या शोधात सारे गबाळ बांधून ऊस तोडणी कामात सारे गबाळ बांधून ऊस तोड

चार काम कसे जगावे जीवन, हाती नसताना दाम कसे जगावे जीवन, हाती नसताना दाम आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना, आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना।

गाव मागे मागे सुटे रोज भाकर शोधता, गाव मागे मागे सुटे नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव काय करू जगताना, गाव दूर जातो राव काय करू जगताना, गाव दूर जातो राव सांगा सांगा दादा भाऊ मूल बाळ कुठे नेऊ, सांगा सांगा दादा भाऊ मूल बाळ कुठे नेऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ, दुःख सांगावे कोणास कुठे तक्रार करावे, कोण देणार आधार काय असेच मरावे, कोण देणार आधार काय असेच मरावे। शेवटचं कडवं आहे आणि हे कडवं त्यांच्या जीवनाची जी हालचाल आहे त्यांचे कोण त्यांच्याकडे लक्ष देते ह्यावर ते चित्रित करणार आहे। अशी कशी लोकशाही कोणी नाही ते वाली, अशी कशी लोकशाही कोणी नाही।

0: रेखाली म्हणजे हे कविता जे आहे ऍक्च्युअली जे ऊसतोड कामगार आहेत आपण पाहतो त्यांची निश्चित कुठेही नाही. आज इथं झालं तर पुढच्या गावाला ते पाळ टाकणार आणि तिकडे ते ऊसतोडीला जाणार. म्हणजे त्यांच्या मुलांचं जे काही म्हणजे भरण पोषण पालन पोषण आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण त्यांनी शाळा कुठे शिकायचं
1: त्यांना
0: त्यांचं कुठलंच ठिकाण नसते. अशा पद्धतीच्या ह्या कवितेतून मी म्हणजे फक्त चित्र पाहून ही कविता मी लिहिलेली आहे.
1: सर आत्ताच तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरतीच प्रकाश टाकणारी कविता तुम्ही ऐकवलीत. आता साधारण माणसाच्या जीवनाशी संबंधित असं काहीतरी विषय घेऊन तुम्ही काही कविता लिहिली आहे का?
0: हो निश्चित मॅडम, आपण खूप छान मला म्हणजे हे जे प्रश्न विचारलाय की माणसाच्या जीवनावर, खरंच माणसाचं जीवन कसा एक रंगमंच आहे. प्रत्येक जणांना खूप दुःख असते पण त्याला सामोरे जात असताना लोकांच्या हसत हसतच जावं लागते. कसं चाललंय म्हणतर बरं चाललंयच म्हणावं लागते. आतून खूप दुःख असते पण तरी आपल्याला बरंच चाललंय म्हणावं लागते. तर यावरती माझी एक कविता आहे, जीवन एक रंगमंच. ती कविता तुम्हाला ऐकवतो आणि निश्चित प्रत्येक श्रोत्याला पण ते आवडेल, कारण प्रत्येकाचं जीवन त्याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे. मनातल्या मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. मनातले मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. मनातला हल्लकल्लोळ दडपून सुखी असल्याचे भासवावे लागते. मनातला हल्लकल्लोळ लपवून सुखी असल्याचे भासवावे लागते. कोणी नाही कोणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणी नाही कोणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. अशी ही माझी जीवन एक रंगमंच कविता आहे.
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आपले मनापासून आभार, तुम्ही मला संधी दिलात, खूप खूप धन्यवाद.
1: नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. आता मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार राम कदम यांच्यावर आधारित कार्यक्रमाचा आजचा 9वा भाग. आतापर्यंत आपण बघितलं की संगीतकार राम कदम हे प्रभातमध्ये काम करत होते आणि तिथं अनेक जणांशी त्यांची मैत्री झाली. त्यांचा आणखीन एक सुरेल मित्र म्हणजे संगीतकार वसंत देसाई. वसंत देसाई आणि राम कदम यांचं फार चांगलं जमायचं, पण त्यांचा सहवास जेमतेम वर्षभरच राम कदमांना लाभला. कारण प्रभातमध्ये आल्यानंतर काही काळाने प्रभातमधल्या मालकांच्या धुसफूस सुरू झाल्या, त्यांचं एकमेकांशी पटेना झालं आणि मग वर्षभरातच शांताराम बापूही प्रभात सोडून गेले हे आपण ऐकलेलं आहेच आहे. आणि त्यांच्याबरोबर जे काही कलावंतही प्रभात कंपनी सोडून गेले त्या कलावंतांमध्ये संगीतकार वसंत देसाई हे देखील होते. हिंदी चित्रपटामध्ये ज्या मराठी संगीतकारांनी चांगलं काम करून दाखवलं होतं त्यातलेच एक आघाडीचे संगीतकार म्हणजेच वसंत देसाई. खरं तर पिंजरा चित्रपटाच्या वेळी शांताराम बापूंनी वसंत देसाई यांना डावलून राम कदम यांना संगीत द्यायला सांगितलं होतं. पिंजऱ्याची गाणी जेव्हा राम कदम यांनी तयार केली तेव्हा शांताराम बापूंनी वसंत देसाईंना बोलवून ती गाणी ऐकायला सांगितली आणि त्यांचं मतही विचारलं. पण वसंत देसाई हे राम कदमांचे चांगले दिलदार मित्र होते, त्यामुळे त्यांनी पिंजराच्या संगीताचं शांताराम बापूजवळ कौतुकच केलं होतं. राम कदमांबद्दल आणखीन बोलूया एका लावणीनंतर. सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेली एक लावणी आहे. जगदीश खेबुडकरांची ही रचना संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनीच. चेतना चित्र या बॅनरखाली आलेला चित्रपट केला इशारा जाता जाता.

डाव्या डोळ्यानं पुढून घातला नजर

राम कदम यांच्या कारकिर्दीबद्दल सध्या आपण बोलतोय. श्रोते हो, काही चित्रपटांच्या नशिबी रेंगाळणं येतं. वर्षानुवर्ष अनेक चित्रपट रेंगाळत पडतात, अर्थात त्यामागे कारणं निरनिराळी असू शकतात. हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचं तर के आसिफ यांचा मुगल ए आझम किंवा कमाल अमरोहींचा पाकिजा ही उदाहरणं देता येतील. कारण या रेंगाळलेल्या चित्रपटामध्ये एक साम्य असतं. प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्रपट तुफान गाजतात. असाच प्रभात कंपनीचाही एक चित्रपट रेंगाळला होता आणि तो होता रामशास्त्री. आणि हिंदी प्रमाणेच गंमत म्हणजे रामशास्त्री सुद्धा प्रदर्शित झाल्यानंतर अतिशय गाजला. किंबहुना रामशास्त्री हा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचा कळसच होय असं म्हणायला हरकत नाही असं राम कदमांनी एका ठिकाणी सांगितलंय. वास्तविक रामशास्त्री चित्रपटाची घोषणा ही राम कदम हे प्रभातमध्ये येण्यापूर्वीच म्हणजे संत सखू या चित्रपटानंतरच झाली होती. म्हणजे शांताराम बापू ज्यावेळेला प्रभातमध्ये काम करत होते त्याच वेळेला या रामशास्त्रीची तयारी सुरू झाली होती. रामशास्त्रीसाठी निवड करताना शांताराम बापूंनी अनेक मुलांना बघितलं होतं, पण त्यातला एकही मुलगा त्यांना त्यासाठी योग्य वाटत नव्हता. शेवटी दामले मामाने एक छान मुलगा सुचवला. प्रभातमध्ये पूर्वी गोपाळकृष्ण या चित्रपटात राम मराठे यांनी काम केलं होतं, त्यांचा धाकटा भाऊ अनंत मराठे हाच तो मुलगा राम. अनंत मराठेंना मग पुण्याला बोलवण्यात आलं. प्रमात त्याची चाचणी झाली. कारण त्यावेळेला कलाकारांना निवडताना प्रभातची मंडळी अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत व्यवस्थित बघत असत. मग दामले मामांच्या लक्षात आलं की अनंताचे डोळे हे चेहऱ्याच्या मानानं बारीक वाटतात. मग त्याची रवानगी तळेगावच्या डॉक्टर सरदेसाई यांच्याकडे करण्यात आली. सरदेसाई यांनी सांगितलं की अनंताला खुपऱ्या झाल्या आहेत आणि त्याचं एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. मग अनंताचं मुंबईला ऑपरेशन ठरलं. ऑपरेशन झाल्यानंतर अनंतानं जेव्हा डोळे उघडून बघितलं तेव्हा त्याच्या कॉटभोवती त्याची प्रत्यक्ष आई याशिवाय प्रभातची मालक मंडळी दामले मामा फत्तेलाल मामा बाबूराव पै ही सगळी मंडळी उपस्थित होती. म्हणजे प्रभात त्यावेळेला आपल्या कलाकारांची देखील किती काळजी घ्यायचं हे यावरून लक्षात येतं. चला अशाच काही प्रभातमधल्या आणखीन गमती जमती आपण जाणून घेणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. चांडाळ चौकडी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. 1978 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सिद्धिविनायक एंटरप्रायझेस या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आहे. ऐकूया.

संगीतकार राम कदम हे सुरुवातीला क्लॅरोनेट वाजवायचे याबद्दल आपण बोललो आहोतच. बऱ्याच वेळेला ते एकटेच रियाज करत बसायचे जनरेटरच्या रूममध्ये, कारण जनरेटरच्या आवाजाला एक प्रकारचा रिदम असायचा आणि त्या रिदमवर ते क्लॅरोनेट वाजवत असत असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून सांगितलेलं आहे. राम कदम यांच्या या रियाजावर शांताराम आठवले एकदम खुश होते. एके दिवशी ते राम कदमांना म्हणाले, राम उद्या सुट्टी आहे तेव्हा माझ्याकडे ये, तुला मी बापूरावांकडे घेऊन जाईन. बापूराव? हो, त्यावेळेला पठ्ठे बापूराव हे नाव अख्ख्या महाराष्ट्रात दुमदुमत होतं. मग राम कदमांना घेऊन शांताराम आठवले एके दिवशी पठ्ठे बापूरावांच्याकडे गेले. त्यावेळेला ग्लोब टॉकीजसमोरच्या तबला आळीमध्ये भूतकर हौदाजवळच्या एका वाड्यामध्ये ते राहत होते. पठ्ठे बापूराव त्यावेळेला विपन्न अवस्थेत होते. जिंतीकर नावाचे त्यांचे एक मित्र होते, तेच पठ्ठे बापूरावांची काळजी घेत होते. शांताराम आठवले यांचं बापूरावांशी लावणीविषयी काही बोलणं झालं. त्यानंतर बऱ्याच वेळेला राम कदम पठ्ठे बापूराव यांच्याकडे जात होते. पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांची गोडीच राम कदम यांना लागली होती. पठ्ठे बापूराव यांच्या सगळ्या लावण्यांचा देखील राम कदमांनी अभ्यास केला. त्या काळामध्ये

गाण्या ज्या सादर केल्या जात असत त्यात लावणीचा मुखडा ऐकला रे ऐकला की श्रोते शाब्बास पठ्ठे बापुराव म्हणून त्यांना दाद द्यायचे. आणि तेव्हापासूनच पठ्ठे बापुरावांचं जे नाव होतं श्रीधर कृष्ण कुलकर्णी याच्याऐवजी त्यांचं नाव पठ्ठे बापुरावच झालं. आणि मग पुढं महाराष्ट्राचे लाडके पठ्ठे बापुराव या नावानंच ते ओळखले जाऊ लागले. आणि पुढं पठ्ठे बापुराव हे इतर तमासगिरांचे गुरु म्हणून संबोधले जाऊ लागले. अजूनही अनेक तमासगीर पठ्ठे बापुरावांना वंदन करून आणि त्यांचा गण गाऊनच तमाशाची सुरुवात करतात. आपल्यापैकी सांगत्या एका चित्रपट अनेकांनी बघितलेला आहे. या चित्रपटात सुरुवातीला ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेला एक गण होता, पण अनंत माने यांनी तो गण न घेता पठ्ठे बापुरावांच्या गणानंच चित्रपटाला सुरुवात केली होती. तो गण होता लवकर यावे सिद्ध गणेशा आतमधि कीर्तन वरुणी तमाशा. आणि पुढे या चित्रपटानं इतिहास घडवला हा भाग सगळ्यांना ठाऊक आहेच. चला आणखीन एक लावणी ऐकूया. जगदीश खेमूळकरांची ही रचना गायली आहे उषा मंगेशकर यांनी. एक रंभा एक उर्वशी.

श्रोते हो, राम कदम आणि पुलंची भेट पहिल्यांदा कशी झाली त्याविषयीचा एक किस्सा खूप छान आहे बरं का। प्रभात फिल्म कंपनीनं चांद या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। हा चित्रपट पुन्हा पंजाबी मंडळी काढणार होती। पंडित अमरनाथ हे या चित्रपटाला संगीत देणार होते, पण ते फारच बिझी असल्यामुळं त्यांनी आपल्या धाकट्या दोन भावांना या चित्रपटाचं संगीत करण्यासाठी पाठवलं, हुस्नलाल आणि भगतराम। आणि पुढं गाजलेल्या जोडीचा हा पहिला चित्रपट होता चांद। पण पहिलीच वेळ असूनही त्यांनी अतिशय सुंदर असं संगीत या चांद चित्रपटाला दिलं। चांद चित्रपटाच्या संगीताच्या तालमी चालू असतानाच एक शिपाई राम कदमांना बाहेर येऊन सांगू लागला की तुम्हाला कुणीतरी भेटायला आलेलं आहे। एक तरतरीत हसऱ्या चेहऱ्याचा चष्मेवाला तरुण राम कदमांची वाट बघत होता। तब्येतीनं मस्त आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा तो तरुण राम कदम यांच्या ओळखीचा नव्हता, पण त्यांना पाहताच ते म्हणाले, नमस्कार, तुम्ही राम कदम ना? राम कदमांनी म्हटलं, हो। मग ते म्हणाले, मी PL देशपांडे, फर्ग्युसनमध्ये शिकतोय, कॉलेजचं नाटक बसवतोय, आम्हाला क्लॅरोनेट वादकाची गरज आहे, तुमचं नाव ऐकलं, तुम्ही उत्तम क्लॅरोनेट वाजवता म्हणूनही ऐकलं। तेव्हा राम कदम म्हणाले, ठीक आहे। मग त्यांनी पु ल देशपांडेंना विचारलं की तुम्हाला स्टुडिओ बघायचा आहे का? ते म्हणाले, हो अवश्य, कारण पु ल देशपांडेंचं कुतूहल आता जागं झालं होतं। मग रितसर परवानगी घेऊन राम कदमांनी त्यांना प्रभात स्टुडिओ संपूर्ण दाखवून आणला। अत्यंत गंभीरतेनं ते संपूर्ण प्रभात फिल्म कंपनी पाहत होते, पण संगीत विभागामध्ये आल्यानंतर त्यांचा चेहरा एकदम खुलला, कारण संगीत विभागातली नाना वाद्य बघून ते चक्रावूनच गेले। त्यांची कळी खुलली आणि मग जवळच असलेल्या पियानोकडे त्यांची नजर गेली। त्यांनी राम कदमांना विचारलं, याचा भाता कुठं आहे? तेव्हा राम कदम म्हणाले, ही बिन भात्याची सुरेल पेटी आहे। पियानो पाहताच पु ल देशपांडे यांची बोटं शिवशिवायला लागली आणि मग ते पियानोवर बसले। सफाईनं पलटा मारून त्यांनी 2-3 रागांच्या धून त्यावरती छेडल्या आणि त्यावेळेला ते राम कदमांना म्हणाले, बघा काय मस्त वाद्य, नाही का? परदेशी चीजांना लोक महत्व का देतात हे आज कळलं। आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर कॉलेजमध्ये नाटकाच्या तालमीला यायचं पु ल देशपांडेंनी आमंत्रण दिलं आणि ते निघून गेले। दुसऱ्या दिवशी राम कदम फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी पु ल देशपांडे यांनी बांधलेल्या अफलातून चाली ऐकल्या आणि खरोखरच त्यावेळेला राम कदमांनी लिहिले की त्या चाली ऐकून घायाळ व्हायची पाळी अत्रा माझीच होती। म्हणजे किती दोन मोठे हे कलावंत होते यावरून आपल्याला लक्षात येतं। आणखीन एक लावणी आता आपण ऐकणार आहोत। आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी प्रभाकर नायक यांनी लिहिली आहे।

0: बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात करूया. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, कार या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग गावती. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची. पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग गावती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग गावती त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल.

0: रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस,
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

0: मंडळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हालाही प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतःसोबत एकटे असतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझ्या भावना. हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टर शिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःचं एक सुंदर रूप साकारतो, पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते. कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्वाचं वाटतं, कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले,

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो, पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूब असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त होणारी समज. खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्स मध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तविकता आहे. संवाद कमी झालाय, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

मंडळी, खरं तर ऑफलाईन आयुष्याची सुंदरता ही साध्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एक चांगलं पुस्तक वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते. मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचंय पण त्याचं गुलाम नाही व्हायचंय. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः, या सगळ्यांमध्ये संतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप

0: ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: अहो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या यमुना.

0: लता मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. पिंजरा चित्रपटातलं हे गीत होतं, संगीतकार राम कदम. मी याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने

0: नमस्कार श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील मालमत्ता हक्क प्राचीन परंपरांपासून आधुनिक कायद्यांपर्यंत विकसित झाली आहे, जे मालकी वारसा हक्क आणि स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करतात. मजबूत कायद्यांद्वारे शासित हे हक्क मालमत्तेचे संरक्षण करतात, कायदेशीर हस्तांतरणास सक्षम करतात आणि व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसह सक्षम करतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर यांना. अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर हे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 22 वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: ज्येष्ठ नागरिकांना त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरण करायचं असेल तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित किंवा वारशानं मिळालेली मालमत्ता यामध्ये नेमका कायदेशीर फरक काय आहे.
1: मला खूप छान ओळी आठवतात, सुरुवातीला त्या सांगतो. कोणीतरी खूप छान म्हटलेलं आहे की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, पाव दबाए हैं बुजुर्गों के तभी तो ये फन आया है. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्येष्ठांविषयी आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा मुद्द्यावरती चर्चा करत असताना पहिलाच प्रश्न आपला अतिशय नेमका आहे, स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित. स्वकष्टार्जित म्हणजे अशी मालमत्ता जी प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या गाळलेल्या घामातून कमावतो, सेवा देऊन किंवा नोकरीच्या ठिकाणी काम करून किंवा एखाद्या उद्योगधंद्यातनं जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्यातून कमावलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित असते. मग ते विकत घेतलेली एखादी गाडी असू शकते, रत्नहार असू शकतो, एखादा बंगला असू शकतो. वडिलोपार्जित म्हणजे अनेकांना आपल्या आजोबांकडनं, पंजोबांकडनं, कोणी म्हणतात की गावाकडे जमीन आहे, एखादा वाडा आहे, एखादं घर आहे, तर जी आपल्या पूर्वजांकडनं प्राप्त झालेली मालमत्ता जिच्यामध्ये आपण स्वतः कष्टाची गुंतवणूक केलेली नसते, भले प्रेमाचं नातं असेल पण ज्या मालमत्तेमध्ये आपले कष्ट गुंतलेले नसतात पण आपल्याला ती वडिलांकडून, पूर्वजांकडून येते, तिला वडिलोपार्जित म्हणतात.
0: मग एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं स्वतःच्या कमाईतून जर घर, जमीन किंवा फ्लॅट घेतला असेल तर त्या मालमत्तेवर त्याला कोणते अधिकार असतात? मग
1: कुठल्याही व्यक्तीला स्वकष्टार्जित मालमत्तेसाठीचे संपूर्ण अधिकार हे त्या व्यक्तीला असतात. त्याच्यासाठी एक इंग्रजी शब्द पर्याय म्हणून दिलेला असतो, ऍब्सोल्यूट ओनर, पूर्णतः त्या मालमत्तेचा तो व्यक्ती मालक असतो. पण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जो अत्यंत सधन कुटुंबातला आहे आणि ज्याच्याकडे खूप सारी मालमत्ता आहे आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेलं फ्लॅट असेल, घर असेल, त्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे पण काही कारणाने त्याला असं वाटतं, जसं की मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आलं होतं एखाद्या फार मोठ्या उद्योगपतीने असं ठरवलं की आपल्या मुलाला जगाची रीत कळावी, दुनियादारी कळावी म्हणून त्याने त्याला हॉटेलवर काम करायला पाठवलं. तर एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जर असं वाटत असेल की ही माझी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे आणि ही मला माझ्या मुलांना द्यायचीच नाही कारण मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं जीवन स्वतः कष्टातून उभं करावं आणि शिकावं, तर तो भलेही ती मालमत्ता एखाद्या त्रयस्थ व्यक्तीस, म्हणजे रक्ताचं कोणतंही नातं नसताना जो त्याचा सेवक आहे, एखादा त्याचा निष्ठावान नोकर आहे, दूरच्या नात्यातला कोणी व्यक्ती आहे ज्याच्यावर त्याची विशेष प्रेम किंवा आत्मीयता आहे त्याला देऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं आहे अगदी की मी स्वतःच्या कष्टातून कमावलेली मालमत्ता आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या अनाथ आश्रमाला ती आपण दान करावी तर तो तेही करू शकतो. स्वकष्टार्जित मालमत्तेचा सर्वस्वी मालक, ऍब्सोल्यूट ओनर, ती मालमत्ता ज्याने कमावली आहे तो व्यक्ती आहे आणि त्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची याचा संपूर्ण अधिकार त्याला आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेचे तो कसा लाभ घेऊ शकतो स्वतःला? एक तर तो विक्री करू शकतो, त्याला जर दुसऱ्याला विकायचं असेल तर तो स्वतः ती वापरू शकतो. ती समजा

0: त्यांनी किरायाने दिली तर त्यातून येणाऱ्या भाड्यातून जे काही आर्थिक उत्पन्न होतं ते तो स्वतःसाठी वापरू शकतो, किंवा मृत्यूपत्र करून जर त्याला ती कोणाला द्यायची असेल तर तो पण एक विल्हेवाट लावण्याचा मार्ग असू शकतो. मग ती तो भेट देईल किंवा मृत्यूपत्र करेल हा त्याचा निर्णय असेल.
1: सर मग वारशाने मिळालेल्या मालमत्तेत मुलगा मुलगी पत्नी आणि इतर वारशांचे हक्क कसे ठरतात? बरं,
0: खरं तर याच कळीच्या मुद्द्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांना हिंदू कोड बिल आणल्यानंतर त्या हिंदू कोड बिलामधली एक प्रमुख सुधारणा म्हणजे बहुपत्नीत्वाच्या नियमावरती प्रतिबंध आणणे आणि एक पत्नीत्व कायम करणे हा एक नियम होता. दुसरं, एखादा हिंदू व्यक्ती परधर्मातील मूल पण दत्तक घेऊ शकतो, पूर्वी निर्बंध होते पण तो प्रतिबंध उठवण्यात आला. आणि तिसरी महत्वाची सुधारणा, 1956 साली भारतामध्ये हिंदू वारसा हक्क कायदा जारी करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महिलांना म्हणजे मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा राहील या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली आणि संपूर्ण भारतवर्षात हिंदू उत्तराधिकार किंवा हिंदू वारसा हक्क कायदा ज्यामध्ये 2006 साली केंद्र सरकारनं सुधारणा केली त्या अन्वये आज घडीला मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा समान वाटा आहे. कुणीही पिता हा असा भेदभाव करू शकत नाही की माझ्या मुलीचं आता तिच्या दिल्या घरी बरं चाललेलं आहे त्यामुळे मी तिला कशाला काय देऊ, तर तिला देखील समान हक्क आहे. जर उद्या कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग तिच्यावर ओढावला तिला मात्र तुम्हाला तिच्या हक्काचा जो संपूर्ण वाटा येतो समान वाट्याच्या हिशोबाने तो द्यावा लागू शकतो. मुलगा मुलगी यांच्याशिवाय हिंदू कायद्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे क्लास वन लीगल हेअर्स आणि क्लास टू लीगल हेअर्स. तर क्लास वन मध्ये पतीच्या निधनानंतर त्याच्या स्वकष्टार्जित किंवा त्याच्या हिश्श्याला आलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पत्नीला वारस म्हणून वाटा असतो, शिवाय त्या व्यक्तीच्या मुलाला मुलीला समान वाटा असतो. पण जर हे वर्ग एक मधले वारस जिवंत नसतील किंवा काही कारणाने अस्तित्वात नसतील तर वर्ग दोनचे वारस म्हणजे जसं की मालमत्ता वर्ग दोनच्या वारसांकडे जाते, म्हणजे भाऊ असेल त्या व्यक्तीचा जो व्यक्ती मृत्यू पावलाय किंवा त्याची बहीण असेल यांच्याकडे त्या मालमत्तेचं हस्तांतरण हे होत असतं.
1: मग ज्येष्ठ नागरिकांना आपली मालमत्ता मुलांना किंवा नातेवाईकांना द्यायची असल्यास कोणकोणते कायदेशीर मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या कायद्यामध्ये?
0: ज्येष्ठ नागरिकाला चार वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपली मालमत्ता आपल्या अपत्यांना किंवा ज्या कोणाला तो ती देऊ इच्छितो असे चार मार्ग उपलब्ध असू शकतात. एक आहे ज्याला आपण म्हणतो दानपत्र किंवा गिफ्ट डीड करणे, दुसरं मृत्यूपत्र किंवा विल डीड, तिसरं असू शकतं भलेही नातेसंबंध आहेत पण एखाद्याला वाटत असलं की नाही मला आता माझी स्वतःची एक FD तयार करायची आहे आणि ही मालमत्ता मी हस्तांतरित करेल माझ्या पुतण्याला असेल माझ्या मुलाला असेल, मुलाचंही बरं चाललंय पण मला असं वाटतं की त्या मोबदल्यात मला आर्थिक लाभ हवा आहे, खरेदी खत किंवा विक्री खत ज्याला म्हणतो ते केलं जाऊ शकतं. वाटणीपत्र हा पण एक मार्ग उपलब्ध असतो. हयातीमध्येच एखादा ज्येष्ठ नागरिक समजा त्याला चार अपत्य आहेत एक मुलगी आहे आणि तीन मुलं आहेत तर त्यांना परस्परांमध्ये शांततापूर्वक बसून चर्चा करून हे ठरवून वाटणीपत्र देखील तो करू शकतो. तर दानपत्र गिफ्ट डीड मृत्यूपत्र विल डीड सेल डीड ज्याला विक्री खत किंवा खरेदी खत म्हणतात आणि वाटणीपत्र, खेरीज एक महत्वाचा शब्द अनेकांच्या कानी पडतो रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्कसोडपत्र. हक्कसोडपत्र म्हणजे अनेक वेळा असंही होतं की एखाद्या व्यक्तीला चार अपत्य असतील, दोन मुलं परदेशात जाऊन स्थायिक झालेली असतात त्यांचं तिकडे बरं चाललेलं असतं त्यामुळे तेहून स्वतःहून सांगतात की आम्हाला आता तुमच्या मालमत्तेमध्ये काहीही नको कारण आमचं बरं चाललेलं आहे तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय लागतंय ते. मग जेव्हा ते वडील ठरवतात की माझ्या दोन अपत्यांना जे भारतातच स्थायिक झालेले आहेत मी माझ्या मालमत्तेचं वाटप करेल पण परदेशात जरी तुमची दोन मुलं असली तरी उद्या त्यांची मुलं म्हणजे तुमची नातवंड यांनी उभं राहून आक्षेप घ्यायला नको की हे वाटणीपत्र किंवा वाटप केलं हे योग्य आहे का अयोग्य आहे. मग अशा वेळेस असं सुचवलं जातं की ते जी दोन मुलं आहेत भले परदेशात स्थायिक असतील पण जेव्हा केव्हा ते इकडे येणार असतील तेव्हा त्यांच्याकडनं हक्क सोड पत्र किंवा रिलिंक्विशमेंट डीड करून घ्या जेणेकरून भविष्यात कोणता वाद उद्भवला तर त्यांनी स्वखुशीने त्यांचा हिस्सा किंवा वाटा त्यागला होता हे स्पष्ट होईल. पुढे प्रॉब्लेम येणार
1: मग हे दानपत्र विक्री खत मृत्यूपत्र हक्कसोडपत्र आणि वाटणीपत्र यातील मुख्य फरक काय आहे?
0: फरक असा आहे की दानपत्र कोणताही करार जेव्हा होतो किंवा कोणताही व्यवहार जेव्हा होतो तो व्यवहार हा मोबदल्यासाठी होत असतो आणि त्याला इंग्रजीत प्रतिशब्द आहे कन्सिडरेशन. पण दानपत्र हे त्याला अपवाद ठरतं कारण दानपत्र हे कुठल्याही मोबदल्यासाठी होत नाही तर ते केवळ प्रेम आपुलकी सद्भावना या भावनिक नातेसंबंधातनं घडत असतं. दुसरं खरेदी खत किंवा विक्री खत, तर अर्थातच ते कुठल्या तरी आर्थिक मोबदल्यासाठी म्हणून होत असतं. जसं मी उदाहरण म्हणून दिलं की एखाद्या व्यक्तीला वाटत असेल मी माझ्या पुतण्याला माझी प्रॉपर्टी देतोय, पण त्या पुतण्याचं बरं चाललेलं आहे, तो मोठा उद्योजक आहे, मग तो म्हणतो बाबा मग त्याच्यापेक्षा तू असं करणं, मला इतके पैसे दे, समजा 10 कोटीची मालमत्ता आहे.

0: जमीन आहे, तर ते 10 कोटी मी भले एफडीत ठेवेल, पण 10 कोटीला एखाद्या व्यक्तीने एखाद्या औद्योगिक वसाहतीत असलेली स्वतःची जमीन स्वतःच्या पुतण्याला जर विकली तर ते विक्री खत होतं. तिसरं आपण आता बोलत होतो ते मृत्यूपत्र किंवा ज्याला वसीहत म्हणतो ते, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मृत्यूपत्र हे आज एखादा व्यक्ती करून ठेवत असेल तर त्याची अंमलबजावणी ही भविष्यात तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरच होणार. आणि हक्क सोड प्रमाणपत्राबद्दल मी आता आपल्याला जसं उदाहरण दिलं की कुटुंबातील 4 पत्त्यांपैकी एखादी मुलगी असेल, कोणी 2 मुलं असतील, हे जर आपल्या इतर भावंडांसाठी म्हणून प्रॉपर्टीमधला आपला वाटा स्वखुशीनं त्यागण्यासाठी तयार असतील तर ते रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्क सोड पत्र हे करून देतात. आणि वाटणीपत्र मात्र एकत्र बसून कुटुंबातनं सगळ्यांची सहमती घेऊन तशा पद्धतीने प्रॉपर्टीचं वाटणी ही जेव्हा नोंदणीकृत होते आणि कागदावरती दस्तऐवज स्वरूपात लिहिली जाते त्याला वाटणीपत्र म्हणतात. वाटणीपत्र हे तो व्यक्ती त्याच्या तह हयातीत त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन नोंदणीकृत करू शकतो. हे चारही जे कागदपत्र आपण आता बघितली ही नोंदणीकृत करणं हे कधी पण चांगलं. अनेकांना असं वाटत असतं आपण नोटरीकडे गेलो आणि नंतर तो दस्त त्याच्यावरती नोटरी साहेबांनी शिक्का मारला, पण जर उद्या कधी न्यायालयात उभं राहण्याचा प्रसंग आला तर मग नोटरीकडील दस्ताचा तितकासा उपयोग आपल्याला होणार नाही. न्यायालयात आपल्याला न्यायालय पहिला सवाल असा उपस्थित करेल की यासाठी लागणारं शुल्क आपण भरलं होतं का. शुल्क म्हणजे ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी किंवा कर म्हणत असतो तो भरला होता. रजिस्टर करणं हे कधीही योग्य विकल्प असतो.
1: आता आपण मृत्यूपत्राबद्दल बोललात तर एखाद्या व्यक्तीला जर हे मृत्यूपत्र करायचं असेल, आज त्यांनी केले पण त्यांना त्याच्यात काही बदल करावे वाटत असतील त्यांच्या अखेरपर्यंत, तर ते मृत्यूपत्र ते किती वेळा बदलू शकतात.
0: वास्तविक एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र नोंदणीकृत केलेलं नसेल म्हणून ते बादच होतं असंही काही नाही. मृत्यूपत्राचं वैशिष्ट्यच असं आहे की समजा एखादा व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये सेवेसाठी आहे आणि तो पार दूर कुठेतरी पाकिस्तानच्या सीमेवरती तैनात युद्ध लढतोय, तर त्या प्रसंगी त्यानं शेवटचा केलेला आपल्या घरच्यांना जो दूरध्वनीद्वारे कॉल असेल त्याद्वारे पण तो सांगू शकतो की माझी जी मालमत्ता आहे तिचं वाटप हे अशा पद्धतीने व्हावं. तो कितीही वेळा बदलू शकतो जोवर त्याचा शेवटचा श्वास तो घेत नाही. दरवेळेस आपल्याला नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडावी लागेल, त्याच्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जावं लागेल, तिथे 2 साक्षीदारांची सही घ्यावी लागेल, अगोदरचं मृत्यूपत्र आपण का बरं रद्द करत आहोत त्याचं आपल्याला समर्पक कारण तिथे द्यावं लागेल. नोंदणीसाठी मृत्यूपत्राचा वास्तविक खर्च हा अत्यल्प आहे, म्हणजे त्याला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही मृत्यूपत्रासाठी. कारण होतं असं जीवनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याला अमुक एक गोष्ट माझ्या मृत्यूपश्चात मिळावी असं म्हणतो, पण त्या व्यक्तीचं चारित्र्य त्या व्यक्तीचं वर्तन हे बदलल्यानंतर जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला आपला निर्णय चुकलाय तर तो व्यक्ती अर्थातच त्या मृत्यूपत्रामध्ये बदल करून नव्याने त्या मृत्यूपत्राची रचना किंवा त्याचे लाभार्थी कोण असतील ही भूमिका तो निश्चित बदलू शकतो.
1: जेव्हा हे मृत्यूपत्र बनवायचं असतं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं.
0: मृत्यूपत्र हे मोघम असता कामा नये. मृत्यूपत्रामध्ये सर्व तपशील हे दिलेले आवश्यक आहेत. जसं की माझ्या बँकेमध्ये एफडी आहेत तर एफडीचे नंबर मला तिथे नमूद करणं आवश्यक आहे. माझ्याकडे दागिने आहेत तर त्यातले कोणते दागिने आहेत त्यांचं वर्णन थोडक्यात तिथे देणं आवश्यक आहे. जर मी बँकेमध्ये लॉकर मेंटेन करत असेल तर त्या लॉकरचा तपशील मला तिथे नमूद करणं गरजेचं आहे. समजा माझ्याकडे स्थावर मालमत्ता असतील तर त्या कुठे कुठे आहेत, त्याचा जमीन क्रमांक, गट क्रमांक, गावाचं वर्णन, त्याच्यात चतुःसीमा जर दिल्या असतील तर ते अतिशय उत्तम. थोडक्यात त्या मृत्यूपत्राच्या आधारे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण नसल्यानंतर आपल्या पश्चात जेव्हा आपल्या पुढच्या पिढीची माणसं हे मृत्यूपत्र घेऊन कुठल्या तरी शासकीय कार्यालयात एखाद्या तलाठ्याकडे जातील, मग महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथे त्यांना अडथळा नको निर्माण व्हायला. तिथे या मालमत्तेचं वर्णन जर स्पष्ट शब्दात अत्यंत नेमकेपणाने नमूद केलेलं असेल तर मग अर्थातच त्या मालमत्तेवरती जो व्यक्ती मृत्यू पावतोय त्याच्या पश्चात त्याचे वारस हे त्यांचं नाव लावू शकतात. खेरीज त्या मृत्यूपत्रावरती वैद्यकीय आपले जे कोणी सल्लागार असतील, एखाद्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर असतात, त्यांची स्वाक्षरी असलेलं उत्तम. कारण मृत्यूपत्र जेव्हा झालं त्या समयी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही उत्तम होती आणि तो संपूर्ण भान बाळगून आपल्या मालमत्तेची विल्हेवाट कशा पद्धतीने लावू इच्छित होता ते त्यात नमूद केलेलं आहे. याच्याबद्दल डॉक्टरची सही घेणं हे गरजेचं आहे. 2 साक्षीदार आवश्यक आहेत आणि स्थावर, जंगम, चल, अचल संपत्तीचं नेमकं नंबर सकट, मग त्याच्यात अ, ब, क असे ज्याचे जे उपगट केले जातात एखाद्या प्रॉपर्टीचे ते देखील बारकाईने नमूद करून मग त्या मृत्यूपत्राची नोंदणी करणं हे पक्केपणाने गरजेचं आहे. कारण नंतर आपल्याला त्याबद्दल त्रास होणार नाही.
1: मग जे शेवटचं मृत्यूपत्र असेल तेच ग्राह्य धरलं जाईल
0: अर्थात. पण प्रत्येक मृत्यूपत्रामध्ये एक एक्झिक्युटर नमूद

0: ला गेला पाहिजे. मृत्यूपत्र उघड करणं आणि त्या मृत्यूपत्राच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यासाठी त्या सगळ्यांना आदेशित करणं, हे मृत्यूपत्र अंमलात आणण्याची जबाबदारी कोणाची असेल हे नमूद करणं पण गरजेचं असतं.
1: जिवंतपणी मालमत्ता मुलांच्या नावावर करून देणं आणि मृत्यूपत्र करून ठेवणं, या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो?
0: खूप नाजूक प्रश्न आहे. मनात थोडा जरी किंतू असेल की आपण आज भेटपत्र करून आपली मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली आणि उद्या शेवटी जिथे पैसा येतो तिथे नियत माणसाची बिघडू शकते, त्यामुळे हे करावं का ते करावं ते प्रत्येकानं वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे. जर आपल्याला खात्री आहे एखाद्या व्यक्तीला चार मुलं आहेत आणि चार मुलांपैकी दोन मुली दोन मुलांच्या नावाने आपण प्रॉपर्टी करून दिली, तरी रोटेटिंग प्रत्येक जण आपल्या बापाचा आणि आईचा सांभाळ करणार आहे व्यवस्थितशीर, तर काय हरकत आहे करायला. पण जर आपल्याला वाटत असेल की यांच्या यांच्यामध्येच सहमती नाहीये आणि यांच्यामध्येच भांडणं आहेत आणि जी भूमिका पाल्यांची असायला पाहिजे आपल्या पालकांप्रतीची ती जर यांची नाहीये, तर मग त्याला काही इलाज नाही, मग तुम्हाला मृत्यूपत्र करणं कधी योग्य राहील.
1: मग अशी आपण दानपत्राबद्दल बोललो, तर दानपत्र करताना कोणती आवश्यक कागदपत्र लागतात आणि त्याची नोंदणी करणं का महत्वाचं असतं? बरं,
0: दानपत्र करताना आपण ज्या ज्या वस्तू दान करणार आहोत त्याचा संपूर्ण तपशील तिथे देणं गरजेचं आहे. मृत्यूपत्राला शुल्क आकारलं जात नाही, दानपत्राला मात्र अत्यल्प का होईना पण शुल्क आकारलं जातं. कोणते तपशील असायला पाहिजेत? तर त्यात अर्थातच प्रॉपर्टीचं वर्णन असायला पाहिजे. कुठल्या वस्तू देणार असाल तर त्या वस्तूंचं तपशीलवार वर्णन त्याच्यात पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात गरजेच्या असतात. दानपत्राची पण आपल्याला नोंदणी करणं हे गरजेचं आहे.
1: मालमत्ता मुलांच्या नावावर करून दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने स्वतःचा राहण्याचा वापराचा किंवा उत्पन्नाचा हक्क सुरक्षित कसा ठेवावा? बरं,
0: जर खरं तर सगळं आलबेल असेल तर कुठे काही लिहून ठेवण्याची गरज नाही. पण जर आपल्याला खबरदारीपूर्वक सो वेळ कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही, पण जर समजा भेटपत्र करून दिलं म्हणजे ज्याला आपण गिफ्ट डीड म्हणतो ते आणि नोंदणीकृत करून दिलं, तरी अशा प्रसंगात कुठलं अप्रिय घटना घडू नये बाबा, सगळ्यांसोबत आपलं जे संबंध आहेत ते टवटवीत राहावेत, आपलं भवितव्य पण सुरक्षित राहावं, तर त्याच्यासाठी तीन गोष्टी करता येऊ शकतात. एक तर जे गिफ्ट डीड आपण करत आहोत त्यात एक अट स्पष्टपणे टाकली गेली तर उत्तम, की या मालमत्तेत जो व्यक्ती गिफ्ट डीड करून देतोय त्या व्यक्तीच्या स्वतःला आणि त्याच्या पत्नीला हयात असेपर्यंत राहण्याचा संपूर्ण अधिकार असेल जर आपण तिथे निवास करत असू तर, किंवा असंही लिहिता येईल की ही गिफ्ट डीडद्वारे मी समोरच्याला दिलेली आहे पण माझ्या संमतीशिवाय ही मालमत्ता तो व्यक्ती तिसऱ्या कोणाला विकू शकणार नाही किंवा गहाण टाकू शकणार नाही, अशी एक अट त्यात टाकता येईल. दुसरं, या मालमत्तेतून काही भाडं किंवा शेतीविषयक उत्पन्न होत असेल तर ज्यानं ते गिफ्ट डीड करून दिलेलं आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना असं त्यात लिहावं की मी हयात असेपर्यंत या मालमत्तेतून जे किराया किंवा भाडं मिळत आहे त्यातून येणारे उत्पन्न याचा काही अंशी लाभ हा मला देखील देय राहील, अशी एक अट टाकता येईल. किंवा मी हे देतोय बाबा, पण मी ज्याला देतोय त्या माझ्या ज्या कोणाला आपण भेटपत्र करून देतोय त्याला ह्याची संपूर्ण जाणीव आहे की कायद्यानुसार ही त्याचं दायित्व आहे, त्याची जबाबदारी आहे की माझा सांभाळ, वेळप्रसंगी मला असणारी अन्न वस्त्राची गरज, मला कुठल्या वैद्यकीय संकटात लागणारे औषधोपचार हे सर्व तो करायला राजी आहे, हे जर त्यात लिहिलेलं असेल तर आपण भेटपत्र पण निसंदिग्धपणे आणि अत्यंत मुक्त मनाने करू शकतो.
1: मुलांनी जर समजा पालकांसाठी सेवा सुश्रुष आश्वासन देऊन मालमत्ता करून घेतली आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष केलं, तर त्यांच्याकडे कोणते कायदेशीर उपाय उपलब्ध असतात? मग
0: व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजे कवी ग्रेसांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. तसं अशा सांज प्रवाहाच्या वेळेला कोण मुलगा कुठल्या बापाला जर घराबाहेर काढणार असेल तर त्यासारखं दुर्दैव तेच. पण मग जसं नटसम्राट मध्ये आपण बघतो कोणी घर देता का घर, अशी वेळ जर आलीच तर 2007 केंद्र सरकारनं जो कायदा पारित केलेला आहे त्याचं नाव आहे माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह व कल्याण कायदा 2007. त्याच्यानुसार जर ज्येष्ठ नागरिकाने सांभाळ करण्याच्या अटीवरती मालमत्ता हस्तांतरित केली असेल आणि मुलं ती अट पाळत नसतील तर तो ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील लवादाकडे दाद मागू शकतो आणि चौकशी अंती ते मालमत्ता हस्तांतरण पत्र हे बेकायदेशीर आणि रद्द ठरवलं जाऊ शकतं. आणि मालमत्ता हस्तांतरण असो नसो ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणं हे त्या अपत्यांचं नैतिक कर्तव्य आहेच आहे, पण 2007 कायद्यानंतर ते कायदेशीर कर्तव्य पण आहे आणि त्या कर्तव्याचा भंग जर कोणी केला आणि अनुपालन नाही केलं केलं तर त्याला 3 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो की याच कायद्याखाली जर कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला वाटलं तर तो संबंधित यंत्रणेकडे मासिक पोटगीसाठी पण दाद मागू शकतो.
1: समजा एखाद्या आपत्त्याने आई वडिलांकडून जर फसवणूक करून दबाव किंवा भावनिक दबावाखाली सही घेतली तर त्या मालमत्ता

0: किंवा मला काहीतरी वेगळं सांगून दिशाभूल करून माझी सही घेण्यात आलेली आहे अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि न्यायालय समर्थ आहे अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी.
1: मग भविष्यातील वाट टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी कोणती महत्वाची खबरदारी घ्यावी?
0: एक तर कोणताही निर्णय भावनेच्या आहारी न जाता आणि घाईघाईने घेऊ नये, शांततापूर्वक वकिलाशी बोलावं हे एक. नंबर दोन, स्वतःची आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला लाख विश्वास वाटत असेल की नाही आपली मुलं आपल्याला चांगलंच वागवणार आहेत, आपल्या सुनेवरती आपला विश्वास आहे वगैरे वगैरे, जो असेलही रास्तच, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता ही जर आपण मार्गी लावून, मग त्यात वैद्यकीय खर्च असेल, कुठल्या आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला जर काही पैसे लागणार असतील तर ते कसे आपण नियोजन करणार आहोत हे असेल, किंवा बँक खात्यांमधल्या काही फिक्स डिपॉझिट असतील ते जर आपल्याला आपण स्वतःच्या खर्चासाठी म्हणून राखीव ठेवणार असू तर त्याबद्दल आपण स्वतःची आर्थिक सुरक्षितता तपासून मग निर्णय घ्यावा. तिसरं, जरूर कायदेशीर सल्ला घ्यावा. चौथं, मृत्यूपत्राला आपण प्राधान्य द्यावं भेटपत्र करण्यापेक्षा. जरी समजा आपण भेटपत्र करायचं ठरवलं तर त्यामध्ये आपल्या उदरनिर्वाहाचा हक्क हा अबाधित राहील अशा पद्धतीची अट ही त्या ठिकाणी नमूद करावी. एक नवीन कायदेशीर बाब सध्याला उदयाला आलेली आहे, लिव्हिंग विल. समजा माझ्यावरती मी 75 वर्षाचा असताना व्हेंटिलेटर लावण्याचा प्रसंग आला आणि डॉक्टर निरुपाय झाले, पण अशा वेळेस जड अंतकरणाने मग मुलांपुढे पण नैतिक प्रश्न उभा राहतो की कसं म्हणू की त्याचं व्हेंटिलेटर काढा. अशा वेळेस माझ्या त्या संकट काळातील वैद्यकीय उपचारांचा मार्ग कोणता असावा किंवा कोणत्या टप्प्यावरती डॉक्टरांनी हा निर्णय घ्यावा याच्याबद्दल मी आतापासून भाष्य करून ठेवू शकतो. हे एक लिव्हिंग विल नावाची एक संकल्पना आलेली आहे, याच्याही बद्दल स्वतंत्रपणे अनेकांनी अभ्यासपूर्वक निर्णय घ्यायला हवा. काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला त्या असताना त्याचं भान नसतं, पण त्या नसताना मग आपल्याला त्या गोष्टींचं सतत कमी ही जाणवत राहते. मजरू सुलतानपुरी किती छान म्हणतात, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, बहारे हमको ढूंढेंगी न जाने हम कहां होंगे.
1: क्या बात है.
0: तर मला असं वाटतंय की जितकं आपण ज्येष्ठांकडनं मार्गदर्शन घेऊ शकतो तितकं घ्यावं. खूप छान वाक्य आहे इरफान खान यांचं की बिगिनिंग्स हॅव इनोसन्स दॅट एक्सपिरियन्स कांट बाय. हे जरी किती खरं असलं आणि माणूस नव्या उमेदीनं आपल्या तारुण्यात आपल्या मध्यम वयात जीवनाची वाटचाल करत असला तरी वेळ प्रसंगी त्याला एखाद्या घरातल्या ज्येष्ठाचा डोक्यावरनं फिरणारा मायेचा हात हा हवाच असतो, आणि त्यामुळे अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा उपक्रम अमृत कलशच्या निमित्ताने आपण पुढे नेत आहोत याचा मला मनस्वी आनंद होतोय.
1: अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मोलाचा संदेश दिलेला आहात, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यूडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इश्यू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉंग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देव

0: दत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्येही फायनल झाली. स्पेन वर्ल्ड कप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅचवर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅचबद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद करणार आहोत विवा फुटबॉल या फुटबॉललाच राहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
2: नमस्कार.
1: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो स्पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच आहे, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर जर सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरसात पाहायला मिळेल, अर्जेंटिनाच्या धडाक्याने खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचं म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलाही आहेस, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
2: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आधल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमहर्षक ती उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची दोन्ही बाजूनी आक्रमण, प्रति आक्रमण, गोल हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे दोन मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही 2-0 अशी बरोबरी झाली. एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. तर बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा असावी असा एक उल्लेख झाला. पण स्पेनने अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ आहे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे वाईट असं वाटतं की तू म्हणला तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते. मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काहीशी पोल ठरली आणि त्या आघाडीवरती निराशा झाली. थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थने द्यायची झाली तर त्यांचा बचाव पटुकड्याचे दोन मुख्य आधारस्तंभ होते लिसांड्रो आणि रोमेरो, हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं, किंवा एन्झोला रेड कार्ड मिळालं त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं. पण ही म्हटलं तर काही लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाही, स्पेन जिंकले.
1: अर्जेंटिनाचे खेळले नाहीत असं आपण म्हणतोय, तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे, कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि हे दिसलं, कारण फ्रान्स सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धेदरम्यान, पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून आता खेळ खेळला गेला आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनल्टी शूटआउटमध्ये न्यायचा, तिथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुम्हाला अर्जेंटिना?
2: हो, त्यांची की रणनीती होतीच आधीपासून, म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्व 4 वर्षापूर्वी फायनलमध्ये जिंकलेले होते, पण साहजिकच ते आता किशी आणि किशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते, मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता. नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते, पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातन पराभूत झाले असतील, की एम्बापे डेम्बेले तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंट मध्ये, त्यांची सुद्धा डाव स्पेनने शिजू दिले नाही, इतकं त्यांचं आधिपत्य मध्यफळीत होतं. जवळपास एव्हरेज त्यांनी 600-650 पासेस प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13-20 सेकंद

0: मध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. अशा पद्धतीचा एक टोटल डॉमिनंट ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी एकही गोल स्वीकारला नव्हता. या स्पर्धेत त्यांनी फक्त एक गोल स्वीकारला होता. अशा कुठेतरी अर्जेंटिनाने दिसले की नाही आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे, मग काय करायचं, गोल शून्य बरोबर एक रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टी मध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका. दॅट वॉज द प्लॅन. पण तो नाही एक्झिक्यूट झाला कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये खेळ वेगवान झालाय, 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत, त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीच्या मैदानात उतरतो आहे आणि 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे. तसंच गोल शून्य बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणात जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती, मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं, मग कदाचित पुढे त्यांना डिफेंड करता आला असा अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत.
1: दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेसी असेल, रोनाल्डो असेल, नेमार असेल, या सगळ्यांची चर्चा होत राहतात. स्पेनमध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं इंगित आहे, तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं ते सगळी बांधणी करतात?
0: रोनाल्डो मेसीचा तू उल्लेख केला, एम्बापे, नेमार असेल, व्हिनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हॉलंड असेल, या सगळ्यांनी एकामागने एक प्रत्येक मॅच दिला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला नाही. त्या एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. त्यावेळेस तसं झाले नाही आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. तो स्पेनचा एक डिसएडव्हान्टेज होतं का तर थोडं होतं, पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मारले. सो त्यांच्या पुढच्या फेरीतल्या 6 पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या अगेन स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत, पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे, ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. त्या पोरोनी तर एक गोल मारला होता. किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. तो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ला मसिया बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे. मेसी यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15 वर्षाकालीन, 19 वर्षाकालीन आणि 23 वर्षाकालीन संघ बांधली गेले 11 वर्ष सुरू होती. त्यामुळे ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डे ला फ्लोरेंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ते विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमक.
1: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजवणं स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का, किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवाय? आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो, त्याबद्दल तुला काय वाटतं?
0: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं मागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत, म्हणजे अगदी पालकांपासून, शाळा महाविद्यालयांपासून, अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, त्यांनी आवड घेऊन रुचीने या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट जो आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे, आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे, त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी, बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडियाचे नारे नाही दिले, संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं, आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली, तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिकाधिक खेळायला लागू. जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन होतो.
1: सुरुवातीलाही आपण म्हणतो 48 संघ या वेळेला खेळले, अमेरिकेत स्पर्धा होती, जाम होता, भरपूर कार्यक्रम, म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिट कार्यक्रमच चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप धसमुसा खेळ करताना दिसले. तर सध्याकडे कसं पाहायचं अंतिम सामन्यानंतर ही फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का असे प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहेत, कारण हा

0: सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात, तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का?
1: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते, त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझीना हा जो गोलकीपर आहे, त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते, ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल या भावना असेल याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतील, द लास्ट डान्स नेमार रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अलविदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने, तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो, पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी खिलाडू वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात, फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूने गेल्या नाही आणि समजा त्याबाबतची एक उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल, ती अशा कुठेतरी धसमुसळ्या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा. कोणाच्याही मनात, कुठल्याही फुटबॉलपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीद होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हासवरती आपण चितारलं. 40 दिवस, काही 108 सामने, 48 संघ अशा सगळ्या माध्यमातून. आणि हे काही एखाद दुसरी घटना सोडल्या तर स्पेन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला, हेच या आपल्या आठवणीत राहील. आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला 2030 साली जो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
0: नक्कीच, शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा, थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही एक जुनं नातं, त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता. आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उरावरी झालेली भेट.
1: मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडस लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात की हा जो यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक सोशल मीडिया दिसला, म्हणजे विद्वेषपूर्ण सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हतं याची मला व्यक्तिशः खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो, तुला मेस्सी आवडतो, म्हणून मी मेस्सीचा द्वेष नाही करणार. आपले सगळेच फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे, एकमेकांचा द्वेष करून काही होणार नाही. पण यावेळच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता, विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली. जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही तर तिकडले, असं फुटबॉलमध्ये होत नाही. सगळे खेळाडू या खेळाला पुढे नेतात. त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे, पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची, मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकवूया, चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया, म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल.
0: नक्कीच, आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची उरावरी झालेली भेट आणि त्याचा फोटो, हेच मला वाटतं याचं फलित आहे असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं. आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकत राहायला हवं, ते अधोरेखित करायला हवं. आशिष, तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते, आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली. आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया.
1: खेळांचं समालोचन किंवा माहिती देण्याऐवजी अशा प्रकारच्या गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे आकाशवाणीचेही मनपूर्वक आभार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम

0: कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भात लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर नामदेव म्हस्कर यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भात लागवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील शास्त्रज्ञ डॉक्टर नामदेव म्हस्कर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की भात पिकाचं महत्व काय आहे.
2: भात हे तृणधान्य वर्गातील महत्वाचं पीक आहे आणि हे एक मुख्य अन्नधान्य पीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. कारण आपल्या देशामध्ये असेल महाराष्ट्रात कोकणात सगळ्याच ठिकाणी जवळपास 2/3 लोकांचं प्रमुख अन्न म्हणून या पिकाकडे पाहिलं जाते. आणि अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याच्या प्रश्नांवर प्रमुख उपाय म्हणून हे पीक आहे. मानवी आहारामध्ये भाताला किंवा आपण तांदूळ ज्याला म्हणतो त्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. आणि हे तांदूळ किंवा भात हे एक मानवी जीवनच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जन्मापासून तर मरेपर्यंत तांदळाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने संबंध येत असतो. आणि ही आपली जी आहार संस्कृती बरोबरच देशाचं अर्थकारण असेल किंवा शेतकऱ्यांचं अर्थकारण असेल, मग सामाजिक किंवा सांस्कृतिक उपक्रम असतील, समाजव्यवस्था असेल, राजकारण असेल, इव्हन व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला या पिकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळत आहे. एकंदरीत प्रत्येक टप्प्यावर मानवाचा एक अविभाज्य अंग म्हणून हे भात पीक आहे. यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जवळपास 77-89% कर्बोदके आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. काही प्रमाणामध्ये कॅल्शियम किंवा आयर्न यासारखी काही खनिज द्रव्य काही जीवनसत्वे सुद्धा यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भाग हा कोरडवाहू क्षेत्र आहे आणि खरीप हंगामामध्ये भात हे महत्वाचं पीक आपलं कोकणाचं तर महत्वाचं पीक आहेतच, त्याचबरोबर विदर्भामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल, मराठवाड्याचा ड्रायलँड भाग जरी असला तरी त्या ठिकाणी सुद्धा हे पीक घेतलं जातंय. तर अशा प्रकारचं जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये किंवा जास्त पाण्यामध्ये तग धरून राहणारं असं एकमेव पीक म्हणून भात पिकाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल.
1: असं जरी असलं तरी भात हे न परवडणारं पीक असं म्हटलं जातं, तरी सुद्धा या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात का केली जाते.
2: बऱ्याच वेळेला आपण एक शब्दप्रयोग वापरतो का भात तेथे गरिबी, म्हणजे लागवडीसाठी जो येणारा खर्च आहे हा खर्च सुद्धा त्याच्या मिळणाऱ्या उत्पादनातून मिळत नाही. म्हणजे त्याचं इकॉनॉमिक्स किंवा त्या अर्थशास्त्र हे सगळ्याच ठिकाणी निगेटिव्ह असं मानलं जाते. कारण बऱ्याच वेळेला भात पिकाचं शेतकरी त्याचं उत्पन्न मिळत नसतंय आणि त्यामुळे गरिबीतला शेतकरी म्हणून पाहिलं जातंय. तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत का भात हे न परवडणारं पीक जरी आहे त्याच्या पाठीमागे महत्वाचं कारण त्याची उत्पादकता. जर उत्पादकता आपल्याला जास्त मिळाली तर निश्चित ते परवडू शकते. तर उत्पादकता जास्त येण्यापाठीमागे आपण काय करायला पाहिजे तर आपली पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे, विद्यापीठाने जे शिफारस केलेले जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही आणि त्यामुळे त्याचं आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला तो फायदेशीर होत नाही. याचबरोबर मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे पूर्णपणे पर्जन्यमानावर आधारित किंवा हवामानातल्या घटकांवर आधारित आहे आणि त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम हा लगेचच या पिकावर होत असतो. सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे का पाऊस नाही आहे किंवा अल्निनोचा प्रभाव आहे हा पिकावर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जास्त पावसामध्ये मुळे जे इरोजन होत आहे किंवा सॉइल त्याच्यामधून लॉस होते तर

0: त्या परिस्थितीमध्ये ती फर्टिलिटी येते ती कमी होते, त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी येत असते. टाइमली सगळ्या गोष्टी होत नाही, मग ट्रान्सप्लांटिंग असेल, पुनर्लागवड असेल, किंवा त्याच वेळेला त्याला इनपुट्स जे पाहिजे असतील ती मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये पिकाच्या वाढीवर उत्पादनावर त्याचा परिणाम होत असते. आणि त्याचबरोबर प्लांट प्रोटेक्शन असेल, म्हणजे पीक संरक्षण असेल, त्याच्यावर येणारी रोग किडी, तर असे अनेक बाबी आहेत का त्याच्यामुळे हे भात पीक न परवडत आहे किंवा उत्पादन कमी येत आहे. आणि उत्पादन कमी आलं का ऑटोमॅटिक त्याचा परिणाम हा त्याच्या अर्थशास्त्रावर होत असतो. असं असलं तरी हे पीक घेतलंच जात आहे आणि शेतकऱ्यांना घ्यावं लागतं. त्याच्यापाठीमागे सुद्धा काही कारणं सांगता येतील का? आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे का, त्या भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्याकडे भात पीक घ्यावंच लागतंय. कारण आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो आणि कोकणामध्ये अधिक पर्जन्यमानामध्ये भात हेच पीक तग धरू शकते. आणि ही भौगोलिक परिस्थिती विचारात घ्यायला पाहिजे, किंवा वातावरणातला घटक हा सुद्धा त्या पिकाला पोषक आहे आणि त्यामुळे आपल्याला हे पीक घ्यावं लागतंय. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला दैनंदिन आहार, आपल्यामध्ये भात हे प्रमुख अन्न आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला भात पीक आपल्या त्याच्याकडे वळले जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भात आणि गहू या दोन पिकाला शासनाने किमान आधारभूत किंमत जी आहे ती देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळत असतो आणि त्यामुळे शेतकरी हे पीक घेत असतात. का पीक कुठल्याही परिस्थितीमध्ये येतच, मग कमी पाऊस झाला किंवा जास्त पाऊस झाला तरी सुद्धा हे पिकाचं काही ना प्रमाणामध्ये उत्पादन मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे भात न परवडणारं असलं तरी सुद्धा ते पीक आपल्याला घ्यावंच लागतंय.
1: बरं, आता आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक व्हावं म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल?
0: उत्पादकता वाढवणे हा पहिला पर्याय. का उत्पादकता वाढली, खर्च कमी केला का आपल्याला ते पीक परवडू शकेल. आज आपण पाहतो जगामध्ये जपान सारख्या चीन सारख्या देशामध्ये त्याची उत्पादकता जवळपास 6 ते 7 टनापर्यंत आहे. भारताची जी उत्पादकता आहे ती 2 ते 2.5 टनापर्यंत उत्पादकता आहे. भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सगळ्याच राज्यांमध्ये भात पिकाची लागवड होते, मात्र त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्पादकतेमध्ये बराच तफावत आपल्याला पाहायला मिळते. पंजाब हरियाणा सारखा किंवा तामिळनाडू आंध्र प्रदेश सारखी जी राज्य आहे त्याच्यामध्ये जवळपास 3-3.5 टनापर्यंत 4 टनापर्यंतची उत्पादकता आहे. तीच महाराष्ट्राची उत्पादकता 2.5 ते 3 टनापर्यंत आहे. मग या उत्पादकता वाढवायची असेल त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलं तर कोकणाची उत्पादकता चांगली आहे, जवळपास 4 टनापर्यंत आपण जातो. परंतु विदर्भामध्ये क्षेत्र जास्त आहे परंतु उत्पादन एकंदरीत कमी आहे किंवा उत्पादकता कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक विभागवार ज्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत विद्यापीठांनी, शिफारस केलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा वापर करणं फार गरजेचं आहे. एकंदरीत पहिल्या जमिनीची मशागतीपासून मग त्याची त्या ठिकाणी जमिनीची निवड असेल, बियाण्याच्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या जातीचं अनुकरण करणं गरजेचं आहे, रोपवाटिका करत असताना जमिनीची निवड असेल, पेरणीची काळजी, त्यानंतर लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती, हा फार महत्वाचा भाग आहे का ज्यामुळे आपलं हे फायदेशीर पीक ठरू शकतंय. तर ह्या लागवडीच्या कुठल्या पद्धती आपल्याला निवडायला पाहिजेत ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर कीड असेल, रोग असेल, खत व्यवस्थापन असेल, तण व्यवस्थापन आहे, हे योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य वेळेलाच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. काढणी पूर्व काढणी पश्चात ज्या तंत्रज्ञान आहे हे विद्यापीठांनी ज्या शिफारसी केलेल्या गोष्टी आहेत या गोष्टींचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब केलं तर निश्चित ते फायदेशीर पीक ठरू शकते.
1: बरं, आता भात लागवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: भात लागवडी जी आहे ही लागवड सगळ्या उत्पादनावर परिणाम करत असते आणि त्यामुळे आपल्याला लागवड कुठल्या पद्धतीने करायला पाहिजेत तर ती पद्धत अनुकरण करणं हे सगळ्यात महत्वाचं बाब आपल्याला सांगता येईल. तर भात पीक लागवडीच्या प्रामुख्याने तसे दोन वेगवेगळे प्रकार पडू शकतात. एक तर रोपे तयार करून आपण पुनर्लागवड करतो, आता त्यामध्ये आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे. परंतु विद्यापीठांनी जी काही जपानी पद्धत म्हणा किंवा ओळीनी लागवडीची पद्धत जी विकसित केलेली आहे तर तिचं अनुकरण आपण त्यासाठी सुद्धा आपल्याला रोपं तयार करावीच लागतात. ही शिफारसीत लागवड पद्धती आहे. आणि दुसरी पद्धत आहे का, हल्ली मजूर मिळत नाही तर त्यावेळेला आपल्याला काही पर्यायी पद्धती सुद्धा आपल्याला सांगतात. त्यामध्ये पुनर्लागवड पद्धत आहे ती जवळपास जास्त पाऊस जो पडतो 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्यमान होतोय त्या ठिकाणी या पद्धती योग्य आहेत. परंतु पर्जन्यमान कमी असत या ठिकाणी आपल्याला टोकन पद्धतीने किंवा ज्याला पेर भात म्हणतो तर ह्या पद्धतीचा अनुकरण आपण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग संवर्धित लागवड पद्धत असेल ज्याला आपण कन्झर्वेशन अॅग्रिकल्चर म्हणतो, SRT किंवा सगुना राईस टेक्नॉलॉजी आहे ती सुद्धा शेतकरी बऱ्या ठिकाणी अडॉप्ट करतात. काही अवजार किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांटर निर्माण केले त्याच्यामध्ये आपण ड्रम सीडरची टेक्नॉलॉजी असेल किंवा ड्राय सोईंग आणि वेट सोईंग म्हणजे ओली आणि सुकी पद्धत तर अशा माध्यमातून सुद्धा आपण हाताने किंवा काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण लागवड करू

0: शकतो. तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या दोन भाग, एक पुनर्लागवड पद्धत आणि टोकन पद्धत. या व्यतिरिक्त काही अलीकडे प्लास्टिक आच्छादनावर सुद्धा आपण टोकन पद्धतीने त्याची लागवड करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचं अनुकरण शेतकरी करत असतात.
1: लागवड पद्धत वापरण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असतात?
0: आता हे जे आपण बघितलं का, वेगवेगळे रोपं तयार करणं, पुनर्लागवड करणं, टोकन पद्धत असेल, यांत्रिकीकरण असेल, प्लास्टिक आच्छादनाचं असेल, तर या प्रत्येक पद्धतीचा अवलंब करत असताना शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीचा निर्णय घेऊन आपण ती पद्धत अनुकरण करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला भौगोलिक परिस्थितीच या लागवड पद्धतीला अवलंबून असते आणि जास्त पाऊस असला किंवा आपली एकंदरीत कोकणाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर आपल्याकडे अपलँड कंडिशन, लोलँड कंडिशन आणि मिडलँड कंडिशन अशी तीन परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. का ज्याला आपण वर्कर्स पट्टा म्हणतो, खलाटीच्या जमिनी जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या ज्या लोलँड फील्ड आहेत ते आणि मध्यम प्रकारच्या जमिनी आपल्याला पाहायला मिळतात. कोकणामध्ये जवळपास 40% क्षेत्र हे अपलँड आहे, 40% क्षेत्र हे मिडलँड किंवा मध्यम स्वरूपाचे आणि 20% क्षेत्र ह्या खलाटीच्या किंवा लोलँड परिस्थिती आहे. तर हे वातावरणाच्या घटकानुसार सुद्धा आपण कुठली पद्धतीचं अनुकरण करायला पाहिजे. कारण जनरली अपलँड कंडिशन आहे त्याला मध्ये आपल्याला टोकन पद्धत ही वापर करू शकतो आणि ज्या लोलँड किंवा मध्यम प्रकारच्या जमिनी ज्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या पुनर्लागवडीची पद्धत आपण अनुकरण करू शकतो. तर वातावरणातले घटक हे महत्वाचे आहेत. त्याचबरोबर काही सामाजिक परिस्थितीला अनुसरून सुद्धा आपल्याला लागवड कुठल्या पद्धतीने करायची, का जसं मजुरांची उपलब्धता आहे, कुटुंबात एकूण सदस्य संख्या किती आहे का, जेणेकरून आपले कुटुंबातली लोक लागवडीसाठी मिळू शकतील का, त्याचबरोबर एकूण खर्चाचा प्रश्न येतो. ज्या ठिकाणी पुनर्लागवड असते त्या ठिकाणी खर्च जास्त होतो, म्हणजे आपल्याकडे पैसे पुरेसे असतील तर आपण पुनर्लागवडीकडे वळू शकतो, किंवा आपल्याकडे क्षेत्र किती आहे, कसं आहे, तर याचा सुद्धा विचार आपल्याला करायला पाहिजे. मग क्षेत्राच्या बाबतीमध्ये आपल्याला खोली म्हणजे अपलँड कंडिशनसाठी खोलगट भाग कमी असतो किंवा अवजारं कुठली उपलब्ध आहेत, या सगळ्याचा परिणाम विचारात घेऊन आपण लागवड पद्धती निश्चित करावी आणि त्याप्रमाणे मग वाणाचं किंवा जातीची निवड ही केली गेली पाहिजे.
1: आता पुनर्लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: तर आपण जे बघितलं का, पुनर्लागवडीमध्ये महत्वाची विद्यापीठाने शिफारस केलेली पद्धत आहे, चार सूत्रीय श्री पद्धत आहे, यांत्रिकीकरण आहे. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत या पद्धतीसाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रोपवाटिकामध्ये रोपं तयार करणं. आता ह्या सगळ्याच पद्धतीमध्ये जवळपास रोपं कशा पद्धतीने करायची ही मेथड सारखीच आहे, का जेणेकरून आपल्याला गादी वफा तयार करायला लागतो, योग्य बियाणा निवड करायला लागते, निवड करत असताना बीज प्रक्रिया करायला पाहिजे, मग ती मिठाच्या द्रावणीची असेल 3%, जे अलीकडे नैसर्गिक शेतीमध्ये आपण बीजामृत म्हणत असतो, किंवा सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर करत असतो. शिफारसित पद्धतीमध्ये आपण काही कॅप्टन थायरम यासारखे सुद्धा काही गोष्टी सांगतो बीज प्रक्रिया करण्यासाठी, आझोटोबॅक्टर, PSB, तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि ते बियाणं आपण हे गादीवाफ्यावर सर्वसाधारणपणे आपण लाईन ज्या गादीवाफे तयार करतो त्याच्यावर आडव्या ओळी खून त्याच्यामध्ये बियाणं पेरत असतो. तर सर्वसाधारण क्षेत्र जे आहे ते एका हेक्टर क्षेत्रासाठी लागवड करायची असेल तर 10 गुंठे क्षेत्रावर आपल्याला रोपवाटिका तयार करायला पाहिजे. रोपं ही सर्वसाधारणपणे 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पुनर्लागवड झाली पाहिजे आणि ही शिफारस किंवा जी शिरा टेक्नॉलॉजी आहे, चार सूत्री पद्धत आहे त्याच्यामध्ये, पण श्री पद्धतीमध्ये आपल्याला साधारणतः 10 ते 15 दिवसाच्याच वेळेला आपल्याला त्याची पुनर्लागवड झाली पाहिजे. तर अशा या पद्धती ज्या आहेत पुनर्लागवडीच्या ह्या प्रचलित पद्धती आहेत आणि या पद्धतीमध्ये आपल्याला रोपांची संख्या नियंत्रित ठेवता येते. पुनर्लागवड ज्या वेळेला करतो त्यावेळेला चिखलणी करावी लागते. चिखलणी केली का ऑटोमॅटिक तिथे तणांचा प्रादुर्भाव हा कमी होतो, त्यामुळे आपल्याला पिकांच्या बरोबर तणांची स्पर्धा आहे ती कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं उत्पादन चांगलं मिळतंय. मग त्या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आंतरमशागतीची कामं जी आहेत ही योग्य प्रकारे करता येत, कारण मेंटेन आपल्याला प्लांट पॉप्युलेशन का रो टू रो प्लांट टू प्लांट डिस्टन्स चांगल्या प्रकारे ठेवल्या कारणाने आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो. रोग किडींचा जरी प्रादुर्भाव झाला तरी त्याचा सुद्धा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येते. फक्त याच्यामध्ये तोटे असे आहेत का, मजुरी जास्त लागते, कारण पुनर्लागवड करताना त्यावेळेला आपल्याला रोपवाटिका पण तयार करायला लागते आणि मुख्य शेतामध्ये लागवड पण करायला लागते, त्याचबरोबर चिखलणी करण्याकरता पाणी सुद्धा जास्त लागते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आपल्याला थोडीशी खर्चिक बाब म्हणून या पुनर्लागवडीच्या पद्धती आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला ज्या काही लागवड आहे त्या ठिकाणी राप मेथड वापरली जाते, म्हणजे भाजणी केली जाते, त्या ठिकाणी रोपं तयार केली जातात. तर त्या ठिकाणी थोडंसं रोप एकसारखं येत नाही, योग्य अंतरावर त्याची लागवड करत असताना सुद्धा अंतर मेंटेन होत नाही. परंतु ज्या शिफारसित पद्धती आहेत किंवा चारसूत्री पद्धत आहे, श्री पद्धत आहे, याच्यामध्ये मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची अंतर मेंटेन करू शकतो आणि उत्पादन चांगलं मिळते. आता पारंपरिक पद्धतीपेक्षा आपली विद्यापीठाची शिफारस पद्धत निश्चित चांगली आहे किंवा उत्पादन चांगलं मिळतंय. त्यासाठी आपण 20x15 cm लागवडीचं अंतर ठेवत असतो आणि प्लांट पॉप्युलेशन हे मेंटेन राहतंय. अंतर योग्य असल्याकारणे आंतर मशागतीची कामं सुलभ होत असतात. मग आपण कोनोविडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि त्या ठिकाणी आपलं खत व्यवस्थापनासाठी आपण सांगितलेलं आहे का, रासायनिक खताची डोस 100-50 सांगितलेली आहे. त्याबरोबर सेंद्रिय खत किंवा हिरवळीचं खत, सेंद्रिय खत साधारणतः 7.5 टन प्रति हेक्टर आणि हिरवळीचं जे काही गिरीपुष्पाचा पाला असेल, धेंच्या असेल, तर साधारण गिरीपुष्पाचा पाला वापर करताना 5-7 टन एवढं त्याची शिफारस केलेली आहे. चारसूत्री जी ही पुनर्लागवडीची पद्धत आहे त्याच्यामध्ये चार सूत्र अशी आहेत का, एक भात पिकाचाच अवशेष जो आहे मग पेंढा असेल तर त्याचा पुनर्वापर करायचा. मग ते तुसा पेंढा 2 टन प्रति हेक्टरी किंवा तुसाची राख आपण जी आहे ती 1/2 ते 1 किलो प्रति स्क्वेअर मीटरला आपण नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये पेरणी करण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी टाकायला पाहिजे का, जेणेकरून रोपांना चांगल्या प्रकारे पालाश मिळतो, सिलिकॉन मिळतो आणि ती कणखर होतात. का जो खोडकिडा चा प्रादुर्भाव पुढे होत असतो तर त्याचा प्रादुर्भाव या माध्यमातून कमी होतो. दुसरं सूत्र का, गिरीपुष्पाचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे 3 टन प्रति हेक्टर अशा प्रकारची शिफारस ती गिरीपुष्पाची केलेली आहे. तिसरं सूत्र याच्यामध्ये आहे का, रोपांची नियंत्रित लागवड करायला पाहिजे. का जी 21 दिवसाची रोपं आपण सांगतो, 2 ते 3 रोपे आपण एका ठिकाणी लावायला सांगतो, त्याचं अंतर आपल्याला शिफारसीत याच्यामध्ये 20x15 सांगितलेलं आहे, पण इथं अंतर थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. 15x15 square meter अशा प्रकारचा स्क्वेअर केला जातो आणि 2 ओळींमधले किंवा 2 रोपांमध्ये मग 25 cm अंतर सोडलं जाते. एकंदरीत 25 रोपं प्रति स्क्वेअर मीटर याच्यामध्ये बसतात. आणि शेवटचं एक सूत्र आहे त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन आहे. तर ह्या खत व्यवस्थापनामध्ये विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिकेट्स निर्माण केलेल्या आहेत. गोळी खतं ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मग युरिया DAP ब्रिकेट असेल, युरिया सुफलाचं ब्रिकेट आहे, युरिया गोदावरी किंवा कोकण अन्नपूर्णा नावाने आपण आम्ही शिफारस केलेली आहे. तर अशा प्रकारच्या ब्रिकेट्स चा वापर जर केला तर निश्चित या चारसूत्री पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते. शेवटची पद्धत आहे ती मेकॅनिकल, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून. मग ती वेगवेगळ्या प्रकारे अलीकडे मशीन्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपण पॉवर टिलर ऑपरेटेड काही मशीन्स आहेत लागवडीच्या, आणि ट्रॅक्टर चलित सुद्धा आपल्याला मशिनरी किंवा राईस ट्रान्सप्लांटर हे उपलब्ध आहेत. तर त्यासाठी मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सटई रोपवाटिका तयार करावी लागते किंवा ट्रे रोपवाटिका, जे आपले कृषीभूषण किंवा कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी जे अनिल पाटील आहेत सांग्याचे, तर त्यांच्या माध्यमातून ही एक ट्रे रोपवाटिका तयार करून ते सुद्धा आपण मशीनच्या माध्यमातून आपण लागवड करू शकतो आणि त्याची सुद्धा आपल्याला उत्पादकता ही चांगली गाठता येते. महत्वाचं म्हणजे पुनर्लागवडीसाठी लागणारा खर्च जो आहे, मजूर आहे, हा मजूर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळणं गरजेचं आहे.
1: टोकण पद्धतीविषयी काय सांगाल?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्याला DSR म्हणतो, तर ह्या DSR 2 वेगवेगळ्या पद्धतीने आहे. एक तर आपण ड्राय सीडेड वापर करू शकतो, म्हणजे सुकी पेरणी करू शकतो, किंवा चिखल करून त्याच्यावर रहू पद्धतीने, म्हणजे भाताच्या बियाण्याला मोड आणणं आणि मोड आणल्यानंतर त्याची पेरणी करणं. तर असे 2 पद्धती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हाताने सुद्धा आपण ब्रॉडकास्टिंग करू शकतो किंवा छोट्या छोट्या ज्या काही मशीन आहेत, ड्रम सीडर आहेत, मग तो ड्राय ड्रम सीडर किंवा वेट ड्रम सीडर, तर यांच्या माध्यमातून आपण रहू पद्धतीने त्याची पेरणी करू शकतो. त्याचबरोबर सगुना राईस टेक्नॉलॉजी आहे, SRT जी आहे किंवा संवर्धित शेती आहे, पॉलिथिन मल्च आहे, तर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण डायरेक्ट टोकन पद्धतीने त्याची पेरणी करू शकतो. या पद्धतीचे फायदे असे आहेत का, मजूर कमी लागतात, मजुरीवरचा खर्च कमी लागतो, सोपी पद्धत आहे, रोपे समांतर वाढत असतात, बियाण्याची किंवा वेळेची पण बचत याच्या माध्यमातून होत असते. आणि तोटे असे का, थोडीशी वेळ खाऊ आहे, काही वेळेला मजुरी जास्त पण लागतात, ज्या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली करायची असेल तर त्या ठिकाणी मजुरांची सुद्धा जास्त लागतात, आणि मशीनी करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपण करू शकतो. फक्त तण नियंत्रण करणं कारण उत्पादन कमी येण्यापाठीमागचं महत्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी तण नियंत्रण योग्य प्रकारे केलं जात नाही आणि त्यामुळे तणांची स्पर्धा जास्त होते. तर योग्य परिस्थिती जर असेल तर निश्चित आपल्याला या टोकन पद्धतीचा फायदा हा होऊ शकतो. आणि प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत आणि शेतकऱ्यांनी त्याचा आपल्याकडची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीचं अनुकरण करणं हेच महत्वाचं आहे.
1: आधुनिक लागवड उत्पादन तंत्रज्ञानासाठी आता कोणतं संशोधन सुरू आहे?
0: सध्या आपण पाहतो का देश पातळीवर सगळीकडेच नैसर्गिक शेतीचा सगळीकडे उल्लेख होतो आणि या दृष्टिकोनातून भात शेतीमध्ये सुद्धा आपण नैसर्गिक पद्धतीने किंवा पूर्वी सेंद्रिय पद्धतीने तंत्रज्ञान विकसित केलेले आहे आणि नैसर्गिक शेती पद्धतीचं उत्पादन तंत्रज्ञान हे विकसित करण्याचं काम आपलं संशोधन हाती

0: आणि सुरू आहे. यापूर्वी आपण सेंद्रिय शेतीचं सुद्धा संशोधन केलेलं आहे, त्याच्या शिफारसी आपण केलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारची खतं, सेंद्रिय खतं वापरायला पाहिजेत, पेस्ट जर आटणं, एखादं कीड आली, रोग आली, त्याचं नियंत्रण सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने करावं यासाठी सुद्धा आपण शिफारसी केलेल्या आहेत.
1: बरं, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना लागवडीविषयी काय सल्ला द्याल?
0: निश्चित, या वर्षीची परिस्थिती थोडीशी विचित्र किंवा चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती आहे. जे अल्निनोची स्थिती लक्षात घेता तर सगळ्यांच्याच समोर एक मोठं आव्हान आहे. पावसामध्ये अनिश्चितता झालेली आहे, तापमान वाढतंय, मध्ये ड्राय स्पेल मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या वर्षीची परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांनी कुठल्या पद्धतीने लागवड करावी याविषयी निश्चित आपण थोडासा विचार केला गेला पाहिजे. कारण ऑलरेडी सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाऊस पडलाच नाही, मोठ्या प्रमाणात ड्राय स्पेल होता, मधल्या वेळेला पाऊस पडला, लगेच शेतकऱ्यांनी रोपवाटिकेमध्ये रोपं पेरणी केली, पेरणी केल्यानंतर पुन्हा ड्राय स्पेल आला आणि काही दिवसापूर्वीचा जुलैच्या सुरुवातीच्या वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये एवढा पाऊस झाला का पूरजन्य स्थिती निर्माण झाली. तर बऱ्याच वेळेला आता काही शेतकऱ्यांकडे रोपं असतील किंवा रोपवाटिकेमध्ये, तर ती रोपं सशक्त नसतील किंवा कमकोर असतील किंवा काही ठिकाणी रोपवाटिकेमध्ये पुरेशी रोपं नसतील, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक विनंती करेल की लागवडीच्या वेळेला जी काही कमकुवत रोप असतील तर रोपांची संख्या थोडी वाढावी. आपण नेहमी सांगत असतो का 2 किंवा 3 रोपं एका ठिकाणी लावायला पाहिजेत, पण रोपांची संख्या थोडीशी वाढवायला पाहिजे, खताची मात्रा थोडीशी वाढवणं गरजेचं आहे. आणि योग्य वेळेला आता पेरणी केल्यानंतर 20 ते 25 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर लगेचच आपण त्याची पुनर्लागवड करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे रोपच शिल्लक नसतील, कारण मधल्या कालावधीत पाऊस जास्त झाला, कारण 3 ते 4 दिवस सातत्याने पाणी साठल्या कारणाने रोपं कुजली पण असतील, तर अशा वेळेला आपल्याला ज्या टोकन पद्धती आम्ही सांगितलेल्या आहेत, रहू पद्धत करायची, रहूनी मोड आणायचा आणि मोड आणल्यानंतर आपण चिखल करून फोकून पद्धतीने म्हणा किंवा पट्टा पद्धतीने किंवा लाईन किंवा जे ड्रम सीडर आहेत या ड्रम सीडरच्या माध्यमातून आपण आता लगेचच, कारण वेळ ऑलरेडी जास्त झालेला आहे, उशीर झालेला आहे, तरी सुद्धा आपण या परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे रोपं तयार नसतील तर अशा पद्धतीने आपल्याला रहू पद्धतीने आपण लागवड करणं हीच एक पद्धत आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये अनुकरण करावं लागतं. मात्र जे बी वापराल तर ते बियाणं शक्यतो लवकर तयार होणारं किंवा ज्याला हळवी जाती आपण म्हणतो ते हळव्या जातीच्याच वाणांचा वापर करायला पाहिजे आणि मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करून त्याची आपण लागवड ही करायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे काहीच पर्याय नसेल तर थोडीशी इतर पर्यायी पिकांची लागवड अपलँड कंडिशनला करायला पाहिजे. जे वर्कस पट्टा आहे त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करा, किंवा आपला खुरासनी पीक आहे, तीळ आहे, पांढरा तीळ आहे, वेलवर्गीय भाज्या आहेत, उडीद मूग यासारखं कमी दिवसाचं पीक आहे, तर या पिकांची लागवड करावी. अशा प्रकारचं शेतकऱ्यांना सध्याचं मी आवाहन करतो.
1: सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि भात लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आपल्या शेतकरी बांधवांना खूप छान अशी माहिती दिलीत. सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: भात लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर नामदेव म्हसकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण

मंडळी, आजचा आपला कार्यक्रम इथे संपतोय. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. केळी पिकाची लागवड याबद्दलची माहिती उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार मध्ये. हॅलो शंका समाधान विषय आहे महाविस्तार AI शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र तज्ज्ञ विशाल माने. आता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी। प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात। पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती। आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा। नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे। प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं। त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली। त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले। दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले।
1: आपको स्मरण हुआ, आज प्रातः ही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों को लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है। बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं। ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे। उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही।
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं। पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली।
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है। ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे। दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट।
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते। त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं।
3: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है। और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब करें।
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली। नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली। लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली। काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळल्या आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावीत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे पावणे नऊ वाजतायत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अभिषेक काथे. सुरुवातीला नंदकुमार पाटील यांनी गायलेली खमाश ठुमरी, राधा नंदकुवर समझाए.

श्रोते हो, आत्ताच आपण नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. राग खमास ठुमरी आणि झुला. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. सादर करीत आहोत आपला बुवा असं आहे रंगमंच या नाटकाचं नभोनाट्य रूपांतर. लेखक मनोहर काड्डरे. दिग्दर्शक स्वप्ननील जयकर. पार्श्वसंगीत शैलेंद्र बर्वे. निर्मिती कल्पवृक्ष मुंबई. आपला बुवा असा आहे.

अरे सॉरी हा, आपल्याकडे लक्ष नाही गेलं. हा खिळा मारत होतो ना कॅलेंडर लावण्यासाठी, कॅलेंडर हिशेब ठेवण्यासाठी. नाही नाही नाही, पैशांचा नाही हो, डब्याचा. म्हणजे ज्या दिवशी डबा नाही ना त्या तारखेला फुली, म्हणजे एका नजरेत कळतं की किती खाले झाले आहेत, म्हणजे महिन्याच्या शेवटी बिल द्यायला बरं पडतं ना. अरे अरे पण पुन्हा सॉरी हा. नाही म्हणजे काय की मी हे सगळं तुम्हाला सांगायला लागलो आपली ओळख होण्यापूर्वीच. हा आता कोणी म्हणेल ओळखीचं काय मोठं, तुम्ही आपलं काय सांगायचं ते सांगा. पण तसं नाही हो, ओळख असली ना म्हणजे बोलण्यास

0: जरा जास्त जवळीक येते, म्हणजे आपला सहानुभूतीपूर्ण की काय स्वतः दृष्टिकोन निर्माण होतो. म्हणजे असं बघा की आता मी तुम्हाला सांगितलं की महादेव सखाराम यांना मुलगा झाला, तर तुम्ही मनातल्या मनात म्हणाल झाला बर पुढे. तुम्ही असं म्हणणार कारण महादेव सखाराम तुम्हाला माहीत नाही, पण तेच जर मी तुम्हाला सांगितलं की अहो असं काय करता महादेव सखाराम म्हणजे तुमचे मेहुणे बायकोचे भाऊ, तर तुम्ही लगेच विचारणार मुलगा झाला केव्हा किती पाऊंडाचा कुठल्या हॉस्पिटलमध्ये, आणि मग अण्णांना कळवलं नाही कमाल आहे बुवा. अगं ए अगं ऐकलंस का अगं दादाला मुलगा झाला. माझ्या नाही ग तुझ्या, तू पण ग्रेटच आहेस. माझ्या दादाचं वय 62 वगैरे वगैरे वगैरे. तर हा सगळा इंटरेस्ट निर्माण झाला, ही धावपळ झाली का, कारण तुम्ही त्या महादेव सखारामना ओळखता, अगदी जवळून ओळखता, म्हणून म्हटलं की आधी ओळख करून देतो. तर मी निखिल हजारे, मूळचा बडोद्याचा, सध्या मुंबईत बँकेत नोकरीला आहे. नाही एजंट नाही हो, क्लार्क म्हणूनच आहे. वय वर्ष 25 आणि विशेष म्हणजे मी अत्यंत सुखी माणूस आहे. यस, म्हणजे आपल्याला काही काळजी नाही, शांतपणे सुखाने केव्हाही झोप येते. आयुष्यात तसं खास ध्येय वगैरे काही नाही, आयुष्य येईल तसं घेतो. आता ध्येय नाही म्हणजे जरा हेच नाही का, नाही पण इथे ध्येय ठेवायचं म्हणजे काय करायचं. परवाच मी एका गृहस्थांच्या घरी गेलो होतो, मला वाटतं ते कोणत्या तरी मोठ्या कंपनीत सुपरिटेंडंटच्या हुद्द्यावरती आहेत. मी गेलो तेव्हा त्यांचं मुलाला डोस पाजणं चालूच होतं. हे काय व्हॉट्स दिस, तुम्हाला काही करायला नको, काही ध्येय नाही तुमच्या पुढे, अशाने कसं होईल तुमचं, थोडा तरी विचार करा. आणि इतक्यात मी आलो, लगेच ते म्हणाले काय हजारे, नाही म्हणजे मी म्हणतोय ते खरंय की नाही, माणसाला काही ध्येय हवं की नको. हो म्हणजे तसं, हो म्हणजे असं गुळमुळीत बोल नका. आमच्याकडे बघा, सी मी, आम्ही इथपर्यंत आलो कसे कसे कसे काय, एकदाच ठरवलेलं, आता इथे चिकटलो तर इथपर्यंत जायचं काय. हो आता तुम्ही तरुण आहात, काही ध्येय वगैरे आहे की नाही तुमच्या पुढे. हो आहे. गुड गुड गुड, काय व्हायचं ठरवलं तुम्ही. राष्ट्रपती. हा समोरचा माणूस एकदम नर्वस. नाही म्हणजे आपण आपलं खरं ते सांगितलं, आपल्याकडे आधी ध्येय ते काय ठेवणार आणि त्यातून ठरलं की ठेवायचं, तर मग ते बारीक सारीक कशाला. नाही म्हणजे आपलं बुवा असं आहे की आपण दैववादी आहोत, ऑप्टिमिस्टिक फेटालिस्ट, म्हणजे आपण दगड मारत राहायचो, लागला तर लागला, नाही लागला तर म्हणायचं लागणारच नव्हता, म्हणजे रडत बसायला नको. नाही पण खरं सांगू, आपण सुखी आहोत ना यावर चटकन तसा कोणी विश्वासच ठेवत नाही. आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही आयुष्यात असं म्हटलं तर साला सगळे लोक नुसते हसतात. पण मला सांगा की शेवटी प्रॉब्लेम म्हणजे काय. हां अहो मानला तर प्रॉब्लेम, नाही तर नाही, एकदम सोपी गोष्ट, पण तीच तर लोकांना खोटी वाटते ना. आता हेच घ्या ना, आपल्याला आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अगदी वेळ कसा घालवावा हा सुद्धा नाही. नाही खरं म्हणजे वेळ काही तसा चटकन जात नाही, कारण तेच जगून वेळ जाणार कसा हो, साला कंटाळा येतो. 5:30 ऑफिस संपलं की 5:55 विरार फास्ट पकडायची आणि 6:47 घरी चहा वगैरे घेतला की पुढे काय. याच्यावरती आपण एक युक्ती शोधले. आता मी इथे असं बसलेलो आणि वेळ घालवायचा आहे, तर मी समजतो की मी शिवाजी पार्कच्या सभेत बोलतोय. शिवाजी पार्क पॅक्ड आणि आपण सांगतोय रात्र अंधारी आहे, सगळीकडे काळाकुट्ट काळोख पसरलेला आहे, आता अशा वेळी प्रकाश शोधला पाहिजे, त्याकरता प्रत्येकाने दिसेल तो दरवाजा ठोठावला पाहिजे. खरंच कुणी दरवाजा ठोठावला काय हो. मग नक्की प्रकाशच असेल, एक्सक्यूज मी कोण आहे ते बघतो. अरे ये बस, काय काम काढलं सकाळीच.
1: नाही काम बीम काही नाही, सहजच आलो.
0: थाप साला, रविवारी सकाळी सहजच कोण येईल काय. असो काय घेणार, चहा की कॉफी.
1: काही नको.
0: एवढं सकाळी सहजच आला म्हणतोस ना, आणि चहा पण नको. मग नक्कीच काहीतरी काम असणार, बोल काय काम आहे.
1: कमाल आहे, अरे खरंच काही काम नाही.
0: हे बघ, हे काम नसलं ना तर आनंद आहे, पण काम असलं तर लगेच सांग, उगीच डोक्याला मुंग्या नकोत, मग नुसत्या गप्पा किती वेळ मारू.
1: कठीण आहे बुवा. अरे मी एवढं सांगतोय, काही काम नाही तरी तुझं तेच.
0: गोरेगावहून सकाळी उठून

0: साडेआठला दादरला माझ्या खोलीवर खरंच काही कामाशिवाय आला असशील ना तर तुला वंदन असो, तू चहा घेच. बाय द वे, साला काल नाटक संपल्यानंतर भेटला नाहीस, कसं वाटलं ते सांगायला? एरवी एवढा मॅनर्स ना वगैरे जपणारा तू आणि काल गुल.
1: सॉरी हा, नाही नाटक चांगलं होतं, तुझं काम मस्तच झालं. मी आलो होतो पण आत खूप गर्दी होती म्हणून थांबलो नाही.
0: बरं ते ठीक आहे, दुसरा अंक कसा काय वाटला ते सांग.
1: मला नाही आवडला.
0: काय काय काय काय, तू कशाला माणूस आहेस? अरे तमाम पब्लिक दुसऱ्या अंकावरती खुश आणि तू म्हणतोस.
1: खरं सांगू, दुसरा अंक मी नीट बघितलाच नाही, म्हणजे का कुणास ठाऊक, लक्षच लागेना.
0: तू खरंच ग्रेट आहेस. ऐकलं ऐकलं, एवढं चांगलं नाटक आणि हा म्हणतोय की दुसरा अंक नीट बघितलाच नाही, कमाल आहे की नाही याची. अरे पण सॉरी हा, नाही म्हणजे तुम्हाला हे सगळं बोर होत असेल कारण तुम्हाला ह्याची ओळख करून द्यायलाच विसरलो. आणि हा कोण हे कळल्याशिवाय तुम्हाला आमच्या बोलण्यात इंटरेस्ट कसा काय वाटणार? तर ओळख करून देतो, मी मगाशी म्हटलं ना की प्रकाश आला असेल म्हणून. तर तो हा प्रकाश, प्रकाश गुपचूप.
1: नमस्कार.
0: गोरेगावला राहतो, माझ्याच ऑफिसमध्ये बी कॉम आहे, अत्यंत सालस आणि सरळ आहे. आणि अजूनपर्यंत कुठल्याही मुलीकडे नजरेला नजर लावून पाहिलं असेल असं वाटत नाही.
1: हे निखिल काय वाटेल ते काय सांगतो?
0: अरे खरं तेच सांगतोय, म्हणजे माझा आपला असा अनुभव, आता एकटा असताना तू चोरून पाहिलं असशील तर आपल्याला काय माहित. तर मुलगा चांगला आहे, कुणाची स्वतःची ओळखीची किंवा चांगली मुलगी असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. कुणी एकटी आली असल्यास
1: हे बंद कर बघू.
0: तुला एक प्रश्न विचारू?
1: विचार.
0: खरंच तुझं काहीही काम नाही माझ्याकडे?
1: अरे खरंच काहीच काम नाही आहे.
0: मग ठीक आहे, चल चहा घेऊया. मग तुझे नाना काय म्हणतात?
1: ठीक आहेत.
0: बरं, आईची तब्येत वगैरे कशी काय?
1: तिला काय झालंय? चांगली आहे.
0: अच्छा बरं, नलूचं कॉलेज वगैरे कसं काय चाललंय?
1: बरं आहे.
0: बरं तुमच्याकडे पाऊस वगैरे कसा
1: काय? तुमच्याकडे आहे ना तसाच आहे, म्हणजे ढगातूनच पडतो, कळलं?
0: अरे हो हो हो, कळलं कळलं, पण एवढं चिडतोस कशाला? अरे ही आपली सर्वसामान्य रीत की सगळ्यांची चौकशी करायची.
1: तू रीत वगैरे केव्हापासून पाळायला लागलास?
0: आता तू म्हणतोस की तुझं काहीच काम नाही माझ्याकडे, मग वेळ कसा जाणार? आणि आपलं भू असं आहे.
1: नकोय मला, मी अशा करता आलो होतो की
0: म्हणजे तुझं काहीतरी काम आहे माझ्याकडे. तरी म्हणतोय की मगासपासून की रविवारी सकाळी तू कामाशिवाय कसा काय येणार? बर बोल बोल बोल, लवकर बोल, काय काम आहे?
1: ए तसं नाही रे, पण तुझा स्वभाव म्हणजे प्रत्येक गोष्ट टोलावून टाकायची म्हणून सांगितलं. अट एक, हसायचं नाही.
0: अरे
1: अट दोन, बोंबाबोंब करायची नाही.
0: म्हणजे बोलणी सुरू करायलाच अटी? बरं बरं बरं मान्य, चल मी इथे गंभीरपणे बसतो, तू सांग.
1: निखिल, काल तुझ्या नाटकाचा पहिला अंक झाल्यावर तुला भेटायला कोण आलं होतं?
0: पुष्कळ लोक आले होते. का?
1: नाही तसं नाही रे, मुलगी म्हणतोय मी.
0: पोरी पण पुष्कळ आल्या होत्या.
1: अरे ती गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस.
0: गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस कोण रे? नाही आठवत.
1: ती पांढरी पांढरी ओढणी.
0: पांढरी ओढणी, हा हा हा हा, तिचं काय?
1: कोण होती ती?
0: आलं लक्षात की तुझं दुसऱ्या अंकात लक्ष का नाही लागलं ते. अरे पण काय रे, आत्ताच मी यांना सगळ्यांना सांगितलं ना की हा कोणत्याही मुलीकडे डोळा वर करून सुद्धा बघणार नाही, आणि हे काय, यू ब्रुटस?
1: असू दे, ती कोण त्या दिसा?
0: अरे ती माधवी सप्रे, म्हणजे माझ्या चुलत मावशीच्या नणदेच्या, अरे हे सोडून पलीकडच्या बिल्डिंग मध्ये राहते. तुला आवडली काय? ए आवडली असेल तर होय म्हणे बघ, आता ओळख करून देतो, शुभस्य शीघ्रम. आणि शिवाय मुलगी चांगली आहे, मी ओळखतो ना.
1: पण आत्ता नको.
0: पण का?
1: का काय, तिला वाटेल मी मुद्दामच ओळख करून घ्यायला आलोय आणि ती उगाचच भाव खाईल.
0: ह्याला शपथ रे, तुम्ही असे कसे रे? हा तिला काय वाटेल ते तुला काय माहित? आणि आणि वाटलं तर वाटलं, गेली उडत. तू इकडेच बस, मी आत्ता बोलवतो तिला.
1: हे नाही नाही, नाहीतर मी असं करतो, मी जातो आणि रस्त्यावर थांबतो.
0: रस्त्यावर?
1: नाही नाहीतर असं करतो, इराणाच्या हॉटेलात जातो.
0: हॉटेलात?
1: हा, ती येताना दिसली ना की 5 मिनिटात येतो असा सहजच आल्यासारखा.
0: म्हणजे तू अगदी खरंच खोल रुतून गेलायस रे. साले असली नाटक तुला कधीपासून सुचायला लागली?
1: तसं नाही रे, पण यार तुला माझं माहिती आहे मुलगी.

0: समोर दिसली की आपण नर्वस
1: हो. बरं बरं, ठीक ठीक, तू निघ आणि बरोबर लक्ष ठेव, आणि ती आल्यानंतर 5 मिनिटांच्या तिथे, नाहीतर माझी बोम.
0: बरं बरं, चल. अच्छा,
1: ए बंड्या, ए बंड्या, ए माझं एक काम कर ना, अरे जरा त्या सपऱ्यांकडे जा आणि माधवीला बोलवून आण ना. हा म्हणाल लगेच बोलवलंय. अरे हो, असशील तशी ये असं सांग तिला. तर मंडई, आता जी मुलगी येणार आहे ना, तिची थोडक्यात माहिती सांगतो. हा म्हणजे तशी तुम्हाला कल्पना आली असेलच, पण आपलं असो. तर तिचं नाव आहे माधवी विनायक सापरे. आहा, वय वर्ष 18, रुईयाला आहे, SY 8 ला. मुलगी हुशार आहे, म्हणजे SSC ला 84% मार्क्स वगैरे, आणि सालस आहे, वडील इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसर. आणि हो, तशी माझ्या नात्यातली आहे, म्हणजे माझ्या चुलत मावशीच्या नणदेच्या दिराची. यस यस, दिराचीच मुलगी. तेव्हा बघा, कुणी ओळखीचा नातेवाईकांचा लग्नाचा मुलगा असल्यास प्रयत्न करायला काही हरकत नाही. अरे पण आधी हे काय होतं ते बघू ना, नंतर पुढचं पुढे.
2: कशाला बोलवलं अगदी तातडीनं?
1: हो हो, सांगतो सांगतो, पण मला बोलू दिलंस तर ना.
2: म्हणजे काय?
1: म्हणजे अशी घोड्यावरून आल्यासारखी उभी नको राहूस.
2: पण काम काय ते सांगा ना.
1: अगं, काम महत्वाचं आहे, म्हणूनच तुला आत्ता बोलवलंय. म्हटलं मनात विचार आलाय, तेवढ्यात बोलवावं. बस
2: बोला.
1: मग कसं काय वाटलं कालचं नाटक?
2: इश्य, काल सांगितलं ना येताना की आवडलं म्हणून, आणि एवढ्या करताच बोलवलं.
1: तुम्ही बायका म्हणजे ना खरंच कठीण काम आहे. अगे एवढ्या करता मी तातडीनं असशील तशी आहे असं सांगेन का?
2: सॉरी.
1: सॉरी या. अगं, बोलायचा विषय महत्वाचा असला म्हणजे आधी जरा आजूबाजूचे विषय बोलायचे असतात काय. बर, आता कामाचं. तुला एक प्रश्न विचारतो, अतिशय खाजगी आणि पुष्कळसा नाजूक. खरं उत्तर देशील?
2: हा, पण विचारा ना तुम्ही.
1: आर यू एंगेज्ड?
2: काय नाही बुवा, कोणी सांगितलं तुम्हाला?
1: नाही, हे बघ, कोणी सांगितलं नाही, कोणी सांगितलं नाही. आणि आणि आणि एंगेज म्हणजे एक्झॅक्टली एंगेज नाही ग, पण तुला कुणाच्यात इंटरेस्ट आहे?
2: पण असं का विचारता आजच?
1: ते नंतर सांगतो ग, आधी उत्तर दे, तुझा कुठे इंटरेस्ट आहे का?
2: नाही. पण
1: गुड
2: काय?
1: हा अगं, त्याचं असं आहे की माझा एक मित्र यायचा आहे, प्रकाश गुपचूप, माझ्याच बरोबर बँकेत आहे, माझा खूप जवळचा दोस्त आहे, ग्रॅज्युएट आहे, घरची परिस्थिती चांगली. मला वाटतं ही इज अ मॅच फॉर यू, म्हणून एवढं तातडीने बोलवलं, कळलं?
2: ओ गॉड, खरंच कसली घाबरले होते मी. म्हटलं तुम्ही
1: बस काय, हीच काय आमची किंमत?
2: तसं नाही हो, पण जाऊ दे. काय हो? पण यात एवढं असशील तशी आहे म्हणण्यासारखं काय होतं? जरा वेळानं आले असते तर काय बिघडणार होतं?
1: अगं, तो आज येणार आहे, आत्ता
2: आत्ता
1: आता म्हणजे केव्हाही तासाभरात. काल नाटकाला आला होता ना, तेव्हा सहज माझ्या डोक्यात आलं.
2: म्हणजे त्यांना कल्पना आहे?
1: नाही नाही, त्याला काही माहीत नाही ग, तुम्हाला जवळची ना, म्हणून तुला आपलं आधी सांगितलं. पण लक्षात ठेव, आपला असा काही प्लान आहे हे त्याला कधीही कळता कामा नाही. ओके
2: ओके,
1: हा
2: मग कळवा मला.
1: आणि माधवी, एक मिनिट. अगं पसंत असेल तर एक काम कर, असं कर. म्हणजे मला कळेलच पुढचं.
2: ओके.
3: निखिल, सॉरी. हा, हॅव आय डिस्टर्ब यू?
1: नो, नॉट ॲट ऑल. अरे ये ना, आते. ए माधवी, बस ना, तुमची ओळख करून देतो. माधवी हा माझा मित्र प्रकाश गुपचूप.
3: नमस्कार.
2: हॅलो.
1: आणि ही माधवी सप्रे, अरे माझी नातेवाईक आहे, रुईयाला असते, SY 8 ला.
3: अच्छा,
1: समोरच राहते रे. काल नाटक पाहायला आली होती ना, त्याचा रिपोर्ट द्यायला आत्ता आली. हिला नाटक खूप आवडलं, विशेष म्हणजे दुसरा अंक. बाय द वे, तुला कसं काय वाटलं?
3: काय ते हे ना,
1: हे नाही, दुसरा अंक म्हणतोय मी.
3: छान होता,
1: कमाल आहे. काल म्हणाला होतास की काही खास नाही म्हणून, उद्या डिस्कस करेन.
3: नाही, मी रात्रभर विचार केला. आता असं

0: वाटतंय छान आहे.
1: छान आहे का? अरे ही पण नाटकात चांगली कामं करते.
0: असं का?
2: चांगली नाही, आपली करते कधी मधी हौस म्हणून.
0: चांगलंय चांगलंय. नाही अशी एखादी हॉबी असलेली बरी.
1: अच्छा, अशी एखादी?
0: मला वाटतं मी यानं कुठंतरी पाहिलंय.
1: अरे काल नाटकाला पाहिलं असेल.
0: असेल.
1: हा
2: मी जाते, आई शंख करेल माझ्या नावाने.
1: हा अरे प्रकाश,
2: अहो
1: काय?
2: मी जाते.
1: जा ना. अरे काय झालं?
2: मी जाते.
1: काय? हा हा हा, कळलं कळलं. अगं ए पण माधवी ऐक एक बघ.
0: निखिल
1: हा
0: पाणी दे.
1: अरे
0: सा सुकलाय माझा
1: ठसका तिला लागला आणि पाणी तुला पाहिजे. बरं बरं बरं, घे. बोल कशी काय वाटली?
0: एकदम क्यूट आहे.
1: गड.
0: पण आता पुढे कसं काय?
1: कसं काय म्हणजे?
0: म्हणजे माझं ठीक आहे रे, पण तिला मी पसंत असलो पाहिजे ना.
1: अरे त्याची काळजी तू कशाला करतोयस, तिला तू पसंत आहेस.
0: कशावरून?
1: असले फालतू प्रश्न मला विचारू नकोस रे. तुला माझा अनुभव माहिती आहे ना.
0: हो हो.
1: आता सगळं नीट सांगतो. तसं तसं करायचं.
0: चालेल.
1: आणि मग मला नियमित रिपोर्ट करायचा. आता पहिली गोष्ट, उद्या परवा तिच्या कॉलेजवरचा. कॉलेज सुटायच्या सुमारास ऑफिसच्या कामासाठी किंवा सहज आल्यासारखं दाखव.
0: चालेल.
1: कॉफी प्यायला घेऊन जा. पुढचं काही तुला सांगत नाही. शनिवारपर्यंत 4 भेटी झाल्या पाहिजेत. मग रविवारी पिक्चरला येणार का विचार? एका मित्राने 2 तिकीटं दिलेत. पिक्चर मस्त आहे म्हणाला असं सांग.
0: आणि मग?
1: आणि मग काय, पिक्चरला घेऊन जा.
0: एकदम पिक्चर?
1: आईला एकदम पिक्चर कुठे? आधी 4 वेळा भेटणार आहेस ना, तेवढ्यात सगळं जमव.
0: कुठल्या पिक्चरला जाऊ?
1: तू पिक्चर बघायला जाणार आहेस? जा जा, कोणत्याही पिक्चरला जा.
0: अरे असं काय बोलतोस? मला कल्पना आहे तुला त्रास होतो याची, पण मी दुसऱ्या कुणाला विचारणार?
1: अरे बाबा. अरे प्रकाश, पोरीला पिक्चरला नेताना पिक्चर तसं महत्वाचं नसतं.
0: बरं.
1: हा मग तू त्या आपल्या नाक्यावरच्या थिएटरला जा.
0: चालेल.
1: तिथे शेवटच्या रांगेत 4 सीट्स आहेत, त्या मी बुक करतो.
0: 4 कशाला?
1: माझ्या बोडक्यावर घालायला. अरे बाबा, 4 सीट्स घेतल्या ना तरी बसायचं मधल्या 2 सीट्सवर. बाजूला एक एक खुर्ची सोडून द्यायची, म्हणजे तिन्ही बाजू सेफ. नाही का?
0: हे थोडस जास्तच होत आहे, पण चालेल.
1: हा तर ठरलं. आणि पुढच्या सोमवारी मला रिपोर्ट करायचा इथे.
0: ओके,
1: बेस्ट लक.
0: थँक्यू.
1: बाय. चला, एक महत्वाचं काम तर झालं. नाही म्हणजे 4 तिकीट पिक्चरची काढून दिली की आता सोमवारची वाट पाहत थांबायचं, कारण काय झालंय हे समजण्याची माझ्या इतकीच तुम्हालाही उत्सुकता असणार. आता 8 दिवस म्हणजे प्रत्यक्ष 8 दिवस कशाला थांबायचं. एकदाच म्युझिक ऑन ऑफ करायचं आणि येईल तो सोमवार.

0: यस, तर हा सोमवार हा गया, प्रकाश आलाच. यस, बोलो बोलो, काय खबर? सक्सेसफुल?
1: नाउ शी इज माइन.
0: गुड, कॉंग्रॅट्स. सांग काय झालं?
1: तू सांगितल्याप्रमाणे सहज म्हणून कॉलेजवर गेलो, कॉफी वगैरे घेतली आणि नंतर तीन वेळा भेटलो आणि काल नाक्यावरच्या थिएटरला गेलो.
0: येस, व्हेरी गुड. मग पुढे काय झालं जरा डिटेल मध्ये सांग ना. नाही नाही, म्हणजे तसं विचारणं बरोबर नाही आहे, पण तुला माहिती आहे ना मी किती उत्सुक आहे ते.
1: हो यार, येस, सगळं सांगतो. तर काल पिक्चरला गेलो आणि पिक्चर सुटता सुटता तिने माझ्या हातावर हात ठेवला अँड शी प्रेस इट लाईक दिस.
0: बस एवढंच? अरे पण मी तुला चार तिकीट दिली होती ना.
1: हो
0: हो, काय हो, आणि इवन
1: हे छे बोलतच काय, तो डोअरकीपर सारखा बाजूला उभा होता.
0: अरे त्यांना सवय असते असलं पाहिजे.
1: आणि शिवाय पिक्चर सुरू झाल्यावर खूपच उजेड पडतो, पुढच्या लोकांना सुद्धा आपण दिसतो.
0: ते कशाला बघतायत? आणि आणि बघितलं तर बघितलं,
1: पण ऑकवर्ड वाटतं यार.
0: छ्या, तू खरंच सांगतोयस ना?
1: म्हणजे काय?
0: कि मला सांगायला पण ऑकवर्ड वाटतंय. हे बघ, हे आपल्याला त्यात तसला काय इंटरेस्ट नाही, आपल्याला फक्त प्रगती झाली किती ती महत्वाची, आपलं तुला माहित आहे.
1: खरं सांगू, आय ट्राईड.
0: ये बात आहे, वाटलेलंच, बोल पुढे.
1: येस, आय ट्राईड, पण तिनं कानाच्या मागे केस कापलेत ना, असं वर्तुळ असतं बटांचं, त्याने घोळ झाला. साला सारखी ती बट हुळहुळायची नाकाजवळ, बरं काही सांगता येईना ना.

0: मग आम्ही समोरच भेळ खाल्ली. मी लस्सी घेतली, तिनं कोल्ड्रिंक घेतलं.
1: अरे ला, ते कळलं रे बाबा. लग्नाचं वगैरे विचारलंस काय?
0: नाही, एवढा धीर झाला नाही, पण तिच्या ते लक्षात आलं.
2: कशावरून?
0: म्हणजे मी तिला तशी कल्पना नाही दिली स्पष्ट, पण भेळ खाताना म्हटलं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, फार महत्वाचं.
1: मग
0: ती म्हणाली, मग चांगला दिवस बघून भेटू, म्हणजे गुरुवारी, दत्ताचा वार आहे. मी म्हटलं बरं, आपल्याला काय, आपल्याला सुद्धा गुरुवार लाभतो. मग ठरलं गुरुवारी संध्याकाळी भेटायचं, 6:30 वाजता हॉटेलजवळ 81 बसस्टॉपवर.
2: काय रे, पण तू नक्की लग्नाचं बोलणार आहेस हे तिच्या लक्षात आलंय का?
0: हो तर, एवढी काय ती बुद्धू आहे.
2: अच्छा.
0: आणि शिवाय ती आपणच म्हणाली, काही झालं तरीही भेट चुकवायची नाही म्हणून.
2: हा,
0: म्हणजे सर काही फारच महत्वाचं काम निघालं ना, तर निदान 5 मिनिटं तरी भेटायचं. आणि जर भेटलो नाही तर एकमेकांच्यात इंटरेस्ट नाही असं समजायचं.
2: अरे, म्हणजे बरीच प्रगती केलीस तू.
0: अरे यार, चेष्टा करू नकोस रे, हे सगळं कुठेतरी सांगावं असं वाटतं. निमाला तसं तुझ्याशिवाय कोण आहे?
2: नाही रे, माझी तक्रार नाही. विश यू बेस्ट लक. आता तुझ्यासारखाच मला पण गुरुवार कधी येतो असं झालंय. ए, तू एक काम करना, तुमची भेट झाली की तसाच रात्रीचा इकडे.
0: ओके, नक्की येतो. बाय
2: बाय. चला, आपण सुरुवात करून दिली, तिचा शेवटही चांगला व्हावा हीच इच्छा. अरे, पण आता गुरुवार रात्रीची वाट पाहणे. हा, पण आपल्याला नाटकातली सोय माहीत आहेच, तर मी आता जास्त वेळ घेत नाही. एकदाच म्युझिक लावतो, थोडं जास्त वेळ, आणि येईल ती गुरुवार रात्र.

0: लोक हो, मी सुद्धा तुमच्यासारखाच प्रकाशची वाट पाहत बसलोय. रात्रीचे 11:30 वाजलेत, म्हणजे भेट भलतीच लांबले. आता जर हा आला नाही ना तर आपण उद्या सकाळी माधवीलाच जाऊन विचारूया. नाही नाही, हे बरोबर नाही दिसणार. नाही पण आता ह्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय मार्ग आहे? हा घ्या, आलाच. अरे या गुरुदेव, या
1: निखिल.
0: काय काय पत्ता काय तुमचा? हा आयला, तुम्ही मजा करत हिंडा आणि आम्हाला फुकट टांगून ठेवा. अरे मी यांना म्हटलं की आत्ता जर हा आला नाही ना तर आपण चक्क तिलाच विचारू म्हणून. बोला, काय झालं?
1: काही नाही.
0: काही नाही? अरे बाबा, सरळ सांग काय झालं ते.
1: खरंच काही नाही झालं.
0: अरे प्रकाश, तुम्ही आज भेटणार होतात ना संध्याकाळी 6:30 वाजता? मग
1: भेटलो नाही, म्हणजे मी गेलो होतो पण तीच आली नाही.
0: काय?
1: मी ठरल्याप्रमाणे गेलो.
0: हा,
1: वाटलं ती कदाचित लवकर आली तर वाट पाहत उभी राहील म्हणून 15 मिनिटं आधीच गेलो. 6:15 आणि 8:30 थांबलो. ती आलीच नाही.
0: का
1: काय मला माहित नाही, संपवायचं असेल तिला सगळं म्हणून नसेल आली.
0: अरे पण तू विचारलंस का तिला?
1: कशाला विचारायचं, पुन्हा अपमान करून घ्यायला? फार हुशार आहे ती. मीच बावळट.
0: ए बावळट. अरे बाबा, ती हुशार असेल पण वाईट नाही. अरे नक्की याच्यात काहीतरी.
1: काही सांगू नकोस तू. मला आठवतात तिचे शब्द भेळे खाताना म्हटलेले, काहीही करून भेटायचं, कितीही काम असलं तरी निदान 5 मिनिटं तरी. आणि जर आपण भेटलो नाही ना तर एकमेकांच्यात इंटरेस्ट नाही असं समजायचं. आणि त्याचा अर्थही कळला मला आता. तिनं सरळ नाही सांगितलं असतं ना तरी मला काही वाटलं नसतं. सहन केलं असतं मी.
0: अरे
1: पण ती खेळली यार माझ्याशी, याचं वाईट वाटतं.
0: हे प्रकाश, तू स्वस्त रा रे, मी सगळं बघतो ना. आणि पोरी काय 56 मिळतील, तिलाच काय मोठं सोनं लागलंय.
1: निखिल, मनापासून वाटतं.
0: काय?
1: आईला वाटत होतं की मी मामांच्या मुलीशी लग्न करावं म्हणून. कदाचित सुखी झालो असतो मी.
0: अरे प्रकाश, तुला सांगितलं ना एकदा मी काय ते बघतो म्हणून. हा, तू सरळ घरी जा आणि आराम कर. ओके, लिव्ह इट टू मी. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? चल चल निक.
1: जातो मी, पण माझ्याकरता तू आपला अपमान करून देऊ नकोस.
0: अरे हो बाबा, ते मी बघेन. तू निक.
1: हा ओके.
0: ऐकलं, आता जरा इंटरेस्टिंग प्रकरण निर्माण झालंय. नाही म्हणजे काय की प्रॉब्लेम क्रिएट झालाय. हा, आता याची दुसरी बाजू माधवी, तिचं काय म्हणणं आहे ते पाहिलं पाहिजे ना. निश्चितपणे काहीतरी इंटरेस्टिंग असं. तिलाच बोलवतो ना. ए माधवी,

श्रोते हो नमस्कार. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 11:11 झाली आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार कुलाबा इथं कमाल तापमान 29° सेल्सिअस आणि किमान 25° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर सांताक्रूज इथं कमाल 31 आणि किमान 25° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतली सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 80% आणि सांताक्रूज इथं 94% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथं 5.6 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 11.2 मिलीमीटर इतकी करण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आभाळ ढगाळलेलं असेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी तसंच पहाटे 55 ते 65 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील, तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामानाचं वृत्त. उत्तर महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर 75 किलोमीटर पुढील सागरी भागात 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिण अरबी समुद्रात सोमवार

या ओमान मन्नारचे आखात या भागातही 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. त्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत यशवंत देव यांचं, मंगलानाथ यांच्या स्वरात संगीत यशवंत देव यांचं.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात, रचना अशोक परांजपे यांची आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरात. चंद्रशेखर सानेकर यांची रचना आहे, संगीत भीमराव पांचाळे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित रोणू मुजुमदार यांनी गायलेला राग रागेश्री. त्यांना तबला साथ आहे आदित्य कायनपूर यांची. द्रुतगत एक तालात निबद्ध आहे.

या कार्यक्रमात पंडित रोणू मुजुमदार यांच्या बासरी वादनात राग रागेश्री ऐकला. त्यांना तबला साथ होती आदित्य कायणपूर यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। रात्रीचे 12 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात अष्टव प्रहर या मालेचा भाग 4।

नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टोप्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या चौथ्या भागात आपलं सहर्ष स्वागत। आत्ताच सादर झालेल्या गीतानुसार आपण सुजाण श्रोत्यांनी प्रहर निश्चितच ओळखला असेल। हो, अगदी बरोबर, माध्यान्ह म्हणजेच दुपार, तसं म्हटलं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रहर। कल्पना करा, मध्यान्हीचे 12 वाजले आहेत, सूर्यनारायण आपल्या प्रखर तेजाने डोक्यावर तळपत आहेत, झाडं वेली पशु पक्षी वगैरे सर्व चराचर निशब्द झाले आहेत। सकाळची घाई गर्दीची कामं आटपून जरा हश हुश करीत पोटोबाची सोय लावण्यात सगळी मंडळी गुंतली आहेत। अशा वेळी एकदम थंड वाऱ्याची झुळूक यावी तशी दूरवरून सारंग रागाची सुरावट कानावर येते। सारंग हा काफी थाटातून उत्पन्न होणारा एक अतिशय कर्णमधुर आणि मनोरम राग आहे। या रागाचे सूर कानावर पडताच मनातील सगळ्या काळजा चिंता दूर होऊन केवळ प्रसन्नतेनं मन व्यापून राहिल्याचा प्रत्यय येतो। काय गंमत आहे पहा, संगीतज्ञांनी रागासाठी समयाचं जेव्हा वाटप केलं तेव्हा त्या रागाच्या वाट्याला आली भर दुपारची भगभगीत रखरखीत वेळ, पण त्याही वेळेचं अक्षरशः या रागाने सोनं केलंय असंच म्हणायला लागेल। या रागासंबंधीची आणखी एक गमतीदार समजूत अलीकडेच वाचनात आली। हा राग ऐकत असताना भोजन गेले तर ते म्हणे अधिक रुचकर लागते आणि म्हणूनच दुपारची जेवणाची वेळ या रागासाठी निवडली असावी का असंही मनात येत। कोणी म्हणतं ह्या रागाचे स्वर ऐकल्यावर जठराग्नी प्रदीप्त होतो आणि म्हणूनच कदाचित ह्या रागाची वेळ माध्यान्हीची ठेवली असावी असं वाटतं। सारंग हे नावच मुळात नादमय आहे। सारंग नावाचा पक्षीही असतो आणि सारंग नावाचा अर्थ किंवा सारंग या शब्दाचा अर्थ नावाडी असाही होतो। गंधार दैवत वर्ज असणाऱ्या या अवडव जातीच्या रागात ऋषभ आणि पंचम वादी संवादी असतात, म्हणजेच मुख्य स्वर असतात। सारंगची वैशिष्ट्य कायम ठेवून स्वरांमध्ये थोडेसे फेरफार करून संगीत पंडितांनी सारंगाचे विविध प्रकार निर्माण केले आहेत। उदाहरणार्थ वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग, लंका दहन सारंग, बढहन सारंग, सामंत सारंग, गौड सारंग इत्यादी। यापैकी वृंदावनी सारंग जो वृंदावन या कृष्णाच्या बालपणाच्या प्रदेशाशी जोडला गेलेला आहे, वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि गौड सारंग हेच राग विशेष प्रचारात आहेत। बाकीचे राग काहीसे अप्रचलित असून व्युत्पन्न गायकांच्या खास ठेवणीतले आहेत। मिया की सारंग हा तसा अप्रचलित राग, तानसेन घराण्याचे वजीर खा तो चांगला गात असत असं सांगतात, मिया तानसेननंच तो निर्माण केला असावा। आता लंकाधन सारंग या नावाबद्दल तर अजूनच उत्कंठपूर्ण वर्णन आढळतं। असं म्हणतात हनुमानानं लंकाधन प्रसंगी चक्क गायल्याची पण एक आख्यायिका आहे। लोचनाच्या तरंगिणीमध्ये लंकाधन सारंगाचा उल्लेख सापडतो। मिया की सारंगचे उल्लेख मात्र फारसे आढळत नाही, पण वृंदावनी सारंगाबरोबरच मध्यमात सारंग म्हणजे मध्यमादी सारंग हेही नाव प्रकर्षाने आढळतं। मध्यमादी सारंग म्हणजे मध्यम आदी सारंग, मध्यम प्रधान म्हणजे 12 स्वरांपैकी मुख्य शुद्ध स्वरांपैकी चौथा स्वर मध्यम, मध्यम प्रधान, खरं तर मध्यम प्रधान सारंग। तेव्हा ऐकूया मध्यमात सारंग रागातल्या या दोन बंदिशी आणि ह्याच रागावर आधारित किंवा सारंग रागावर आधारित सिनेसंगीत।

खरं तर समयचक्रानुसार असंख्य राग रागिण्या आणि त्यांच्यावर आधारित भावगीतं, नाट्यसंगीतं, अभंग, सिनेसंगीत असं जणू कुबेराचं धनच आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु श्रोते हो, सादरीकरणासाठी उपलब्ध असणाऱ्या वेळेच्या बंधनामुळे आपल्याला हा श्रवणानंद कदाचित संक्षिप्त स्वरूपाचा वाटत असेल. सारंगानंतर विस्तीर्ण सशक्त अशा भिंपलासकडे आपण वळूया. दुपारची किंचितशी कंटाळवाणी हळूहळू पुढे सरकणारी संध्याकाळकडे झुकू पाहणारी वेळ भिंपलास समर्थपणे डोळ्यापुढे उभा करतो. पलासी म्हणजे पळसाची पानं आणि भीमपलासी म्हणजे मोठी पळसाची पानं असं कुमार गंधर्व म्हणत असत. आता भीमपलासी रागाबद्दल अनेक पंडितांची वेगळी वेगळी मतं दिसतात. पंडित भातखंडे सांगतात की मगध आणि वराड प्रदेशाचं प्राचीन नाव पलासी असं होतं आणि त्यावरूनच पलासी हा प्रदेशवाचक राग आला असावा. पण आता ह्यातला भीम कुठून आला? भीमासारखा ग्रेट पलासी किंवा अत्यंत विस्तारक्षम असा राग म्हणून कदाचित भीम पलासी असावं असं काही जणांचं मत आहे. कोमल गंधार, कोमल निषाद असा असणारा आणि माध्यान्नीची भव्यता आळवणारा भीमपलास शांत आणि भक्तिरसाचाही पोषक आहे आणि अर्थातच रसिको हो, आपण नक्कीच जाणलं असेल गान समय दिवसाचा तिसरा प्रहर. तेव्हा ऐकूया पंडित स. भ. देशपांडे यांची भीमपलास राग.

श्रोते हो, आजच्या भागाप्रमाणेच पुढील भागही नक्कीच उत्कंठावर्धक असेल. त्याच आशेने अपेक्षेने आपण पुढच्या भागापर्यंत वाट बघूया.

श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम ऐकलात. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून मध्यरात्रीचे 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हुप्पा हुया या चित्रपटातलं नेहा राजपाल यांच्या स्वरात बाबा चव्हाण यांची ही रचना, संगीत अजित परब यांचं.

श्रोतेहो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रवींद्र साठे आणि शौनक अभिषेकी यांच्या स्वरात ही रचना ऐकलीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं आणि चित्रपटाचं नाव होतं विठ्ठल विठ्ठल.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. सुदेश भोसले आणि वर्षा उसगावकर यांच्या स्वरात मनाली गायकवाड यांची रचना आणि श्रीरंग गायकवाड यांचं संगीत.

पोरी पोरी दरी रंगनत गोरी परी रीत नाही बारी थोड़ा थाम थाम थाम अग पोरी थाम थाम अशी बळू नको लांब का क्रोमायचं नाही कर कर साम मी मुंबईचा हिरो माझा धारू नको राग मुंबई तुला डावी नीट माझ्याशी तो वाग तुझं गोर गोर अंग त्यात चोळी शोभे तंग तुझ्या नववारी साडीचा तो वेगळाच तंग पोरी पोरी पोरी जरी रंगनत गोरी परी रीत नाही बारी थोड़ा थाम थाम थाम तुझी हरणी वाणी चाल करी जीवाचे हाल तुझे गोबरे हे काल तसे टमाटे ते लाल तुझे केस लांब लांब तुझे घारे घारे डोळे तुला पाहून सुचतात मला प्रीतीचे गताळे मी झालो वेळा प्रीतम मला सुचना ते काही गेलो विसरून सार झाली लग्नाची घाई हे पोरी पोरी पोरी जरी रंगनत गोरी परी रीत नाही बरी आता चाल चाल चाल

गाड़ी का सिंबल चला रहा है। खापड़ तो मुंबई में शिकुन को मार।

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 1:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग दरबारी. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत हजरत तुरसकमान आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत झनक झनक मोरे बिछुआ. त्यानं तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात तर मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग दरबारी.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग दरबारी ऐकलात. त्यांना तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 1:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोतेहो संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण सध्या ऐकत आहोत। आज आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचा 22वा भाग। बाळासाहेब सरपोतदार यांनी पाहुणी चित्रपटानंतर लक्ष्मी या चित्रपटाची निर्मिती केली। सहकारी कारखानदारीकडून निर्माण झालेल्या भ्रष्टाचारावर पहिला प्रहार सामना या चित्रपटानं केला होता, तर लक्ष्मीमध्ये हाच विषय नेहमीच्या माल मसाल्यासह सादर केला होता। सहकारी साखर कारखान्यातून निर्माण झालेली सत्तास्थळं भ्रष्टाचारांनी कशी बरबटलेली आहेत हे दाखवणं हाच या चित्रपटाचा मुख्य उद्देश होता। यातले सवाल जवाब देखील खूप छान आहेत। चित्रपटामध्ये भगवान अशोक सराफ असे कलावंत असल्यामुळं या चित्रपटाला चांगलाच उठाव आला होता। यातली गाणी देखील खूप चांगली होती। सुरेश वाडकर यांना देखील या चित्रपटामध्ये राम कदम यांनी पहिल्यांदाच संधी दिली होती। हा चित्रपट पुण्याच्या प्रभात टॉकीजमध्ये 38 आठवडे चालला।

लक्ष्मी चित्रपटाच्या चाली करताना राम कदम यांनी अतिशय सुंदर अशा काही चाली केल्या होत्या आणि त्या चाली अनंत माने यांना ऐकवली. अनंत माने यांनी हळू सांगितलं, राम हे बघ, ही चाल लक्ष्मी चित्रपटासाठी वापरू नकोस, मात्र माझ्या पुढच्या चित्रपटासाठी राखून ठेव, कारण ही फारच मस्त चाल आहे. राम कदमांनी अनंत माने यांचं ऐकलं, ती चाल त्यांच्याच पुढच्या चित्रपटासाठी वापरली आणि ते गाणंही खूप गाजलं. सुशीला चित्रपटातलं ते गाणं होतं, कुण्या गावाचं आलं पाखरू. ऐकूया.

असं राम कदमांना वाटत होतं. कारण रंगपंचमी चित्रपटापासून ते बाळासाहेबांचेच संगीतकार म्हणून काम करत होते. पण पुढं त्यांना समजलं की हीच खरी दौलत, हा चित्रपट ते काढतायत पण त्याचं संगीत मात्र राम लक्ष्मण यांना त्यांनी दिलेलं आहे. राम कदमांना थोडासा राग आला. पुढं राम कदम यांनी त्यांचे जुने मित्र गंगाराम माथफोड यांचा एक हलका फुलका चित्रपट याला संगीत दिलं. त्या चित्रपटाचं नाव होतं चांडाळ चौकडी. चांडाळ चौकडी या चित्रपटाचं संगीतही हलकं फुलकंच होतं. गाणी जगदीश खेवडकर यांनी लिहिली होती. हा चित्रपट पूर्ण व्हायच्या मार्गावरच होता. एवढ्यात या चित्रपटाचे निर्माते गंगाराम माथफोड यांचं निधन झालं. गंगाराम माथफोड हे राम कदम यांच्याप्रमाणेच प्रभातमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला लागले होते आणि प्रभातमधून बाहेर पडल्यामुळं स्वतंत्र संकलक म्हणून त्यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी काम केलं. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष उत्कृष्ट संकलन करून नाव मिळवल्यानंतर त्यांना स्वतंत्र चित्रपट निर्मितीची इच्छा झाली होती. भोळी भाबडी चित्रपट देखील त्यांचीच निर्मिती होती आणि त्या चित्रपटाचं संगीत देखील राम कदम यांनीच केलं होतं. चांडाळ चौकडी चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया.

अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला सुशीला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरावा इतका आगळावेगळा झाला होता, कारण सुशीला चित्रपटाची कहाणी एका सत्यकथेवर आधारित आहे. हा विषय पुरुषांच्या वासनेची शिकार झालेली सुशीला ही तरुणी बलात्कारानंतर तिच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळते, यावरून कथेमध्ये आवश्यक आहेत ते बदल करून मालमसाला घालून

सुशीला चित्रपट करण्याचं आनंद माने यांनी ठरवलं होतं. त्यासाठी आधीची सुशीला ही एक आदर्श शिक्षिका त्यांनी दाखवली, पण चित्रपटाला कलाटणी देण्यासाठी भावी वकिलाकडून तिच्यावर बलात्कार होतो असा एक सीन या चित्रपटात होता, आणि पुढं सुशीलेवर बेबंद बेछूट वागण्याची पाळी येते अशी कथा या चित्रपटाची होती. सुशीलाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनंत माने यांना एका उंचीवर नेणारी अभिनेत्री हवी होती. ही भूमिका अतिशय आव्हानात्मक अशी होती. ही भूमिका अनंत माने यांनी रंजनाकडून करून घेतली. सुशीला चित्रपटासाठी उत्तरा केळकर यांना राम कदम यांनी पहिल्यांदाच गाण्याची संधी दिली. उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये केदार रागातलंय एक अतिशय सुंदर असं गाणं आहे, अर्थात प्रार्थना आहे, सत्यम शिवम सुंदरा. आणि इस दुनिया में जिन्ना है तो ही कव्वाली देखील आहे, रंगपंचमीवरचं गाणं देखील आहे, आणि कुण्या गावाचं आलं पाखरू ही लावणी देखील आहे आपण ऐकलेली. या चित्रपटात आणखीन एक लावणी आहे, सांगाराया सांगामी कशी दिसते. ही सगळी जगदीश किवडकरांची गाणी खूपच गाजली. ऐकूया सुशीला चित्रपटातलं एक गाणं.

अशी काय केली? त्यावेळेला अभिनेत्री रंजना देशमुख यांनी सांगितलं की अनेक प्रतिथयश अभिनेत्रींचा सुशीलेच्या प्रभावी भूमिकेवर डोळा होता, पण अनंत माने यांनी ती भूमिका मला दिली हे मी माझं भाग्य समजते, कारण अशा व्यक्तिरेखा वारंवार मिळत नसतात, असं खुद्द रंजना यांनीच एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. घरातल्या एक एक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच राम कदम यांना पुन्हा एकदा स्वतंत्र चित्रपटाची निर्मिती करावी असं वाटू लागलं आणि मग त्या दृष्टीनं ते तयारीला लागले. गजानन सरपोतदार यांचा दुनिया करी सलाम या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं. गजानन रावांची एक आठवण त्यांनी सांगितली आहे की राम कदमांच्या मुलीच्या ज्योतीच्या लग्नाच्या वेळेला राम कदम हे जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांना पैशाची निकड होती आणि हे गजाननराव सरपोतदारांना समजलं आणि त्यांनी राम कदमांना भेटायचं ठरवलं. ते राम कदमांना भेटले आणि 6000 रुपयांची रोकड राम कदमांच्या हातात दिली आणि म्हणाले, रामभाऊ हे घ्या. त्यावेळेला रामभाऊ भारावून गेले आणि त्यांनी त्यावेळेला शब्द दिला की तुमच्या पुढच्या चित्रपटाला मी मानधन घेणार नाही. त्याप्रमाणे 1982 साली आलेल्या त्यांच्या सासू वरचढ जावई या चित्रपटासाठी राम कदम यांनी पैसे न घेता या चित्रपटाची सगळी गाणी केली. कार्यक्रमाची सांगता कलावंतीण चित्रपटातल्या एका लावणीनं करूया. ही लावणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष या कार्यक्रमात लावण्य रंग या मालेचा भाग 22 ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार. याविषयी अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील मालमत्ता हक्क प्राचीन परंपरांपासून आधुनिक कायद्यांपर्यंत विकसित झाली आहे, जे मालकी वारसा हक्क आणि स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करतात. मजबूत कायद्यांद्वारे शासित हे हक्क मालमत्तेचे संरक्षण करतात, कायदेशीर हस्तांतरणास सक्षम करतात आणि व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसह सक्षम करतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर यांना. अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर हे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 22 वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: ज्येष्ठ नागरिकांना त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरण करायचं असेल तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित किंवा वारशानं मिळालेली मालमत्ता यामध्ये नेमका कायदेशीर फरक काय आहे.
1: मला खूप छान ओळी आठवतात, सुरुवातीला त्या सांगतो. कोणीतरी खूप छान म्हटलेलं आहे की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, पाव दबाए हैं बुजुर्गों के तभी तो ये फन आया है. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्येष्ठांविषयी आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा मुद्द्यावरती चर्चा करत असताना पहिलाच प्रश्न आपला अतिशय नेमका आहे, स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित. स्वकष्टार्जित म्हणजे अशी मालमत्ता जी प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या गाळलेल्या घामातून कमावतो, सेवा देऊन किंवा नोकरीच्या ठिकाणी काम करून किंवा एखाद्या उद्योगधंद्यातनं जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्यातून कमावलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित असते. मग ते विकत घेतलेली एखादी गाडी असू शकते, रत्नहार असू शकतो, एखादा बंगला असू शकतो. वडिलोपार्जित म्हणजे अनेकांना आपल्या आजोबांकडनं, पंजोबांकडनं, कोणी म्हणतात की गावाकडे जमीन आहे, एखादा वाडा आहे, एखादं घर आहे, तर जी आपल्या पूर्वजांकडनं प्राप्त झालेली मालमत्ता जिच्यामध्ये आपण स्वतः कष्टाची गुंतवणूक केलेली नसते, भले प्रेमाचं नातं असेल पण ज्या मालमत्तेमध्ये आपले कष्ट गुंतलेले नसतात पण आपल्याला ती वडिलांकडून, पूर्वजांकडून येते, तिला वडिलोपार्जित म्हणतात.
0: मग एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं

0: त्याच्या कमाईतून जर घर जमीन किंवा फ्लॅट घेतला असेल तर त्या मालमत्तेवर त्याला कोणते अधिकार असतात? मग
1: कुठल्याही व्यक्तीला स्वकष्टार्जित मालमत्तेसाठीचे संपूर्ण अधिकार हे त्या व्यक्तीला असतात. त्याच्यासाठी एक इंग्रजी शब्द पर्याय म्हणून दिलेला असतो, ऍब्सोल्यूट ओनर. पूर्णतः त्या मालमत्तेचा तो व्यक्ती मालक असतो. पण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जो अत्यंत सधन कुटुंबातला आहे आणि ज्याच्याकडे खूप सारी मालमत्ता आहे आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेलं फ्लॅट असेल घर असेल त्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे, पण काही कारणाने त्याला असं वाटतं, जसं की मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आलं होतं एखाद्या फार मोठ्या उद्योगपतीने असं ठरवलं की आपल्या मुलाला जगाची रीत कळावी दुनियादारी कळावी म्हणून त्याने त्याला हॉटेलवर काम करायला पाठवलं. तर एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जर असं वाटत असेल की ही माझी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे आणि ही मला माझ्या मुलांना द्यायचीच नाही आहे कारण मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं जीवन स्वतः कष्टातून उभं करावं आणि शिकावं, तर तो भलेही ती मालमत्ता एखाद्या त्रयस्थ व्यक्तीस म्हणजे रक्ताचं कोणतंही नातं नसताना जो त्याचा सेवक आहे, एखादा त्याचा निष्ठावान नोकर आहे, दूरच्या नात्यातला कोणी व्यक्ती आहे ज्याच्यावर त्याची विशेष प्रेम किंवा आत्मीयता आहे त्याला देऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं आहे अगदी की मी स्वतःच्या कष्टातून कमावलेली मालमत्ता आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या अनाथ आश्रमाला ती आपण दान करावी तर तो तेही करू शकतो. स्वकष्टार्जित मालमत्तेचा सर्वस्वी मालक ऍब्सोल्यूट ओनर ती मालमत्ता ज्याने कमावली आहे तो व्यक्ती आहे आणि त्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची याचा संपूर्ण अधिकार त्याला आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेचे तो कसा लाभ घेऊ शकतो स्वतःला? एक तर तो विक्री करू शकतो, त्याला जर दुसऱ्याला विकायचं असेल तर तो स्वतः ती वापरू शकतो. ती समजा त्याने किरायाने दिली तर त्यातून येणाऱ्या भाड्यातून जे काही आर्थिक उत्पन्न होतं ते तो स्वतःसाठी वापरू शकतो, किंवा मृत्यूपत्र करून जर त्याला ती कोणाला द्यायची असेल तर तो पण एक विल्हेवाट लावण्याचा मार्ग असू शकतो. मग ती तो भेट देईल किंवा मृत्यूपत्र करेल हा त्याचा निर्णय असेल.
0: सर मग वारशाने मिळालेल्या मालमत्तेत मुलगा मुलगी पत्नी आणि इतर वारशांचे हक्क कसे ठरतात? बरं मग
1: खरं तर याच कळीच्या मुद्द्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांना हिंदू कोड बिल आणल्यानंतर त्या हिंदू कोड बिलामधली एक प्रमुख सुधारणा म्हणजे बहुपत्नीत्वाच्या नियमावरती प्रतिबंध आणणे आणि एक पत्नीत्व कायम करणे हा एक नियम होता. दुसरं एखादा हिंदू व्यक्ती परधर्मातील मूल पण दत्तक घेऊ शकतो, पूर्वी निर्बंध होते पण तो प्रतिबंध उठवण्यात आला. आणि तिसरी महत्वाची सुधारणा 1956 साली भारतामध्ये हिंदू वारसा हक्क कायदा जारी करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महिलांना म्हणजे मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा राहील या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली आणि संपूर्ण भारतवर्षात हिंदू उत्तराधिकार किंवा हिंदू वारसा हक्क कायदा ज्यामध्ये 2006 साली केंद्र सरकारनं सुधारणा केली त्या अन्वये आज घडीला मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा समान वाटा आहे. कुणीही पिता हा असा भेदभाव करू शकत नाही की माझ्या मुलीचं आता तिच्या दिल्या घरी बरं चाललेलं आहे त्यामुळे मी तिला कशाला काय देऊ, तर तिला देखील समान हक्क आहे. जर उद्या कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग तिच्यावर ओढावला तिला मात्र तुम्हाला तिच्या हक्काचा जो संपूर्ण वाटा येतो समान वाट्याच्या हिशोबाने तो द्यावा लागू शकतो. मुलगा मुलगी यांच्याशिवाय हिंदू कायद्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे क्लास वन लीगल हेअर्स आणि क्लास टू लीगल हेअर्स. तर क्लास वन मध्ये पतीच्या निधनानंतर त्याच्या स्वकष्टार्जित किंवा त्याच्या हिश्श्याला आलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पत्नीला वारस म्हणून वाटा असतो, शिवाय त्या व्यक्तीच्या मुलाला मुलीला समान वाटा असतो. पण जर हे वर्ग एक मधले वारस जिवंत नसतील किंवा काही कारणांनी अस्तित्वात नसतील तर वर्ग दोनचे वारस म्हणजे जसं की मालमत्ता वर्ग दोनच्या वारसांकडे जाते, म्हणजे भाऊ असेल त्या व्यक्तीचा जो व्यक्ती मृत्यू पावलाय किंवा त्याची बहीण असेल यांच्याकडे त्या मालमत्तेचं हस्तांतरण हे होत असतं.
0: मग ज्येष्ठ नागरिकांना आपली मालमत्ता मुलांना किंवा नातेवाईकांना द्यायची असल्यास कोणकोणते कायदेशीर मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या कायद्यामध्ये?
1: ज्येष्ठ नागरिकाला चार वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपली मालमत्ता आपल्या अपत्यांना किंवा ज्या कोणाला तो ती देऊ इच्छितो असे चार मार्ग उपलब्ध असू शकतात. एक आहे ज्याला आपण म्हणतो दानपत्र किंवा गिफ्ट डीड करणे, दुसरं मृत्यूपत्र किंवा विल डीड, तिसरं असू शकतं भलेही नातेसंबंध आहेत पण एखाद्याला वाटत असलं की नाही मला आता माझी स्वतःची एक FD तयार करायची आहे आणि ही मालमत्ता मी हस्तांतरित करेल माझ्या पुतण्याला असेल माझ्या मुलाला असेल, मुलाचंही बरं चाललंय पण मला असं वाटतं की त्या मोबदल्यात मला आर्थिक लाभ हवा आहे, खरेदी खत किंवा विक्री खत ज्याला म्हणतो ते केलं जाऊ शकतं. वाटणीपत्र हा पण एक मार्ग उपलब्ध असतो. हयातीमध्येच एखादा ज्येष्ठ नागरिक समजा त्याला चार अपत्य आहेत एक मुलगी आहे आणि तीन मुलं आहेत तर त्यांना परस्परांमध्ये शांततापूर्वक बसून चर्चा करून हे ठरवून वाटणीपत्र देखील तो करू शकतो. तर दानपत्र गिफ्ट डीड मृत्यूपत्र विल डीड सेल डीड ज्याला विक्री खत किंवा खरेदी खत म्हणतात आणि वाटणीपत्र खेरीज एक महत्वाचा शब्द अनेकांच्या कानी पडतो रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्कसोडपत्र. हक्कसोडपत्र म्हणजे अनेक वेळा असंही होतं की एखाद्या व्यक्तीला चार अपत्य असतील दोन मुलं परदेशात जाऊन स्थायिक झाली.

0: असतात त्यांचं तिकडे बरंच आलेलं असतं. त्यामुळे तेहून स्वतःहून सांगतात की आम्हाला आता तुमच्या मालमत्तेमध्ये काहीही नको कारण आमचं बरंच आलेलं आहे, तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय लागतंय ते. मग जेव्हा ते वडील ठरवतात की माझ्या दोन अपत्यांना जे भारतातच स्थायिक झालेले आहेत मी माझ्या मालमत्तेचं वाटप करेल, पण परदेशात जरी तुमची दोन मुलं असली तरी उद्या त्यांची मुलं म्हणजे तुमची नातवंड यांनी उभं राहून आक्षेप घ्यायला नको की हे वाटणीपत्र किंवा वाटप केलं हे योग्य आहे का अयोग्य आहे. मग अशा वेळेस असं सुचवलं जातं की ते जी दोन मुलं आहेत भले परदेशात स्थायिक असतील पण जेव्हा केव्हा ते इकडे येणार असतील तेव्हा त्यांच्याकडनं हक्क सोड पत्र किंवा रिलिंक्विशमेंट डीड करून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणता वाद उद्भवला तर त्यांनी स्वखुशीने त्यांचा हिस्सा किंवा वाटा त्यागला होता हे स्पष्ट होईल. पुढे प्रॉब्लेम येणार.
1: मग हे दानपत्र, विक्री खत, मृत्यूपत्र, हक्कसोड पत्र आणि वाटणीपत्र यातील मुख्य फरक काय आहे?
0: फरक असा आहे की दानपत्र कोणताही करार जेव्हा होतो किंवा कोणताही व्यवहार जेव्हा होतो तो व्यवहार हा मोबदल्यासाठी होत असतो आणि त्याला इंग्रजीत प्रतिशब्द आहे कन्सिडरेशन. पण दानपत्र हे त्याला अपवाद ठरतं कारण दानपत्र हे कुठल्याही मोबदल्यासाठी होत नाही तर ते केवळ प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावनिक नातेसंबंधातनं घडत असतं. दुसरं खरेदी खत किंवा विक्री खत, तर अर्थातच ते कुठल्या तरी आर्थिक मोबदल्यासाठी म्हणून होत असतं. जसं मी उदाहरण म्हणून दिलं की एखाद्या व्यक्तीला वाटत असेल मी माझ्या पुतण्याला माझी प्रॉपर्टी देतोय पण त्या पुतण्याचं बरं चाललेलं आहे, तो मोठा उद्योजक आहे, मग तो म्हणतो बाबा मग त्याच्यापेक्षा तू असं कर ना, मला इतके पैसे दे, समजा 10 कोटीची मालमत्ता आहे, जमीन आहे, तर ते 10 कोटी मी भले एफडीत ठेवेल पण 10 कोटीला एखाद्या व्यक्तीनी एखाद्या औद्योगिक वसाहतीत असलेली स्वतःची जमीन स्वतःच्या पुतण्याला जर विकली तर ते विक्री खत होतं. तिसरं आपण आता बोलत होतो ते मृत्यूपत्र किंवा ज्याला वसीहत म्हणतो ते, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मृत्यूपत्र हे आज एखाद्या व्यक्ती करून ठेवत असेल तर त्याची अंमलबजावणी ही भविष्यात तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरच होणार. आणि हक्क सोड प्रमाणपत्राबद्दल मी आता आपल्याला जसं उदाहरण दिलं की कुटुंबातील 4 अपत्यांपैकी एखादी मुलगी असेल, कोणी 2 मुलं असतील, हे जर आपल्या इतर भावंडांसाठी म्हणून प्रॉपर्टीमधला आपला वाटा स्वखुशीनं त्यागण्यासाठी तयार असतील तर ते रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्क सोड पत्र हे करून देतात. आणि वाटणीपत्र मात्र एकत्र बसून कुटुंबातनं सगळ्यांची सहमती घेऊन तशा पद्धतीने प्रॉपर्टीचं वाटणी ही जेव्हा नोंदणीकृत होते आणि कागदावरती दस्तऐवज स्वरूपात लिहिली जाते त्याला वाटणीपत्र म्हणतात. वाटणीपत्र हे तो व्यक्ती त्याच्या तह हयातीत त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन नोंदणीकृत करू शकतो. हे चारही जे कागदपत्र आपण आता बघितली ही नोंदणीकृत करणं हे कधी पण चांगलं. अनेकांना असं वाटत असतं आपण नोटरीकडे गेलो आणि नंतर तो दस्त त्याच्यावरती नोटरी साहेबांनी शिक्का मारला, पण जर उद्या कधी न्यायालयात उभं राहण्याचा प्रसंग आला तर मग नोटरीकडील दस्ताचा तितकासा उपयोग आपल्याला होणार नाही. न्यायालयात आपल्याला न्यायालय पहिला सवाल असा उपस्थित करेल की यासाठी लागणारं शुल्क आपण भरलं होतं का. शुल्क म्हणजे ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी किंवा कर म्हणत असतो तो भरला होता. रजिस्टर करणं हे कधीही योग्य विकल्प असतो.
1: आता आपण मृत्यूपत्राबद्दल बोललात तर एखाद्या व्यक्तीला जर हे मृत्यूपत्र करायचं असेल, आज त्यांनी केले पण त्यांना त्याच्यात काही बदल करावे वाटत असतील त्यांच्या अखेरपर्यंत, तर ते मृत्यूपत्र ते किती वेळा बदलू शकतात?
0: वास्तविक एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र नोंदणीकृत केलेलं नसेल म्हणून ते बादच होतं असंही काही नाही. मृत्यूपत्राचं वैशिष्ट्यच असं आहे की समजा एखादा व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये सेवेसाठी आहे आणि तो पार दूर कुठेतरी पाकिस्तानच्या सीमेवरती तैनात युद्ध लढतोय, तर त्याप्रसंगी त्यानं शेवटचा केलेला आपल्या घरच्यांना जो दूरध्वनीद्वारे कॉल असेल त्याद्वारे पण तो सांगू शकतो की माझी जी मालमत्ता आहे तिचं वाटप हे अशा पद्धतीने व्हावं. तो कितीही वेळा बदलू शकतो, जोवर त्याचा शेवटचा श्वास तो घेत नाही दरवेळेस आपल्याला नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडावी लागेल. त्याच्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जावं लागेल, तिथे 2 साक्षीदारांची सही घ्यावी लागेल, अगोदरचं मृत्यूपत्र आपण काबर रद्द करत आहोत त्याचं आपल्याला समर्पक कारण तिथे द्यावं लागेल. नोंदणीसाठी मृत्यूपत्राचा वास्तविक खर्च हा अत्यल्प आहे, म्हणजे त्याला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही मृत्यूपत्रासाठी. कारण होतं असं जीवनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याला अमुक एक गोष्ट माझ्या मृत्यूपश्चात मिळावी असं म्हणतो, पण त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्या व्यक्तीचं वर्तन हे बदलल्यानंतर जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला आपला निर्णय चुकलाय तर तो व्यक्ती अर्थातच त्या मृत्यूपत्रामध्ये बदल करून नव्याने त्या मृत्यूपत्राची रचना किंवा त्याचे लाभार्थी कोण असतील ही भूमिका तो निश्चित बदलू शकतो.
1: जेव्हा हे मृत्यूपत्र बनवायचं असतं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं?
0: मृत्यूपत्र हे मोघम असता कामा नये. मृत्यूपत्रामध्ये सर्व तपशील हे दिलेले आवश्यक आहेत. जसं की माझ्या बँकेमध्ये एफडी आहेत तर एफडीचे नंबर मला तिथे नमूद करणं आवश्यक आहे. माझ्याकडे दागिने आहेत तर त्यातले कोणते दागिने आहेत त्यांचं वर्णन थोडक्यात तिथे देणं आवश्यक आहे. जर मी बँकेमध्ये लॉकर मेंटेन करत असेल तर त्या लॉकरचा तपशील मला तिथे नमूद करणं गरजेचं आहे. समजा माझ्याकडे स्थावर मालमत्ता असतील तर त्या कुठे कुठे आहेत, त्याचा जमीन क्रमांक, गट क्रमांक, गावाचं वर्णन, त्याच्यात चतुःसीमा जर दिल्या असतील तर ते अतिशय उत्तम. थोडक्यात त्या मृत्यूपत्राच्या आधारे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण नसल्यानंतर आपल्या पश्चात जेव्हा आपल्या पुढच्या पिढीची माणसं हे मृत्यूपत्र घेऊन कुठल्या तरी शासकीय कार्यालयात एखाद्या तलाठ्याकडे जातील, मग महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथे त्यांना अडथळा नको निर्माण व्हायला. तिथे या मालमत्तेचं वर्णन जर स्पष्ट शब्दात अत्यंत नेमकेपणाने नमूद केलेलं असेल तर मग अर्थातच त्या मालमत्तेवरती जो व्यक्ती मृत्यू पावतोय त्याच्या पश्चात त्याचे वारस हे त्यांचं नाव लावू शकतात. खेरीज त्या मृत्यूपत्रावरती वैद्यकीय आपले जे कोणी सल्लागार असतील, एखाद्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर असतात, त्यांची स्वाक्षरी असलेलं उत्तम. कारण मृत्यूपत्र जेव्हा झालं त्या समयी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही उत्तम होती आणि तो संपूर्ण भान बाळगून आपल्या मालमत्तेची विल्हेवाट कशा पद्धतीने लावू इच्छित होता ते त्यात नमूद केलेलं आहे. याच्याबद्दल डॉक्टरची सही घेणं हे गरजेचं आहे. दोन साक्षीदार आवश्यक आहेत आणि स्थावर, जंगम, चल, अचल संपत्तीचं नेमकं नंबर सकट, मग त्याच्यात अ ब क असे ज्याचे जे उपगट केले जातात एखाद्या प्रॉपर्टीचे ते देखील बारकाईने नमूद करून मग त्या मृत्यूपत्राची नोंदणी करणं हे पक्केपणाने गरजेचं आहे. कारण नंतर आपल्याला त्याबद्दल त्रास होणार नाही.
1: मग जे शेवटचं मृत्यूपत्र असेल तेच ग्राह्य धरलं जाईल.
0: अर्थात पण प्रत्येक मृत्यूपत्रामध्ये एक एक्झिक्युटर नमूद केला गेला पाहिजे. मृत्यूपत्र उघड करणं आणि त्या मृत्यूपत्राच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यासाठी त्या सगळ्यांना आदेशित करणं, हे मृत्यूपत्र अंमलात आणण्याची जबाबदारी कोणाची असेल हे नमूद करणं पण गरजेचं असतं.
1: जिवंतपणी मालमत्ता मुलांच्या नावावर करून देणं आणि मृत्यूपत्र करून ठेवणं या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो?
0: खूप नाजूक प्रश्न आहे. मनात थोडा जरी किंतू असेल की आपण आज भेटपत्र करून आपली मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली आणि उद्या शेवटी जिथे पैसा येतो तिथे नियत माणसाची बिघडू शकते, त्यामुळे हे करावं का ते करावं ते प्रत्येकानं वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे. जर आपल्याला खात्री आहे एखाद्या व्यक्तीला चार मुलं आहेत आणि चार मुलांपैकी दोन मुली दोन मुलांच्या नावाने आपण प्रॉपर्टी करून दिली तरी रोटेटिंग प्रत्येक जण आपल्या बापाचा आणि आईचा सांभाळ करणार आहे व्यवस्थितशीर तर काय हरकत आहे करायला. पण जर आपल्याला वाटत असेल की यांच्या यांच्यामध्येच सहमती नाहीये आणि यांच्यामध्येच भांडणं आहेत आणि जी भूमिका पाल्यांची असायला पाहिजे आपल्या पालकांप्रतीची ती जर यांची नाहीये तर मग त्याला काही इलाज नाही, मग तुम्हाला मृत्यूपत्र करणं कधी योग्य राहील.
1: मग अशी आपण दानपत्राबद्दल बोललो तर दानपत्र करताना कोणती आवश्यक कागदपत्र लागतात आणि त्याची नोंदणी करणं का महत्वाचं असतं? बरं,
0: दानपत्र करताना आपण ज्या ज्या वस्तू दान करणार आहोत त्याचा संपूर्ण तपशील तिथे देणं गरजेचं आहे. मृत्यूपत्राला शुल्क आकारलं जात नाही, दानपत्राला मात्र अत्यल्प का होईना पण शुल्क आकारलं जातं. कोणते तपशील असायला पाहिजेत तर त्यात अर्थातच प्रॉपर्टीचं वर्णन असायला पाहिजे. कुठल्या वस्तू देणार असाल तर त्या वस्तूंचं तपशीलवार वर्णन त्याच्यात पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात गरजेच्या असतात. दानपत्राची पण आपल्याला नोंदणी करणं हे गरजेचं आहे.
1: मालमत्ता मुलांच्या नावावर करून दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने स्वतःचा राहण्याचा, वापराचा किंवा उत्पन्नाचा हक्क सुरक्षित कसा ठेवावा?
0: जर खरं तर सगळं आलबेल असेल तर कुठे काही लिहून ठेवण्याची गरज नाही. पण जर आपल्याला खबरदारीपूर्वक सो वेळ कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही, पण जर समजा भेटपत्र करून दिलं म्हणजे ज्याला आपण गिफ्ट डीड म्हणतो ते आणि नोंदणीकृत करून दिलं तरी अशा प्रसंगात कुठलं अप्रिय घटना घडू नये बाबा, सगळ्यांसोबत आपलं जे संबंध आहेत ते टवटवीत राहावेत, आपलं भवितव्य पण सुरक्षित राहावं, तर त्याच्यासाठी तीन गोष्टी करता येऊ शकतात. एक तर जे गिफ्ट डीड आपण करत आहोत त्यात एक अट स्पष्टपणे टाकली गेली तर उत्तम की या मालमत्तेत जो व्यक्ती गिफ्ट डीड करून देतोय त्या व्यक्तीच्या स्वतःला आणि त्याच्या पत्नीला हयात असेपर्यंत राहण्याचा संपूर्ण अधिकार असेल जर आपण तिथे निवास करत असू तर. किंवा असंही लिहिता येईल की ही गिफ्ट डीडद्वारे मी समोरच्याला दिलेली आहे पण माझ्या संमतीशिवाय ही मालमत्ता तो व्यक्ती तिसऱ्या कोणाला विकू शकणार नाही किंवा गहाण टाकू शकणार नाही अशी एक अट त्यात टाकता येईल. दुसरं, या मालमत्तेतून काही भाडं किंवा शेतीविषयक उत्पन्न होत असेल तर ज्यानं ते गिफ्ट डीड करून दिलेलं आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना असं त्यात लिहावं की मी हयात असेपर्यंत या मालमत्तेतून जे किराया किंवा भाडं मिळत आहे त्यातून येणारे उत्पन्न याचा काही अंशी लाभ हा मला देखील देय राहील अशी एक अट टाकता येईल. किंवा मी हे देतोय बाबा पण मी ज्याला देतोय त्या माझ्या ज्या कोणाला आपण भेटपत्र करून देतोय त्याला ह्याची संपूर्ण जाणीव आहे की कायद्यानुसार ही त्याचं दायित्व आहे, त्याची जबाबदारी आहे की माझा सांभाळ, वेळ प्रसंगी मला असणारी अन्न वस्त्राची गरज, मला कुठल्या वैद्यकीय संकटात लागणारे औषधोपचार हे सर्व तो करायला राजी आहे हे जर त्यात लिहिलेलं असेल तर आपण भेटपत्र पण निसंदिग्धपणे आणि अत्यंत मुक्त मनाने करू शकतो.
1: मुलांनी जर समजा पालकांसाठी सेवा सुश्रूषेचं आश्वासन देऊन मालमत्ता करून घेतली आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष

0: तर त्यांच्याकडे कोणते कायदेशीर उपाय उपलब्ध असतात? मग
1: व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजे कवी ग्रेसांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. तसं अशा सांज प्रवाहाच्या वेळेला कोण मुलगा कुठल्या बापाला जर घराबाहेर काढणार असेल तर त्यासारखं दुर्दैव तेच. पण मग जसं नटसम्राटमध्ये आपण बघतो कोणी घर देता का घर, अशी वेळ जर आलीच तर 2007 केंद्र सरकारनं जो कायदा पारित केलेला आहे त्याचं नाव आहे माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह व कल्याण कायदा 2007. त्याच्यानुसार जर ज्येष्ठ नागरिकाने सांभाळ करण्याच्या अटीवरती मालमत्ता हस्तांतरित केली असेल आणि मुलं ती अट पाळत नसतील तर तो ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील लवादाकडे दाद मागू शकतो आणि चौकशी अंती ते मालमत्ता हस्तांतरण पत्र हे बेकायदेशीर आणि रद्द ठरवलं जाऊ शकतं. आणि मालमत्ता हस्तांतरण असो नसो, ज्येष्ठ नागरिकांच्या सांभाळ करणं हे त्या अपत्यांचं नैतिक कर्तव्य आहेच आहे, पण 2007 कायद्यानंतर ते कायदेशीर कर्तव्य पण आहे आणि त्या कर्तव्याचा भंग जर कोणी केला आणि अनुपालन नाही केलं तर त्याला 3 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. याच कायद्याखाली जर कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला वाटलं तर तो संबंधित यंत्रणेकडे मासिक पोटगीसाठी पण दाद मागू शकतो.
0: समजा एखाद्या अपत्याने आई वडिलांकडून जर फसवणूक करून दबाव किंवा भावनिक दबावाखाली सही घेतली तर त्या मालमत्ता हस्तांतरणाला कायदेशीररित्या आव्हान देता येतं का? बरं,
1: नक्कीच देता येतं. भारतीय करारांचा कायदा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा अतिशय सक्षम आणि मजबूत कायदा आहे, ज्यानुसार फसवणूक, बळजबरी, दबाव या आधारे कुठल्याही व्यक्तीने केलेली सही ही त्या व्यक्तीवर बंधनकारक नसते. ज्या कुठल्या ठिकाणी आपली सही घेऊन ज्या कुठल्या कागदाच्या आधारे आपल्या विरुद्ध काही डाव रचला जातोय किंवा आपल्याला कुठल्या प्रॉपर्टीतनं बेदखल केलं जात आहे आपल्याच प्रॉपर्टीतनं, तर आपण सक्षम दिवाणी न्यायालयात तो दस्तऐवज रद्द करण्यासाठी दाद मागू शकतो. आपण पोलिसात देखील तक्रार करू शकतो की माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि खोटे कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत किंवा मला काहीतरी वेगळं सांगून दिशाभूल करून माझी सही घेण्यात आलेली आहे, अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि न्यायालय समर्थ आहे अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी.
0: मग भविष्यातील वाट टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी कोणती महत्वाची खबरदारी घ्यावी?
1: एक तर कोणताही निर्णय भावनेच्या आहारी न जाता आणि घाईघाईने घेऊ नये, शांततापूर्वक वकिलाशी बोलावं हे एक. नंबर 2, स्वतःची आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला लाख विश्वास वाटत असेल की नाही आपली मुलं आपल्याला चांगलंच वागवणार आहेत, आपल्या सुनेवरती आपला विश्वास आहे वगैरे वगैरे, जो असेलही रास्त, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता ही जर आपण मार्गी लावून मग त्यात वैद्यकीय खर्च असेल, कुठल्या आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला जर काही पैसे लागणार असतील तर ते कसे आपण नियोजन करणार आहोत हे असेल, किंवा बँक खात्यांमधल्या काही फिक्स डिपॉझिट असतील ते जर आपल्याला आपण स्वतःच्या खर्चासाठी म्हणून राखीव ठेवणार असू तर त्याबद्दल आपण स्वतःची आर्थिक सुरक्षितता तपासून मग निर्णय घ्यावा. 3, जरूर कायदेशीर सल्ला घ्यावा. 4, मृत्यूपत्राला आपण प्राधान्य द्यावं भेटपत्र करण्यापेक्षा. जरी समजा आपण भेटपत्र करायचं ठरवलं तर त्यामध्ये आपल्या उदरनिर्वाहाचा हक्क हा अबाधित राहील, अशा पद्धतीची अट ही त्या ठिकाणी नमूद करावी. एक नवीन कायदेशीर बाब सध्याला उदयाला आलेली आहे, लिव्हिंग विल. समजा माझ्यावरती मी 75 असताना व्हेंटिलेटर लावण्याचा प्रसंग आला आणि डॉक्टर निरुपाय झाले, पण अशा वेळेस जड अंतकरणाने मग मुलांपुढे पण नैतिक प्रश्न उभा राहतो की कसं म्हणू की त्याचं व्हेंटिलेटर काढा. अशा वेळेस माझ्या त्या संकट काळातील वैद्यकीय उपचारांचा मार्ग कोणता असावा किंवा कोणत्या टप्प्यावरती डॉक्टरांनी हा निर्णय घ्यावा याच्याबद्दल मी आतापासून भाष्य करून ठेवू शकतो. हे एक लिव्हिंग विल नावाची एक संकल्पना आलेली आहे, याच्याही बद्दल स्वतंत्रपणे अनेकांनी अभ्यासपूर्वक निर्णय घ्यायला हवा. काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला त्या असताना त्याचं भान नसतं, पण त्या नसताना मग आपल्याला त्या गोष्टींचं सतत कमी ही जाणवत राहते. मजरू सुलतानपुरी किती छान म्हणतात, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, बाहरे हमको ढूंढेंगी न जाने हम कहां होंगे.
0: क्या बात है.
1: तर मला असं वाटतंय की जितकं आपण ज्येष्ठांकडनं मार्गदर्शन घेऊ शकतो तितकं घ्यावं. खूप छान वाक्य आहे इरफान खान यांचं की बिगिनिंग्स हॅव इनोसन्स दॅट एक्सपिरियन्स कांट बाय. हे जरी किती खरं असलं आणि माणूस नव्या उमेदीनं आपल्या तारुण्यात आपल्या मध्यम वयात जीवनाची वाटचाल करत असला तरी वेळ प्रसंगी त्याला एखाद्या घरातल्या ज्येष्ठाचा डोक्यावरनं फिरणारा मायेचा हात हा हवाच असतो आणि त्यामुळे अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा उपक्रम या अमृत कलशच्या निमित्ताने आपण पुढे नेत आहोत याचा मला मनस्वी आनंद होतोय.
0: ऍडव्होकेट चैतन्य धारुरकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मोलाचा संदेश दिलेला आहात, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: मालमत्ता

0: हप्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी अॅडव्होकेट चैतन्य धारूरकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 3 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्री, ताई आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्यामुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडस बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम, त्यांना बुद्धिबळाची आवड असला का

0: ना ते ते गेम्स पटावर लावून बघत आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं. कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. त्या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्याकारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्यावरती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढं पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही. त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ. मी धरून मी घरात सगळ्यात धाकते.
1: बर.
0: तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्याकारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण खेळलाच पाहिजे आपल्याला एवढं चांगलं येते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण चांगलीच असल्याकारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
1: अच्छा.
0: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले. आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होतो आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता. कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल्ड नव्हते पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं. मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझे वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगानी साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी 8वी आले. आणि मग माझ्या भावांना खूप कौतुक वाटलं. माझे सगळ्यात मोठे बंधू ते पण आता नाही आहेत, कैलास कांचनराव साठे, तर त्यांनी या खेळाकरता मला खूप प्रोत्साहित केलं आणि सांगितलं की तुला या खेळात गती आहे तर आता एनिवे तू तर मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती. म्हणजे वर्षात 2-3 स्पर्धा असायच्या. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. जर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 4 नंबर मध्ये आलात तर तुम्ही सिलेक्ट होता आणि मी 4वी आले. आणि अशा पद्धतीनं माझा खेळाचा आलेख उंचावत गेला आणि मी जवळजवळ म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहित धरल्यासारखं झालं. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती.
1: बरोबर
0: बरोबर. तर अशा प्रकारे माझी खेळाकडं म्हणजे मी ओढले गेले आणि खेळत राहिले.
1: किती छान. आणि मग त्यानंतर तुमचा हळूहळू प्रवास जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला.
0: तर कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर 18 ते 20 वर्ष मी प्रत्येक वेळेला भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झालो. आणि भारतीय टीम मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या करता सरकार स्वतःच्या खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं.
1: जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात, भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात, तर तो पहिला वहिला तुमचा अनुभव कसा होता?
0: तर सुरुवातीला आता म्हणजे मी छोट्या गावातून आले तर त्यावेळेला आज जसे सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला जागरूकता आहे, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं, जग कसं आहे हे माहिती असतं. तर मी सांगलीतून आले आणि पहिल्या स्पर्धेत करता गेले त्यावेळी एकदम मी नवखी होते आणि सगळ्याच गोष्टी मला नव्या होत्या. विमान प्रवास नवीन होता दुसऱ्या देशात. माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा, ते पहिलं गाव, तिकडे भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण बोलली जायची नाही. तर हा सगळा नवखा आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याच्या आव्हानात्मक. ते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात.
1: अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ते खूप खेळाकडे येतात असं नाही. म्हणजे आता आज या खेळाविषयी खूप जास्त जागरूकता निर्माण झालेली आहे, म्हणजे अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच पालकांना आपल्या मुलींनी बुद्धिबळ खेळावं असं वाटतं. तरी सुद्धा जर पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ महिलांचं खेळण्याचं प्रमाण हे 10 ते 15% आहे असं मी म्हणेन. आणि त्यातही अगदी वरच्या लेवलला खेळणाऱ्या महिलांची संख्या, ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2 ते 3%.

0: टक्केचं आहे. तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये.
1: आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत स्पर्धांमध्ये सुद्धा?
0: बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाहीत. स्पर्धांचे प्रकार बदलले, स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या, म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन, म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-10, 12-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. त्या अखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या, म्हणजे अंडर 6, अंडर 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं इतक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागलेत. आणि तेव्हाही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात, ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःचं काही ज्ञान वाढवायचं असेल तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा, कारण त्यातून बरेच वर्ल्ड चॅम्पियन्सने छान छान पुस्तकं लिहिलेली होती पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो. आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळे बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे, कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात, कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत, अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्यामुळेच बॅग भक्ती भरलेली असायची, कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला, म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला एक तासाचाच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले 1 मिनिटापासून 3 मिनिटं 5 मिनिटं काहीही गेम खेळू शकता आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमची करमणूक पण होते.
1: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात, एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडीतरी भारतीयांच्या विषयी माहिती होती, पण जेव्हा मी पोलंडला 1985 खेळायला गेले 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची, कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा, त्याखेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं. तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखून वगैरे आहे का, किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय आणि ऍज अ चेस प्लेईंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपल्या भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात, त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 मी आणि प्रवीण, ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडनमध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील, तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली होती आणि फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
1: खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे त्याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण? सध्या सगळीकडे असं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय, कारण
0: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात, म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली आहे.
1: हो,
0: कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन ते तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा, नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता, दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं, ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्की नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यानं तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेचं चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचं त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही, तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होते. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा ह्या सगळ्या
0: गोष्टी. मला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
1: खरंय, खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात, म्हणजे भले सुडोकू असो, शब्द कोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत काय सांगाल आपण त्याविषयी?
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळ बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज, त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचंय, तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात, म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा, मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडू.

0: आमच्याकरता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे. पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी. पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिकदृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिकदृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरची जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल.
1: आणि
0: कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता का म्हणे, कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात. तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळाचं तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक आधुनिक फायदा मला दिसून येतोय.
1: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात. इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो, काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
0: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी. कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय, चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज अनुभवू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्याबरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाईये. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामा नये. इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेनचा सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण ठिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोअर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला. आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता. आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता. आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नवखा खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतो, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठेतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव गेस केली, म्हणजे ऑपोनंटनं काय मूव केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय. आणि मग त्यावरून तो त्या मूला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेसमधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडूच नव्हता.

0: पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेलं होतं आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं, तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाईये. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. त्या असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झाले असं मी म्हणता येणार नाही. आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक म्हणेन की पूर्वी चेस प्लेईंग एज, म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. साधारणपणे 22-23 वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू, परिपक्व खेळाडू बनू शकत होतात, पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5-6 वर्षी खेळायला शिकतात आणि 5-6 वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीनं ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्षे चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश, लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यानं 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा, अर्जुन इरगेसी, आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे, पण ही मुलं एका दिवसात तयार झालेले नाहीत, ही 5-6 वर्षापासून खेळतात.
1: खरंय, मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं, त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू, जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो, त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही, तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही. आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं, म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे, पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय, जी उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्रीताई, तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात, तर कसा फायदा होतो आता तुम्ही

0: एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं, एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: ऍक्च्युली आम्ही दोघंही खेळाडू असल्याकारणानं आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो, कारण तेही बुद्धिबळ खेळतात, मी बुद्धिबळ खेळतात, तर आम्ही चर्चा करतो, अनालिसिस करतो. आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा. आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो, त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणार बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही. आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो, सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं. जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं, पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो, समजू शकलो, आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
0: अरे वा, खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं, आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये, किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
1: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे, आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथमध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं. तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे अभ्यास, कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही, त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे, आणि जास्तीत जास्त मिळतील त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच, आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
0: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 3:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

श्रोतहोया गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. पहाटेचे 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत रविशंकर आघलावे यांचं क्लॅरिनेट वादन, राग मिया खितोडी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रविशंकर आघलावे यांचं क्लॅरिनेट वादन ऐकलं, राग मिया कितोडी. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग नटभैरव. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत छडी मुलक सुलतान, देहू बिचारी सगुन. विलंबित त्यांना तबला साथ आहे सौरभ हिवरेकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूयात तर योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग नटभैरव.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग नटभैरव ऐकलात. त्यांना तबला साथ होती सौरभ हिवरेकर यांची, तर संवादिनी साथ होती अतुल फडके यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। पहाटेचे 5 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आत्ताच आपण फरी साबरी आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरात संदीप खरे यांची रचना ऐकली. संगीत होतं मिथिलेश पाटणकर यांचं.

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबारा झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिता जागता जनू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत. त्याच गोड तळ पायतळ, फौजा फाटालाई बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा काफी छळ छळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाच काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनी माला कसा ठेचावा, डोक्यात गनीमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरला.

0: महाराणा महाराणा नावाचा डोंबारी होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा.
1: शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला.
0: राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातलं नंदेश उमप यांच्या स्वरातली गुरु ठाकूर आणि अद्यंत दास यांची रचना ऐकलीत. संगीत अजित समीर आणि अतुल यांचं होतं.

जयवंत कुलकर्णी, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं डी एस रुबेन यांचं, चित्रपटाचं नाव वसंत आला परतून.

0: गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: आता ऐकूया भावधारा.
3: रंगारंगांच्या छटा आज विखुरल्या पंखात, मृदू एहसास त्याचा भाळवितो जीवास. काळ्या ढगांची माया छाया सर्वांगतनी, स्पर्श होता दवाचा का बावरतेस मनी. थरथराट होतो कसा कडाडता दामिनी, फुलवून पिसारानाचे मोरणी एकांतवनी.